0: नेहा, कुठपर्यंत आलाय नवीन गाडीचा शोध?
1: अगं, गाडीचा विचार अगदी पक्का आहे, पण त्यासाठी लागणारी पैशाची जुळवाजुळव काही होत नाहीये.
0: एवढंच ना, मी सांगते तुला उपाय.
1: हो, तो कोणता?
0: अगं, आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक वाहन खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर देते.
1: ही तर खरोखरच खुश खबर आहे.
0: आणि प्रोसेसिंग फी फक्त 0.75%. आता तरी लवकरच गाडी बुक करशील ना?
1: हो तर.
0: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800106876 आणि कल्पेश आचट 8800106406 या क्रमांकांवर.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: 20 मे भगवंताच्या स्मृतीत प्रपंच करावा. दुःखाचे मूळ कारण स्मरणातून गेला रघुनंदन. सर्व दुःखाचे मूळ भगवंतापासून झालो दूर. रामा वाचून प्रपंचात नाही सुख, कारण प्रपंच मूर्तिमंत आहे दुःख. कोळशाने हात काळा झाला, त्याने दुःखी कष्टी झाला. ज्याचा जो धर्म तो त्याने पाळला, आपण मात्र नाही ओळखला. तैसा प्रपंच दुःखाचा झाला, भगवंता वाचून वाया गेला. जगातील ऐश्वर्य मानाची प्राप्ती रामरायाविण समाधान न देती. जे जे वैभव जगती ते ते आले हाती, वाया सर्व जाते हाती न येता रघुपती. परमात्म्याचे विस्मरण हेच बीज जाणावे मूळ कारण. काळजी चिंता अहंकार भीती तळमळ फार, हा झाला त्याचाच विस्तार. तात्पर्य कडू बी पेरले, त्याचे गोड फळ नाही आले. काळजी आणि भीती भगवंताच्या विस्मृतीत जन्मती, म्हणून प्रपंचातील लाभ आणि हानी परमात्म्याला दूरच करतील दोन्ही. व्यवहार सद्वासना सदाचरण लौकिक संतती संपत्ती शास्त्राचे मनन, सर्व काही वाटे रामाविण शून्य. संतती संपत्ती लौकिकाची प्राप्ती. सर्व वैभव जरी आले हाती, तरी रामाविण आहे फजिती. प्रपंची ठेवता दक्षता न विसंबे रघुनाथा, तोच प्रपंची सुखी जाणा. प्रपंच करावा सर्वांनी जपून, पण रामाचे स्मरण राखून. सर्वस्वी भावे भगवंताचे, मी माझे सोडूनी साचे. भगवंताचे होऊन राहणे याहून दुजे काही न करणे. मी करता नव्हे जाणून करी कर्म, त्याला बाधेना कलीचा मार्ग. दुष्ट अभिमानाला न पडावे बळी, त्याचा मालक होईल कली. कली जेथे शिरला त्याने राम दूर केला. भगवंताचे स्मरण सांभाळून कोणताही करावा व्यवसाय जपून, हेच प्रापंचिकास मुख्य साधन. करता मी नव्हे करता राम, ही मनात जाणून खूण. करावा व्यवहार जतन रामा परते हित, मानी त्याचा होई घात. जोवर करता मी हे ध्यानी, तोवर मन न लागेल राघव चरणी. मी पण टाकावा अभिमान सोडावा, सुख येईल त्याचे मागे हा विश्वास बाळगावा. ज्याने केले सर्वच रामास अर्पण, तेथे मी पणास नाही ठाव ठिकाण. पापाचे न व्हावे आपण धनी, करता राम जाणून मनी. राम सेवे परते हित, सत्य सत्य नाही या जगात. म्हणून रामास भावे अनन्य शरण, दुःख दूर भावयास मुख्य साधन. मनाने होऊन जावे भगवंताचे, त्याने खास केले सार्थक जन्माचे. म्हणून त्याचे भाग्य थोर जाणा, ज्याने जोडला राम राणा. ज्याने देह केला रामास अर्पण, धन्य धन्य त्याचे जीवन. अखंड असावे भगवंताचे स्मरण, तो दूर करील दुःखाचे कारण.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

संत घरी तरी काय बोलून शिणवावे, भूत गोड लागला म्हणून काय मुळा सहित खावे, प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावे, गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवा.

रात्री सुंदर झाली म्हणून काय पळेच ओढावी, आणि तुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी, तुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी, मखमली पैदर झाली म्हणून काय शिरी

खुशखबर खुशखबर खुशखबर आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02532 4726 26।

0: काय ग देविका, श्रीमयीला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं, कसं काय जमलं तुला?
1: अगं तुला माहितीये ना, आपले सोन्याचे दागिने याच वेळी कामाला येतात.
0: हो पण म्हणजे नक्की काय केलंस?
1: सांगते. अगं आपल्या विश्वास बँकेनं सोन्याच्या दागिन्याच्या तारणावरचं कर्ज 9% व्याज दरानं द्यायचं ठरवलंय आणि मी याचाच फायदा घेतला बघ.
0: काय सांगतेस?
1: हो, शिवाय प्रोसेसिंग फी नाही.
0: अरे वा, ही तर खुशखबरच म्हणायची.
1: आणि म्हणूनच शिक्षणाचं हे स्वप्न आता लवकरच आमचं पूर्ण होणार बघ.
0: होणार होणार, नक्की होणार. आणि तुझंच काय, तुझ्यासारख्या आपल्या असंख्य ग्राहकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
1: अगदी बरोबर आहे.
0: ही योजना सुरू करण्यासाठी आपण घराजवळच्या कुठल्याही विश्वास बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क साधू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

निरूपणकार पद्माकर देशपांडे मग 146वा दशक 9वे समास 10वा स्थिती निरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ देवळामध्ये जगन्नाथ आहे आणि देवळावर कावळा बसलेला आहे पण तो देवाहून अधिक म्हणू नये राजद्वारे स्वभाव असलेले आहे आणि माकड खांबावर उंच स्थानी गेले पण ते सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आणि चतुर आहे असं कसं मानायचं ब्राह्मण स्नान करून गेले आणि बगळे तिथेच बसले पण म्हणून ते ब्राह्मणापेक्षा भले कसे मानायचे ब्राह्मणामध्ये कोणी व्यवस्थित तर कोणी अस्ताव्यस्त आणि श्वान सदा ध्यानस्थ पण ते उत्तम नव्हे ब्राह्मण लक्ष मुद्रा ओळखत नाही आणि मांजर त्याविषयी शहाणे म्हणून त्याला ब्राह्मणापेक्षा विशेष म्हणावे का ब्राह्मण भेदाभेद पाहतो आणि मक्षिका सगळ्यांना अभेद मानते पण तिला ज्ञानबोध झाला हे घडत नाही नीच व्यक्तीने उच्च वस्त्र घातली आणि समर्थ उघडा बसला परंतु परीक्षावंतांनी परीक्षा केली बाह्य आकार मोठा केला तरी ती वरवरची स्थिती अंतर्निष्ठा पाहिजे लौकिक चांगला संपादन केला पण आतून सावध झालेला नाही मुख्य आत्मारामाला चुकला तो आत्मघातकी देवाला भजले असता देवलोक पितरांचे भजन केले असता पितृलोक मिळतो भूतांचे भजन करता भूतलोक मिळतो ज्यानं ज्याचं भजन करावं त्या लोकाला तो जातो निर्गुणी भजन म्हटलं असता निर्गुण होतो निर्गुणाचं कसलं भजन स्वतः निर्गुण होणं हेच त्याचं अनन्य भजन ते केलं की निश्चितपणे माणूस धन्य होतो सर्व केल्याचं सार्थक म्हणजे देव ओळखावा आपण कोण हा विवेक पाहिला पाहिजे देव पाहिला तर निराकार आहे आपण माईक हा विचार आहे स्वम आत्मा हा निर्धार बाणून गेला आहे आता अनुमान कशासाठी वस्तूच्या ठिकाणी वस्तू आहे देहभाव काहीच नाही सिद्ध आणि साधक सगळेच अनुमान आहे मुक्ताला बंधन आढळत नाही साधनाने जे काही साधायचं ते आपणच होऊन जायचं आता साधकाच्या नावाने शून्यकार आहे कुंभाराला राजपदवी मिळाली तर त्याने गाढवं कशासाठी राखायची आणि कुंभारपणाच्या उठाठेवी तरी कशासाठी पाहिजेत तसा वृत्तीचा जो भाव आहे तिथे नानासाधनांचा उपयोग करण्याची गरज नाही साध्य झाल्यानंतर साधनांचं कारण नाही साधनांनी काय साधायचं नियम करून कोणतं फळ मिळवायचं आपणच वस्तू मग गोंधळ कशासाठी घालायचा तू स्वतःला देह समजत असलास तर तू पंचभौतिक झालास जीव समजत असलास तर तुझा अंश मात्र झालास पण परमात्माच समजत असशील तर अनन्य होण्याचा मार्गधर शांतपणे पाहिलं असता मी पण दिसतं शोध घेतला तर काहीच नसतं तत्वाने तत्वाचा निराश होतो पुढे निखळ आत्मा असतो आत्मा आत्म्याच्या ठिकाणी आहे जीव जीवाच्या ठिकाणी आहे आणि माया मायेच्या रूपाने विस्तारली आहे असं सगळंच आहे आणि आपणही कोणी एक आहे हे सगळं शोधून पाहतो तोच ज्ञानी सगळ्यांना शोधू पाहतो मीपणाची वृत्ती ठेवत नाही असा ज्ञानी पोहोचलेला असतो वृत्तीरूपाने पाहिलं तर काहीच उरत नाही प्रकृतीचा निराश झाल्यामुळे सगळे विकार गेले मग निखळ निर्गुण जे उरलेलं आहे तेच आपण आहोत अशी ही परमार्थाची अगाध गुण आहे फळ एक आणि आपण एक असा हा विचार नाही आत्मस्वरूप हे सर्वश्रेष्ठ फळ स्वतः होऊन जायचं आहे भिकारी होता तो राजा झाला त्याकडे पाहिल्यावरती प्रत्यय आला मग भिकाऱ्याची गडबड भिकाऱ्याने करावी वेदशास्त्र पुराण नाना साधने निरूपणे हे सिद्ध साधू ज्याच्यासाठी सायास करतात ते ब्रह्मरूप प्राप्त झाल्यावर करणं आणि न करणं यामध्ये वावगं काहीच राहत नाही असं समर्थ सांगत आहेत अधिक माहिती ऐकूया पुढील भागात जय जय रघुवीर समर्थ

हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर धुंडा महाराज मठ उत्पात गल्ली पंढरपूर वाचक ऋषिकेश अयाचित ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत

सृजन हो 51 आणि 52 नारद भक्ती सूत्र अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम आणि मूकास्वादनवत या संदर्भातलं अधिक विवरण असं आणखी एका ठिकाणी श्री संत एकनाथ महाराज सांगतात जे बोला बुद्धी न ये सहज ते भक्ती प्रेम निज गुज उद्धवा द्यावया गरुड ध्वज केले व्याज खेवाते। अहो स्वतः भगवान श्री कृष्णच भक्तीबद्दल असे उद्गार काढतात प्रेम मजसी मोले अधिक समसाटी करिता नव्हे देख या लागी वरीव देता सुख नये तई सेवक शेलेचा होय असं प्रेमाचं महात्म्य आहे। सुजन हो प्रेम श्रेष्ठ आहे त्याचा अनुभव देखील प्रेमी रूपाने घेतो पण तो अनुभव शब्दाने व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरा पडतो याकरिता यानंतरच्या 52 सूत्रामध्ये उदाहरणही दिलं आहे। मुक्या व्यक्तीने साखर खाल्ली तर ती त्याला गोडच लागते पण त्या गोडीचा अनुभव ती मुकी व्यक्ती शब्दाने सांगू शकत नाही।

हल दृष्टांत संत तुकाराम महाराज देखील देतात. जेव्हा एखाद्या वस्तूचा अनुभव घेताना त्रिपुटी मावळते त्यावेळेला तो अनुभव सांगणारा वेगळा उरत नाही. ब्रह्मानुभवाचा हाच प्रकार आहे. किंबहुना श्रीनी वृद्धी ठेविले असे जी स्थिती ते काय देऊ हाती वाजे जिया. असं ज्ञानेश्वर माऊली अनुभवामृतामध्ये म्हणते. तसंच हे प्रेम अनुभव स्वरूप आहे असं पुढे म्हटलेलं आहे. त्यामध्ये प्रेम प्रेमी प्रेमपात्र हे एकच स्वरूप होऊन जातात. तेव्हा ते सांगणारा वेगळा राहू शकत नाही म्हणून ते शब्दात येत नाही. अर्थात

तुझ्यानं हो भक्ती प्रेमाचं लक्षण ठरवणं कठीण आहे. भक्ती ही सत्वगुणाची वृद्धी मानली तर सत्वगुण हा प्रकृतीचं कार्य आहे आणि भगवान तर प्राकृत वस्तूच्या द्वारे वश होणं शक्य नाही. भक्ती ही माया वृद्धी मानली तर माया म्हणजे मिथ्या छल कपट या वस्तूपासून भगवान सदैव कोसो दूर असतो. तो मायेचा वश कसा बरं होईल? भक्ती ही जीवाचा एक प्रकारचा प्रयत्न आहे असं म्हणलं तर जीवाच्या सामान्य प्रयत्नानं भगवंताला वश करून घेण्याची शक्ती कशी बरं निर्माण होते. तसंच भक्ती ही एक भगवंताची शक्ती आहे असं म्हणलं तर शक्ती ही शक्तिमानाच्या अधीन असते. शक्तिमान भगवंत आपल्या शक्तीच्या ताब्यात कसा राहील? पण भक्ताच्या अधीन भगवान असतो. अहम भक्त पुराधीन असं भगवत वचन स्पष्ट आहे. सारांश, भक्ती प्रेमाचं स्वरूप निश्चित करणं त्याचं लक्षण ठरवणं कठीण आहे, म्हणूनही त्याला अनिर्वचनीय असं म्हटलं आहे.

सुजन हो किंवा असंही म्हणता येईल, प्रेमाचा अनुभव असतो अंतःकरणात मनात, आणि मन तर सदैव आपल्या प्रेमीशी तन्मय झालेलं असतं. मग मनाच्या अभावात वाणीला थोडंही वर्णन करण्याची सामग्री कुठे मिळेल? कित्येक ठिकाणी प्रेमाचं जे यत्किंचित वर्णन केलेलं आढळतं ते सांकेतिक मात्र असतं, पूर्ण नसतं. किंवा प्रेमाची प्राप्ती झाल्याशिवाय तर कुणी प्रेम जाणत नाही, आणि प्रेमाची प्राप्ती झाल्यावर त्या प्रेमाला वेगळेपणानं जपणारं मनच उरत नाही. मग वाणी त्या प्रेमाचं कथन कसं करू शकेल? अतएव अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम आणि मूकास्वादनवत असं देवर्षी नारद मुनी म्हणतात.

सृजन हो 51 आणि 52 नारद भक्ती सूत्र अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम आणि मूकास्वादनवत या संदर्भातलं अधिक विवरण असं. प्रेम शब्दात येऊ लागलं तर ते नाटकी होईल. नाटकामध्ये प्रेमाची भाषा असते, दाक्षिण्य असतं, पण प्रेम नसतं. पूर्ण प्रेमाच्या अनुभूतीत भाषेला स्थानच राहत नाही, ते अनिर्वचनीय आहे. तर असं आहे हे 51 आणि 52 नारद भक्ती सूत्र अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम आणि मूकास्वादनवत. तेव्हा सुजन हो असाच निस्सीम प्रेम भक्तिभाव आपल्याही काळजामध्ये निर्माण व्हावा हीच प्रभुचरणी प्रार्थना.

हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर धुंडा महाराज मठ उत्पाद गल्ली पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

बरायदर हृदयो आज इथस्तंभूया प्रभु तुम्ही मोद भरावा सकळांचे जीवनी शुभम भवतु कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: श्रोतेहो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळचे 7 वाजलेत, आज बुधवार. आमच्या सगळ्या श्रोत्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. श्रोतेहो, रूपरेषांत सकाळी 7:05 दिनविशेष आपण ऐकू शकाल. सकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम आनंद यात्री. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण संवादक विश्वास देशपांडे. सकाळी 9 आपण ऐकणार आहात अंतरंग या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. सादरकर्त्या श्रद्धा कराळे. 10:20 ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. 1:30 दुपारी आपण ऐकणार आहात कार्यक्रम ओठावरली गाणी. सादरकर्ते आहेत विकास भावे. 2:00 आनंद घन हा कार्यक्रम. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विश्वास देशपांडे. 4:00 नाट्यसंगीत. 7:00 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल. श्रोतेहो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

श्रोते हो नमस्कार. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी आज 20 मे. जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. श्रोते हो आजच्याच दिवशी 1498 साली पोर्तुगीज खलाशी वास्को दि गामा हे भारताच्या कालिकत म्हणजेच कलकत्ता या बंदरात दाखल झाले. आजच्याच दिवशी 1540 रोजी छायाचित्रकार अब्राहम ऑरिटेलियस यांनी थॅट्रम ऑर्बिस टेरारम हा पहिला आधुनिक ॲटलास प्रकाशित केला. 1873 साली आजच्याच दिवशी लेवी स्ट्रॉस आणि जेकब डेव्हिस यांनी तांब्याची बटणं असलेल्या निळ्या जीन्सचं पेटंट घेतलं. 2001 साली आजच्याच दिवशी चित्रपट निर्माते आणि लेखक अण्णासाहेब देऊळगावकर यांना अखिल भारतीय चित्रपट महामंडळातर्फे चित्रभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला. आजच्याच दिवशी 1850 साली केसरीचे सहसंस्थापक विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचा जन्म झाला. ग्रामोफोन रेकॉर्डचे शोधक एमिल बर्लिनर यांचाही जन्म झाला आजच्याच दिवशी म्हणजेच 20 मे 1851 रोजी. 1860 रोजी आजच्याच दिवशी आंबवण्याच्या प्रक्रियेसंबंधी केलेल्या संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन रसायनशास्त्रज्ञ एडवर्ड बकनर यांचा जन्म झाला. 1884 साली प्राच्यविद्या संशोधक भाषाशास्त्रज्ञ आणि साहित्य समीक्षक पांडुरंग दामोदर गुणे यांचा सुद्धा जन्म झाला. 1900 साली छायावादी विचारधारेतील हिंदी कवी सुमित्रानंदन पंत यांचा जन्म झाला. 1884 साली आजच्याच दिवशी वॉर्नर ब्रदर्स कार्टून्सचे संस्थापक लिओस चलिंगर यांचा जन्म झाला. 1506 साली आजच्याच दिवशी इटालियन दर्यावर्दी आणि संशोधक क्रिस्तोफर कोलंबस यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी 1571 साली राघव चैतन्यांचे विख्यात शिष्य आणि संत तुकारामांचे गुरु केशव चैतन्य उर्फ बाबा चैतन्य यांनी जुन्नर जवळच्या ओतूर इथं समाधी घेतली. 1766 रोजी आजच्याच दिवशी इंदूरच्या राज्याचे संस्थापक मराठेशाहीतले पराक्रमी सेनापती आणि मुत्सद्दी मल्हारराव होळकर यांचं निधन झालं. 1878 साली आजच्याच दिवशी समाजसुधारक आणि संस्कृत विद्वान कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचं निधन झालं. 1932 रोजी आजच्याच दिवशी लाल बाल पाल या त्रयीतले स्वातंत्र्य सेनानी बिपिनचंद्र पाल यांचं निधन झालं. 1997 साली आजच्याच दिवशी इंडियन एज्युकेशन सोसायटी म्हणजेच IESचे विश्वस्त शिक्षण क्षेत्रातले विश्वकर्मा माणिकराव लोटलीकर यांचं निधन झालं. 2012 साली आजच्याच दिवशी रिमोट कंट्रोलचे शोधक युजीन पॉली यांचं निधन झालं. तर मंडळी हे होते आजचे काही दिनविशेष. आपण ऐकत होतात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, गेल्या काही दिवसांपासून आपण आनंद यात्रे रवींद्रनाथ हा कार्यक्रम ऐकत आहात. आज या कार्यक्रमाचा चौथा भाग आपल्यासमोर मी सादर करतो आहे. आजच्या या भागामध्ये रवींद्रनाथांचा शांतिनिकेतनच्या स्थापनेमागील विचार आपण पाहणार आहोत. मंडळी, रवींद्रनाथांनी शांतिनिकेतनची कल्पना प्रत्यक्षात आणण्यापूर्वी त्यांचं व्यक्तिमत्व कसं कसं समृद्ध होत गेलं ते आपण गेल्या काही भागांपासून पाहतो आहोत. ते समजून घेतल्याशिवाय आपल्याला त्यांच्या शांतिनिकेतन मागील विचार आणि त्याच्यातील शिक्षणविषयक त्यांच्या भूमिकेचं आकलन होणार नाही. सुप्रसिद्ध नाटककार बर्नार्ड शॉन एका ठिकाणी असं म्हटलं आहे की माझ्या विकासाच्या आड प्रामुख्यानं काही आलं असेल तर ती म्हणजे माझी शाळा. मंडळी, अत्यंत धक्कादायक वाक्य. हे वाक्य आजही आपल्याला ऐकताना धक्कादायक वाटतं, पण ते सत्य आहे. त्यांचेच समकालीन असलेल्या रवींद्रनाथ टागोरांचे विचारही असेच होते. रवींद्रनाथ म्हणतात, माझी शाळा संपल्यानंतरच माझं खरं शिक्षण सुरू झालं. आता हे सगळं ऐकल्यानंतर आपला असं समज होण्याची शक्यता आहे की शाळा या आपल्या विकासाच्या आड येतात, त्यामुळे ते बंद करायला हव्यात का? पण मंडळी, हा टोकाचा विचार झाला. सरसकट शाळांना दोष देण्याऐवजी आपली जी प्रचलित शिक्षण पद्धती आहे त्यात काही नवीन उपयुक्त सुधारणा करता येतील का? अशा सुधारणा की ज्यातून माणूस घडेल, भारताचा भावी नागरिक सुदृढ होईल, शिक्षणातून असा नागरिक घडावा की जो निसर्ग, देश आणि समस्त मानवजातीच्या कल्याणाचा विचार करू शकणारा असा असेल. आणि मंडळी, त्यासाठीच तर आपण रवींद्रनाथ कसे घडत गेले हे पाहतो आहोत. रवींद्रनाथांच्या घरामध्ये पिढीजात जमीनदारी होती, पण जमीनदारीचा अहंगंड आणि श्रेष्ठतेची गुरमी नव्हती. रवींद्रनाथांनी लहानपणापासूनच आपल्यातील प्रतिभेचं दर्शन त्यांच्या वडीलधाऱ्यांना घडवलं होतं. काव्य, नाट्य, संगीत आदी कलांमधली त्यांची प्रतिभा भरारी घेत असतानाच त्यांचा वास्तवाशी परिचय व्हावा म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना शहराकडून खेड्याकडे पाठवलं. शेतसारा वसुलीचं काम त्यांच्यावर सोपवलं. गोरगरीब असलेल्या कोळांकडे, छोट्या छोट्या शेतकऱ्यांकडे आणि मजुरांकडे ते आपल्या कामानिमित्त गेले. पण या छोट्या रवींद्राचे डोळे ग्रामीण जीवन कमालीच्या संवेदनशीलतेनं टिपत होतं. या लोकांचं दुःख, दैन्य, दारिद्र्य, अनारोग्य आदी गोष्टींनी भरलेलं जग पाहून ते कमालीचे अस्वस्थ झाले. शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनशैलीमध्ये असलेली दरी त्यांना या ठिकाणी अनुभवायला आली. त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणातून त्यांच्या

असं लक्षात आलं की ही दरी इंग्रजी शिक्षणातून निर्माण झाली आहे. इंग्रजांच्या सभ्यतेच्या कल्पना आणि त्यालाच सर्वस्व मानून त्याचं अनुकरण करणारा शहरी वर्ग या लोकांमधील दुरावा वाढविण्यासाठी कारणीभूत आहे. ग्रामीण भागातील लोक आपल्या बोलीभाषेत बोलत असतील, ते भलेही अशिक्षित असतील, पण त्यांच्याजवळ बुद्धिमत्ता आणि प्रतिभा यांची कमी नाही हे त्यांनी जाणलं. माणसातील शहाणपणा केवळ पुस्तकी शिक्षणानं येत नाही. ग्रामीण भागातले लोक अशिक्षित ग्राम्य भाषा बोलणारे असतील, पण त्यांच्याजवळ अनुभवातून आलेलं शहाणपण नक्कीच होतं. ग्रामीण साहित्यात तर साहित्यातील अभिजात सौंदर्याचं दर्शन रवींद्रनाथांना घडत होतं. ग्रामीण लोककला किती समृद्ध आहे हे त्यांनीच प्रथम साहित्यिकांच्या आणि जाणकारांच्या लक्षात आणून दिलं. कोलकात्यातील तथाकथित शिक्षित लोकांच्या दृष्टीनं लोकगीतं म्हणजे अडाण्यांची गाणी होती, परंतु त्यातील प्रतिभा आणि त्यातलं सौंदर्य रवींद्रनाथांनी सर्वसामान्य लोकांच्या लक्षात आणून दिलं ही त्यांची फार मोठी कामगिरी आहे. जीवनाच्या सर्व बाजूंचा अंगांचा विचार त्यांनी केला. केवळ अर्थार्जनासाठी उपयोगी पडणारं आणि जीवनाच्या आणि व्यवहाराच्या दृष्टीनं उपयुक्त असणारं शिक्षण त्यांना मान्य नव्हतं. ज्ञान म्हणजे केवळ पुस्तकी शिक्षणातून मिळणारी कोरडी माहिती नव्हे हे त्यांच्या लक्षात आलं होतं. खरं ज्ञान तेच की ज्यामध्ये मनुष्याच्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांचा सुरेख संगम होतो. केवळ बुद्धीच नव्हे तर सारी इंद्रिय चैतन्यमय होतात. केवळ पुस्तकी ज्ञान देणाऱ्या शाळा आणि विद्यार्थ्याच्या डोक्यांमध्ये माहितीचं भेंडोळं कोंबून त्यांना पदवी देणारी विद्यापीठं यांच्या विरुद्ध ते होते. असले शाळांची आणि विद्यापीठांची बंगालमध्ये आणि आपल्या देशातही कमी नव्हती. त्यांची शाळा या सगळ्यांपेक्षा वेगळी असणार होती. त्यांच्या शाळेत नवनिर्मितीला प्राधान्य होतं, सृजनशील विचारांची आणि त्याचबरोबर कृतीची ती प्रयोगशाळा असणार होती. त्यांच्या शाळेत अनुकरणाला पाठांतराला फाटा देण्यात आला होता. शांतिनिकेतन, श्रीनिकेतन आणि विश्वभारती यांची आंतरिक प्रेरणा याच संकल्पनेतून निर्माण झाली होती. श्रीनिकेतनात रवींद्रनाथांच्या त्यांचे नाट्यप्रयोग ऋतूंचे उत्सव साजरे केले जात होते. ग्रामीण आणि शहरी जीवनात पडलेलं अंतर कमी करण्यासाठी आणि ग्रामीण भागाच्या पुनर्निर्माणासाठी श्रीनिकेतनात प्रयत्न केले जात होते, तर शांतिनिकेतन हे विविध विद्या आणि कला यांच्या शिक्षणाचं माहेरघर होतं. विश्वभारती केवळ पदवी वाटप करण्यासाठी नव्हतं, तर चैतन्यमय युवक घडावा, त्याची ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय हातात हात घालून चालावीत आणि त्याच्यातून एक उत्तम नागरिक घडावा हा त्याच्या स्थापनेमागील हेतू होता. आपल्या बोलीभाषेतील कविता, संस्कृतातील सुंदर आणि अर्थपूर्ण स्तोत्र विद्यार्थ्यांची मुखोद्गत होत होती. या कविता स्तोत्र चालीवर सहज गुणगुणता येत होती. या पार्श्वभूमीवर इंग्रजी कविता घुकून पाठ करणं त्यांना आवडत नव्हतं. इंग्रजीचा त्यांना द्वेष होता. इंग्रजी कविता त्यांना आवडत नव्हत्या असा त्याचा अर्थ नाही. इंग्रजी वाङ्मयाचा त्यांचा अभ्यास होताच, पण विनाकारण आपल्या विद्यार्थ्यांवर हे ओझं लादण्यासाठी त्यांचं मन तयार नव्हतं. त्या काळी इंग्रजी शिक्षणाच्या निमित्तानं इतर शाळांमध्ये विद्यार्थ्यांवर लादलं गेलेलं इंग्रजी भाषेचं जोखड त्यांनी काढून टाकण्याचं ठरवलं. ते म्हणतात
केवळ उपयुक्त आणि आवश्यक गोष्टींमध्येच अडकून राहणं हा मानवी जीवनाचा धर्म नाही. मुलांना अशा गोष्टीत शिक्षणाच्या नावाखाली अडकवून ठेवलं तर त्यांच्या मनाचा विकासच होणार नाही. ज्या वयात मुलांना भरपूर आनंद लाभावा तोच त्यांच्याकडून शिक्षणाच्या नावाखाली हिरावून घेतला जातो. आपण एखाद्या वृक्षाच्या आश्रयाला जातो तेव्हा त्या वृक्षानं आपल्याला फुलं फळं आणि सावली द्यावी अशी अपेक्षा आपण करतो की नाही. अगदी तशाच प्रकारची अपेक्षा घेऊन सामान्य विद्यार्थी शाळेकडे येतो आणि आपण त्याला ती द्यायला हवी तरच शिक्षणाला काही अर्थ आहे. मंडळी, अतिशय सुंदर असे हे रवींद्रनाथांचे विचार पुढच्या भागामध्येही आपण पाहूया. आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. नमस्कार.

0: खुश खबर, खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5523-4726-26।
1: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच।
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग।
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच।
1: स्मार्ट प्लॅन,
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नॅशिक।

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, सोयाबीन हे आपलं महत्त्वाचं पीक. जवळजवळ 2.5 ते 2.5 लाख हेक्टरपर्यंत या सोयाबीनचा पेरा वाशिम जिल्ह्यामध्ये असतो. आणि आपला मागचा अनुभव पाहता सोयाबीनवर मोठ्या प्रमाणामध्ये कीड रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तर याकरता सुरुवातीपासूनच आपण एकीकृत कीड व्यवस्थापन आणि रोग व्यवस्थापन पद्धतीच्या घटकाचा जर अंमल केला तर आपल्याला पुढे होणारं जे नुकसान जे आहे ते आपण बऱ्याच अंशी कमी करू शकतो. त्याकरता सोयाबीनवरील किडींचं आणि रोगाचं व्यवस्थापन याची मूलभूत संकल्पना आज आपण समजावून घेऊ. सोयाबीन पिकावर प्रामुख्यानं रोपमर, मूळकूज, शेंगावरील करपा, सूक्ष्मजीवाणूचा करपा इत्यादी रोग आणि खोडमाशी, चक्री भुंगा, पाणी गुंडाळणारी अळी आणि पाणी खाणारी अळी या प्रमुख किडींचा प्रादुर्भाव होत असतो. रासायनिक बुरशीनाशकाचा व कीटकनाशकाचा दुष्परिणाम तसेच त्याचा वापर कमी करण्याच्या दृष्टीनं सोयाबीनवरील किडींचं एकीकृत कीड आणि रोग व्यवस्थापन करणं गरजेचं असतं. त्यामध्ये आपण प्रामुख्याने जर विचार केला तर सोयाबीनची लागवड करण्यापूर्वी शेतात उन्हाळी नांगरण करून घ्यावी. त्यामुळे बुरशीचे बीजे जे आहेत किंवा ते बुरशीचे तंतू आहेत आणि किडींचे विविध जे अवशेष आहेत ते जमिनीवर येतील आणि उन्हाच्या माऱ्यामुळे आणि पक्ष्यांद्वारे त्याचं व्यवस्थापन मिळेल. सोयाबीनची पेरणी जुलैच्या 2 आठवड्यापर्यंत संपवली पाहिजे. विषाणूमुक्त निरोगी बियाणं वापरलं पाहिजे. पेरणीसाठी कीड आणि रोग प्रतिकारक्षम वाण, जसं आपल्याकडे GS 335 या वाहनाचा महत्वाचा पेरा आहे, त्याचबरोबर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने शिफारसीत केलं TMS 37, TMS 98-21 या वाहनाचे सगळे गुणधर्म समजावून शास्त्रीय मार्गदर्शनाखाली सुद्धा आपण वापर करायला पाहिजे. पेरणीपूर्वी बुरशीनाशकाची किंवा जैविक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया, विशेषतः ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम प्रति किलो बियास या प्रमाणात बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत शेत तणमुक्त ठेवलं पाहिजे. बांधावर असणाऱ्या किडीचा पूरक वनस्पतीचा नाश करायला पाहिजे. शेतात अगदी सुरुवातीलाच रोगट झाडं जर दिसली तर ती नष्ट केली पाहिजे. चक्रीभुंगा व खोडमाशीच्या प्रादुर्भावामुळे किडग्रस्त पाने, फांद्या हे वाळलेल्या असतात, म्हणून किडग्रस्त झाडं आणि वाळलेल्या फांद्या पानाच्या देठाचं आपण नष्ट केल्या पाहिजेत. केसाळी तसेच तंबाखूची पानं खाणाऱ्यांचा त्या लहान असताना जाळीदार पानासह जर नायनाट केला तर पुढे त्याचा जो मोठ्या प्रमाणात उद्रेक होणार आहे तो आपण टाळू शकतो. सोयाबीन पिकाचं नियमित सर्वेक्षण केलं पाहिजे आणि किडींनी आर्थिक नुकसानीची मर्यादा गाठली असेल तर कीड व्यवस्थापनाची उपाय योजायला पाहिजे. आवश्यकतेनुसार रोगाची तीव्रता व पिकाची अवस्था पाहून बुरशीनाशकाची शासनाच्या मार्गदर्शनाखाली फवारणी करायला पाहिजे. पानं खाणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनाकरता 5% निंबुळी अर्काचा वापर आलटून पालटून केला पाहिजे. सोयाबीन पिकानंतर भुईमुगाचं पीक घेणं आपण टाळलं पाहिजे आणि पिकांची फेरपालट केली पाहिजे. आणि बहुपीक पद्धतीचा अंमल जर केला तर सोयाबीन एक महत्त्वाचं पीक आपलं आहे असं समजून बहुपीक पद्धती जर आपण घेतली की सगळ्याच पिकांना जर वाव दिला तर मोठ्या प्रमाणात जो किडींचा उद्रेक, रोगांचा उद्रेक जो होतो तो आपल्याला बऱ्याच अंशी कमी करता येईल आणि खऱ्या अर्थानं आपल्याला शाश्वत कीड व्यवस्थापन आणि रोग व्यवस्थापन मिळू शकतं. म्हणून या सर्व तंत्रज्ञानाच्या संदर्भात जास्त तांत्रिक माहितीची गरज असेल तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील पीक संरक्षण शाखेशी संपर्क करा आणि तंत्रज्ञान वापरा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
1: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
1: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
1: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
1: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोममोशी 8800 10 876 आणि कल्पेश आचट 8800 16 406 या क्रमांक.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
3: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
2: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
3: आणि मजुरीत 50% सूट.
2: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: राज, आपण लग्न कधी करायचं?
3: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
2: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
3: मग आता पुढे काय करायचं?
0: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
3: पण मग संपर्क कुठे करायचा?
0: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6:00 तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
2: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
3: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नॅशनल.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
5: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
4: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
5: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
4: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।
6: कार्यक्रमात आता ऐकूयात विजय आनंद यांचं गीत छुपा रुस्तम या चित्रपटामधलं। गीताला संगीत आहे सचिन देव बर्बन यांचं आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात।
7: पूछो पूछो पूछो ना
8: बोलू क्या हमको दोगे

पूछो क्या हमसे लोगे, पूछो पूछो।

0: पूछो
1: बोलो
0: पूछो।
2: खुशखबर खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5523-4726।
3: गीतकार आनंद बक्षी त्यांच्यासोबत लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेले गीत आता ऐकूयात। संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल आणि हे गीत आपण ऐकणार आहोत चरस या चित्रपटामधलं।

0: त्याचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 2626 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत बलिदान या चित्रपटामधलं वर्मा मलिक यांची गीतरचना. ऐकूया महेंद्र कपूर यांच्या आवाजात आणि या गीताला संगीत आहे शंकर जय किशन यांचं.

0: देश हिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा पार्टनर।
2: चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत। गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले, किशोर कुमार, शिवानी कोल्हापुरे आणि बेबी राजेश्वरी यांच्या आवाजात।

tu, Viruja?

0: नमस्कार, मी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम बोलतोय. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. किशोर कुमार यांनी गायलेलं धर्मात्मा या चित्रपटामधलं इंदिवर यांचं गीत. या गीताला संगीताने सजवलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: आपण ऐकताय रेडिओ विश्वास आणि आपल्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. ऐकूया आचल या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. मजरूह सुलतानपुरी ह्यांच्या या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव वर्मन यांनी.

0: काय मग स्वानंदी, अगं मिळालेल्या बोनसचा काय विचार केलायस तू?
1: अगं आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक खास ग्राहकांसाठी घेऊन आलीये नवीन स्कीम, ज्यामध्ये 499 दिवसांच्या ठेवीवर मिळणार 8.25% व्याजदर.
0: काय सांगतेस काय?
1: आणि DICGC इन्शुरन्स योजनेमुळे चक्क 5 लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित सुद्धा राहणार आहेत.
0: अरे वा, मग मी सुद्धा या योजनेत आता सहभागी होणार बघ. पण संपर्क कोणाला साधायचा?
1: अगदी सोपं, यासारख्या अनेक ठेवींचा लाभ घेण्यासाठी जवळच्या विश्वास बँकेच्या शाखेशी संपर्क साधा.
2: बहारों के सपने या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. स्वर आहे लता मंगेशकर यांचा, गीतकार मजरूह सुलतानपुरी आणि संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.
3: पिया तो है प्यार तू, गोरे भैया तो पे वार तू, इसलिए

कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात. बेईमान या चित्रपटामधलं शारदा आणि आशा भोसले यांनी गायलेलं. वर्मा मलिक यांच्या गीताला संगीत आहे शंकर जयकिशन यांचं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स
2: ऐकूया गुड्डी या चित्रपटामधलं। ही गीत रचना आहे गुलजार यांची, ऐकूया वाणी जयराम यांच्या आवाजात, आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी।

कार्यक्रमात हे गीत ऐकूया महेंद्र कपूर यांच्या आवाजात. ही शब्दरचना आहे भरत व्यास यांची. गीताला संगीत दिलं आहे चित्रगुप्त यांनी आणि हे गीत ऐकूयात बालक और जानवर या चित्रपटामधलं.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमात आता ऐकूयात दो जासूस या चित्रपटामधलं गीत. हसरत जयपुरी यांच्या गीताला संगीत दिलं आहे रवींद्र जैन यांनी. आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांच्या आवाजात.

0: Radio Vishwas.
1: Time check.
0: Time check.
2: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
4: संचयात समृद्धी.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. अंतरंग या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी. पण प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील काही सवयींचं अभिवाचन आपण ऐकणार आहोत, जे अभिवाचन केलेलं आहे प्राचार्य गिरीश पाटील यांनी. तेव्हा बोलूया या भागाकडे.
1: सवयींविषयी बोलू काही. छोट्या जाहिरातींना बळी पडू नका. विविध वृत्तपत्रात छोट्या जाहिराती नावाचे पान असते. त्या पानावर असंख्य जाहिराती असतात. गंमत अशी की त्याच जाहिरातीच्या पानावर वृत्तपत्रांचे संपादक तुमच्यासाठी सावधगिरी बाळगा अशी सूचना छापतात. या जाहिरातींमधील दाव्यांची सत्यता तुम्ही पडताळावी अशी सांगितलेली जाते. घरबसल्या लाखो कमवा, धर्मा इतके रुपये महिना मिळतील, मनाला भुरळ पाडणाऱ्या जाहिराती. लैंगिक समस्यांपासून ते मसाज पार्लरपर्यंत विविध प्रकार आहेत. कमी श्रमात जास्त फायदा ही मानसिकता ठेवणारी मंडळी येथे बळी पडते. नको ते बाबांची औषधे, वशीकरण, विवाह, घटस्फोट, तोडगे, टावर बसवा आदी जाहिरातींची सखोल चिकित्सकपणे पडताळणी न करता अनुभव घेतात. फसवणूक झाली जेव्हा कळते तेव्हा पोलीस स्टेशनला जातात, पण वेळ निघून गेलेली असते. काही उपयोग होत नाही. जाहिरातींवर तात्काळ विश्वास नको. खबरदारी घेणे हे खूप गरजेचे. त्यासाठी कुठेही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावा ही चांगली सवय. धन्यवाद
0: रसिको. आता आपण ऐकलं प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील भाग. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. या पुढील भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या रविवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी सकाळी 9 वाजता. आत्तापुरतं आपण इथेच थांबतो आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. नाशिकचं सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यानमाला मंडळी, आज बुधवार दिनांक 20 मे 2026. आज वसंत व्याख्यानमाला अंतर्गत आपण आनंद घेणार आहात स्वर्गीय माधवराव लिमये स्मृती प्रित्यर्थ, ज्येष्ठ साहित्यिक महेश केळुसकर आणि अशोक मुळे, संचालक डिंपल प्रकाशन यांनी सादर केलेल्या कार्यक्रमाचा विषय आहे भाकरीचा चंद्र. ख्यातकीर्त कवी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त खास कार्यक्रम आणि त्यानंतर सुहास वैद्य प्रस्तुत सुशीर संवाद. शिवाय श्री विजय बोरसे यांचं चित्र प्रदर्शन सुद्धा. नक्की या आज बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी संध्याकाळी 7:15 वसंत व्याख्यानमाला शतकोत्तर वाटचाल बोधामृताची अविरत ज्ञानगंगा दिनांक 1 ते 31 मे 2026 दररोज संध्याकाळी 7:15. ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक.
2: ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. संगीतकार राहुल देव बर्मन आणि चित्रपट आहे दौलत की दुश्मन.

0: खुशखबर खुशखबर खुशखबर आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5523-4726-2626।
1: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच।
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग।
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच।
1: स्मार्ट प्लॅन,
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
3: राजेंद्र कृष्ण यांचं गीत लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजामध्ये, संगीत दिलं आहे मदन मोहन यांनी आणि चित्रपट आहे चाचा जिंदाबाद।

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: यश स्वीकारूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने.
1: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे समीर यांचं, किशोर कुमार यांनी गायलेलं, दो कैदी या चित्रपटामधलं. आणि या गीताला संगीत दिलंय लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: लेख आणि कथांचं अभिवाचन आपण ऐकू शकणार आहात आमच्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे मैत्रकट्टा. सादर करते दत्ता सरदेशमुख. प्रसारण दर मंगळवारी दुपारी 3 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 9 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मैत्रकट्टा.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत मा और ममता या चित्रपटामधलं. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स,
2: कॅनरा पार्क। रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती। 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। ऐकत रहा रेडिओ विश्वास। कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत विठ्ठलभाई पटेल यांचं बॉबी। या चित्रपटामधल्या या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि हे गीत ऐकूयात मंदाळे शैलेंद्र सिंग आणि सहकाऱ्यांच्या स्वरात।

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: शोभंतर या चित्रपटामधलं जाननिसार अख्तर यांचं गीत आता ऐकणार आहोत. संगीतकार ओ पी नय्यर, गायक स्वर शमशाद बेगम आणि मोहम्मद रफी यांचा.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा
2: कॉर्नर. बेगम यांनी गायलेलं बावरे नयन या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत. केदार शर्मा यांचं गीत, संगीतकार रोशन.

0: अगं देविका, माझ्या एका मैत्रिणीला ना गृहउद्योग सुरू करायचा होता, पण तिला त्यासाठी कर्ज मिळत नाहीये.
1: अगं इतकंच ना, मी सांगते बघ, आपली विश्वास बँक आता 10 लाखाच्या पुढे 25 लाखापर्यंत कर्जावरती 11% दरानं व्याज दर देते.
0: खरं की काय?
1: आणि शिवाय प्रोसेसिंग फी फक्त 0.75%.
0: अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. मी आजच तिला कळवते.
1: नक्की कळव. याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8 00 10 876 आणि कल्पेश आचट 8 00 16 406 या
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अभिमान या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. ऐकूया लता मंगेशकर आणि मनहर उधास यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे सचिन देववर्मन यांनी.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं KC वर्मा यांचं गीत आता ऐकूयात. संगीतकार बप्पी लहिरी आणि हे गीत आहे बॉम्ब ब्लास्ट या चित्रपटामधलं.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांची गीतरचना. हे गीत आहे गोरा और काला या चित्रपटामधलं. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

सिनेसंगीत समृद्ध करणारे गीतकार, संगीतकार, अभिनेते आणि अभिनेत्री या नक्षत्रमाळेतून सुमधुर गीतांची गुंफण घेऊन येणारा कार्यक्रम गीत प्रतिमा ऐका दर रविवारी रात्री 8 वाजता, तर पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 8 वाजता. सादर करते रामचंद्र कुलकर्णी, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
4: संचयात समृद्धी.
5: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर
7: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत. गोपाळ कृष्ण या चित्रपटामधलं शांताराम आठवले यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे मास्टर कृष्णराव यांनी आणि हे गीत ऐकूयात राम मराठे, शांता आपटे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

0: खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5523-4726।
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट।
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
2: विश्वास नाशिककरांचा।
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स,
3: कॅनडा। लता मंगेशकर यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं आकाशगंगा या चित्रपटामधलं। गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत. कार्तिकी या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: आवडलेले पुस्तक या कार्यक्रमात आपण ऐकू शकणार आहात विविध वाचकांना आवडलेल्या पुस्तकाचा परिचय. प्रसारण दर शनिवारी सकाळी 8 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका मला आवडलेलं पुस्तक.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात विश्वास पाटील यांचं गीत जन्मठेप या चित्रपटामधलं. आणि हे गीत ऐकणार आहोत चंद्रशेखर गाडगीळ, विठ्ठल उमप, संजीवनी समर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

അല്ലാഹു അക്ബർ. മേരെ പർവർദിഗാർ റഹം കരോ. അല്ലാഹ് ബിസ്മില്ലാ.

0: श्रोते हो नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती आता प्रसारित करीत आहोत आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. सुरुवातीला आजच्या ठळक बातम्या. एसटी भाडेवाढीला तुर्तास ब्रेक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. हवेली, बारामती आणि इंदापूरमध्ये पूरसदृश परिस्थिती. आंबेगावला ठाकरवाडी इथं घर कोसळलं. स्वगणनेत नाशिक राज्यात 5व्या स्थानी. आयपीएलच्या कार्यक्रमात कोणताही बदल होणार नसल्याची स्पष्टोक्ती. लीग होणार ठरल्यानुसारच. आणि सेन्सेक्सला मागे टाकून सोन्यानं दिला तब्बल 50.1% परतावा. आता सविस्तर बातम्या. देशभरात इंधन दरवाढीच्या निर्णयाचा फटका अनेकांना बसत असतानाच राज्यमार्ग परिवहन महामंडळालाही त्याचा फटका बसत असून परिणामी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र एसटी भाडेवाढीच्या निर्णयाला तूर्तास रद्द करण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी केली. प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन असला तरी तात्काळ भाडेवाढ करण्यात येणार नसल्याचंही मंत्री सरनाईक यांनी यावेळी सांगितलं. डिझेल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातल्या दालनात महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर तसंच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एसटी महामंडळाला 2024 सुमारे 76 कोटींचा तोटा झाला होता. वाढत्या इंधन खर्चाचा थेट परिणाम महामंडळाच्या आर्थिक स्थितीवर दिसून येतोय. भविष्यात प्रवासी भाडेवाढीचा निर्णय घेणं आवश्यक ठरू शकतं, मात्र अजूनही कोणतीही भाडेवाढ तातडीनं लागू करण्यात येणार नाही. भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे. संबंधित प्राधिकरणाची मान्यता मिळाल्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येईल असंही यावेळी सांगितलं. प्रवाशांवर कमीत कमी आर्थिक भार पडावा यासाठी शासनाकडून विविध पर्यायांचा विचारही यावेळी केला जातोय. इंधन बचत, ई बसचा वाढता वापर, खर्च नियंत्रण तसंच महसूल वाढीच्या उपाययोजनांवरती विशेष भर दिला जाणार असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. सेवा अबाधित राखत आर्थिक संतुलन कायम ठेवणं हेच महामंडळासमोरचं प्रमुख आव्हान असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. पुणे जिल्ह्यात रविवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसामुळे हवेली, बारामती, इंदापूर तालुक्यामध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. घरांमध्ये पाणी घुसल्यामुळे 200 कुटुंब बाधित झाली तर बारामती तालुक्यात रुई ओढ्याच्या पुरामुळे जळोचीचा मार्ग बंद झाला. हा मार्ग बंद झाला असून पुणे नगर आणि पुणे सोलापूर या महामार्गावरती पाणी आल्यानं वाहतूक विस्कळीत झाली होती. हवेली, बारामती, इंदापूर, पुरंदर, जुन्नर, शिरूर तसंच आंबेगाव आणि दौंड तालुक्यातील खोरे परिसराला पावसानं झोडपून काढलं. हवेली तालुक्यातल्या उरळी कांचन, सोरतापवाडी, कुंजीरवाडी, नायगाव, लोणी काळभर परिसरात ढगफुटी सदृश पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. पुणे सोलापूर महामार्ग जलमय झाला असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. शिवाय घरांमध्येही पाणी शिरलं असून नर्सरी व्यवसायांचं लाखोंचं नुकसान झालंय. इंदापूर तालुक्यातील ओढे नाले तुडुंब भरले असून 13 गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवाय 173 कुटुंब बाधित झाली असून 4 गावांमध्ये 7 जनावरं मृत्यूमुखी पडली. आंबेगाव तालुक्यातल्या पहाडदरा इथल्या ठाकरवाडी दरेवाडी इथं जमीन खचून विटांचं आणि पत्र्याचं घर कोसळल्याची घटना सोमवारी सकाळी 9 सुमाराला घडली. यावेळी कुटुंबातील सदस्य किरकोळ जखमी झाले असून घरात असलेली लहान मुलं थोडक्यात बचावली आहेत. सरकारने जनगणना 2027 1 ते 15 मे दरम्यान उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाईन सुविधेद्वारे महाराष्ट्रातील 11.14 लाखाहून अधिक कुटुंबांनी स्वगणना पूर्ण केली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यानं आघाडी घेतली असून नाशिक राज्यात 5व्या स्थानी आहे. जनगणना 2027 घर सूचीकरण आणि गृहनिर्माण जनगणना कार्यक्रमाचा भाग म्हणून स्वगणना सुविधा सुरू करण्यात आली असून यामुळे नागरिकांना एका विशेष वेब पोर्टलद्वारे सोयीनुसार ऑनलाईन माहिती भरता येते. अधिसूचित कालावधीत 12,60,950 कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया सुरू केली. त्यापैकी 11,14,277 कुटुंबांनी ती यशस्वीरित्या पूर्ण केली आहे असं प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो मुंबईनं प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. स्वगणना पूर्ण केलेल्या कुटुंबांनी माहिती संकलन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी क्षेत्रीय भेटीदरम्यान गणकाला आपला स्वगणना ओळख क्रमांक म्हणजेच ACID सांगणं आवश्यक आहे. गणक 16 मे ते 14 जून दरम्यान सर्व कुटुंबांना प्रत्यक्ष भेट देतील असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. आखातामधील युद्धामुळे देशात अनेक काटकसरीचे उपाय अंमलात येत आहेत, मात्र IPL ठरल्यानुसारच होईल, त्यात कोणताही बदल होणार नाही असं IPLचे प्रमुख अरुण धूमल यांनी स्पष्ट केलं. डिझेल वाचवण्यासाठी ही लीग प्रेक्षकांविना घेण्याची सूचना अनेकांनी केली होती. डिझेल आणि पेट्रोलचा वापर कमी करण्यासाठी IPL प्रेक्षकांविना होण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या प्रसारित होत आहेत. मात्र यात कोणतंही तथ्य नाही. लीक ठरल्यानुसारच होणार असून आम्ही सरकारच्या सूचनांचं पालन करणार आहोत. तूर्तास्तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळास केंद्र सरकारकडनं कोणतीही सूचना आलेली नाही असं धूमल यांनी स्पष्ट केलं. इंधनाचा वापर कमीत कमी करण्याचं आवाहन होत आहे. त्याचवेळी आयपीएलमुळे मोठ्या प्रमाणावर इंधन खर्च होत आहे, त्यामुळे प्ले ऑफच्या लढती एकाच ठिकाणी होऊ शकतात, त्यामुळे संघाचा प्रवास कमी होईल. गेल्या वर्षभरात सोन्यानं देशांतर्गत शेअर बाजाराच्या तुलनेत उत्तम परतावा दिला असून सेन्सेक्सलाही मागे टाकले आहे. जागतिक केंद्रीय बँका आणि महागाईपासून बचाव शोधणारे गुंतवणूकदार यांनी केलेल्या जोरदार खरेदीमुळे मागील वर्षात सोन्याने 50.1% परतावा दिलाय. याउलट शेअर बाजाराचा सेन्सेक्स 1.2% घसरला आहे. व्यापारविषयक अनिश्चितता आणि टॅरिफ वॉरनं सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याचं आकर्षण वाढलं आहे. एनाम होल्डिंगचे गुंतवणूक संचालक श्रीधर शिवराम म्हणाले की सोन्याची सुमारे 25% खरेदी ही केंद्रीय बँकांची आहे. शुल्क युद्ध आणि अमेरिकी ट्रेझरीच्या धोरणापासून बचाव म्हणून गुंतवणुकीत वैविध्य आणण्यासाठी ते सोने खरेदी करत आहेत. याबरोबरच आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र समाप्त करीत आहोत. नमस्कार.
1: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
2: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
1: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगा पूर्णाका
2: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत सुखाची सावली या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं भक्तिगीत. गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे सुधीर मोघे यांचं. गीताला संगीत दिलं आहे अरुण पौडवाल यांनी. आणि हे गीत ऐकूयात माझं घर माझा संसार या चित्रपटामधलं.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमातली ही गीतरचना ऐकूयात गदी माडगुळकर यांची आशा भोसले आणि रेखा डावजेकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे दत्ता डावजेकर यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत संत वाहते कृष्णामाई या चित्रपटामधलं गीत.

0: विश्वास बँक खास आपल्या ग्राहकांसाठी आता घेऊन आली आहे व्यवसाय करता हप्ते बंदी आणि कॅश क्रेडिट कर्जाचे नवीन सुधारित व्याजदर. 10 लाखापासून 25 लाखापर्यंतच्या कर्जासाठी 11% व्याजदर. प्रोसेसिंग फी 0.75%. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16406 या क्रमांकांवरती. कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद. कायद्याच्या जगातलं वास्तव न्याय संवाद जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात राणी वर्मा आणि सहकाऱ्यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत आहे श्री रामचंद्र यांचं.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स
2: रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज ऐकत रहा रेडिओ विश्वास। आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत सोबती या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत। गंगाधर महांबरे यांच्या गीताला संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

0: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जगदीश खेबुडकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत हळदी कुंकू या चित्रपटामधलं.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5352-4726-2626।
2: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
3: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच।
2: ते कसं?
3: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग।
2: बर,
3: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच।
2: स्मार्ट प्लॅन,
3: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
4: कार्यक्रमात आता ऐकूयात घर गंगेच्या काठी या चित्रपटामधलं गीत। गदी माडगुळकर यांची शब्दरचना, गीताला संगीत आहे प्रभाकर जोग यांचा, आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो, पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247-2626 या आमच्या क्रमांक.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत रमेश अणावकर यांचं गीत शारदा आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे सूरज यांचं आणि हे गीत आपण ऐकणार आहोत ती मी नव्हेच या चित्रपटामधलं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर. हिंदी चित्रपट सृष्टीतल्या तारे तारकांचा सुपरस्टार पदापर्यंतचा स्वप्नवत प्रवास त्यांच्याच सुमधुर गाण्यांबरोबरच अनोख्या आठवणीतून जागा करूया आमच्या नवीन कार्यक्रमाच्या माध्यमातून. कालाय तस्मै नमहा ऐका दर शनिवारी दुपारी 3:03 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 11 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरन.
1: कार्यक्रमात आता ऐकूया संसार या चित्रपटामधलं गीत. सुरेश वाडकर यांनी गायलेलं हे गीत आहे विश्राम बेडेकर यांचं. या गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल.
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट.
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
2: विश्वास नाशिककरांचा.
1: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स
3: ऐकूया सुधीर मोघे यांचं जानकी या चित्रपटामधलं. या गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि हे गीत ऐकूयात उषा मंगेशकर, सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: अथ एव अधिक मासे कृतं पुण्यं अक्षयं भवति सर्वदा।
1: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार। चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात।
0: चला आपण वडनेरे सराफन कडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणी, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही।
1: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी।
0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंप समोर, दिंडोरी रोड, नाशिक।
2: आणि कार्यक्रमात आनंदाचं गीत आहे पाहुणी या चित्रपटामधलं, जगदीश खेवडकर यांचं गीत। गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकूयात चंद्रशेखर गाडगीळ आणि सहकाऱ्यांच्या आवाजात।

summer light.

0: बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. आणि आता मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत. ग. दि. माडगुळकर यांचं स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटामधलं गीत ऐकूया. आशा भोसले, उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे दत्ता डावजेकर यांचा आणि हे गीत आपण ऐकणार आहोत संथ वाहते कृष्णामाई या चित्रपटामधलं गीत.

0: काय नेहा, कुठपर्यंत आलाय नवीन गाडीचा शोध?
1: अगं, गाडीचा विचार अगदी पक्का आहे, पण त्यासाठी लागणारी पैशाची जुळवा जुळव काही होत नाहीये.
0: एवढंच ना, मी सांगते तुला उपाय.
1: हो, तो कोणता?
0: अगं, आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक वाहन खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर देते.
1: ही तर खरोखरच खुश खबर आहे.
0: आणि प्रोसेसिंग फी फक्त 0.75%. आता तरी लवकरच गाडी बुक करशील ना?
1: हो तर.
0: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8 00 10 876 आणि कल्पेश आचट 8 00 16 4.
2: आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजातलं ग दि माडगुळकर यांचा. या गीताला संगीत दिला आहे सुधीर फडके यांनी. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत सुवासिनी या चित्रपटामधलं.

जानता जानता।

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत कामापुरता मामा या चित्रपटामधलं कृष्णा कल्ले आणि आशा चिल्ले यांनी गायलेलं गीत. या गीताला संगीत दिलं आहे कवी यशवंत देव यांनी.

0: आपली फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
1: गाणे गा रे, गाणे गा.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत गुळाचा गणपती या चित्रपटामधलं पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे पु ल देशपांडे यांचं.

0: नाशिकचं सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यानमाला मंडळी आज बुधवार दिनांक 20 मे 2026. आज वसंत व्याख्यानमाला अंतर्गत आपण आनंद घेणार आहात स्वर्गीय माधवराव लिमये स्मृती प्रित्यर्थ, ज्येष्ठ साहित्यिक महेश केळुसकर आणि अशोक मुळे, संचालक डिंपल प्रकाशन यांनी सादर केलेल्या कार्यक्रमाचा विषय आहे भाकरीचा चंद्र. ख्यातकीर्त कवी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त खास कार्यक्रम आणि त्यानंतर सुहास वैद्य प्रस्तुत सुशीर संवाद, शिवाय श्री विजय बोरसे यांचं चित्र प्रदर्शन सुद्धा. नक्की या आज बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी संध्याकाळी 7:15 वसंत व्याख्यानमाला शतकोत्तर वाटचाल बोधामृताची अविरत ज्ञानगंगा दिनांक 1 ते 31 मे 2026 दररोज संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचपटी नाशिक.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत जगदीश खेबुडकर यांचं गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीताला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत हळदी कुंकू या चित्रपटामधलं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, जनावरांना जीवाणूमुळे होणारे रोग आणि त्यावरील उपाय. शेतकरी बंधूंनो, जनावरांमध्ये अनेक रोग आहेत. रोगाच्या साथी तिन्ही ऋतूमध्ये येतात. जीवाणूमुळे उद्भवणाऱ्या गुरांच्या सांसर्गिक रोगात फासी, फऱ्या, घटसर्प, धनुर्वाद, थनदाह इत्यादी आहेत. जनावरे दगावल्यामुळे शेतकऱ्यांचे, पशुपालकाचे फार मोठे आर्थिक नुकसान होते. शेतकऱ्यांना, पशुपालकांना जीवाणूमुळे होणाऱ्या रोगाची माहिती आणि त्यावरील उपाय असणे अत्यंत गरजेचे आहे. यामध्ये जीवाणूपासून होणारे रोग, एक फासी, यालाच आपण अँथ्रेक असे पण म्हणू. हा रोग काळपुंजी, फासी, गोडी, पेळू, नरपडे, भांबऱ्या, हुमड्या या नावाने ओळखला जातो. यामुळे निरोगी दिसणारी जनावरे रोगाची लक्षणे दाखवण्यापूर्वी जमिनीवर पडून पाय झाडतात व मरतात. हा रोग बॅसिलस अँथ्रासिस या जीवाणूमुळे होतो. या रोगाचा प्रसार रोगाची लागण झालेल्या जनावरांचे मलमूत्रातून, नाकाडोळ्यातून वाहणारे पाणी व ला व रक्त यांचे संसर्गाने, तसेच कुरणातील गवत, पाणी प्यावयाची भांडी यांच्याद्वारे या रोगाचा प्रसार होतो. कुरणात चरणाऱ्या जनावरांचे जखमात हे जीवाणू प्रवेश करतात व त्याची वाढ झाल्यानंतर रोगाच्या लक्षणास सुरुवात होते. शेतकरी बंधूंनो, यामध्ये जनावराला ताप फार असतो. दुसरी लक्षणे म्हणजे जनावर थरथरणे, पोटफुगी, तोंड व नाक व गुदद्वारातून रक्तस्राव होणे ही या रोगाची प्रमुख लक्षणे दिसतात. या रोगात रक्त गोठत नाही व त्याचा रंग डांबरासारखा काळसर असतो. शेतकरी बंधूंनो, औषध उपचारामध्ये आजारी जनावराला वेगळे बांधून त्यास त्याला 3 ते 4 दिवस डॉक्टरच्या सल्ल्यानुसार इंजेक्शन द्यावीत. यामध्ये प्रतिबंधक उपाय म्हणून वेळीच गुरांना प्रतिबंधक लस टोचून घ्या. यामध्ये दुसरा रोग म्हणजे फऱ्या, याला एकटांग्या या नावाने ओळखला जातो. हा सांसर्गिक रोग विशेषतः लहान वयाच्या 2 ते 3 वर्ष गाई गुरामध्ये दिसून येतो. हा रोग क्लॉस्ट्रिडियम सोविया नावाच्या जीवाणूमुळे होतो. पानथडीच्या किंवा दलदलीच्या जमिनीत रोगाचे जंतू टिकून राहतात. कुरणात चरणाऱ्या जनावरांना या रोगाची लागण होते. या रोगाचा प्रसार जंतूंनी दूषित झालेल्या चारा पाणी यातून, जनावराचे तोंडातील जखमाद्वारे अंगावरील जखमातून जंतू प्रवेश करतात. शरीरातील मासल भागात जंतू काही काळ सुप्त अवस्थेत राहतात. अनुकूल वातावरण मिळतात. जंतूची वाढ झपाट्याने होऊन रोगास सुरुवात होते. शेतकरी बंधूंनो, या रोगामध्ये लक्षणे, जनावराला खूप ताप येतो. मासल भागात विशेषतः फऱ्यावर, मानेवर किंवा पाठीवर सूज येते. सूज दाबल्यावर चरचर असा आवाज येतो. सूज आलेला भाग काळा दिसतो. जनावर काळवणते. शरीर क्रिया मंद होतात व जनावर दगावतो. यामध्ये औषध उपचार डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करावी. प्रतिबंधक उपाय म्हणून पावसाळ्यापूर्वी फऱ्या या रोगाची लस टोचून घ्यावी. शेतकरी बंधूंनो, यानंतर आपण घटसर्प हे नाव आपल्याला बरेच परिचयाचे आहे. घटसर्प यालाच आपण गडसुजी असेही म्हणतो, या नावाने ओळखला जातो. म्हशीमध्ये हा रोग तीव्र स्वरूपात आढळतो व मृत्यूचे प्रमाण फार असते. हा रोग पाचुरेला मल्टोसिडा नावाच्या जीवाणूमुळे होतो. या रोगाचे जंतू जमिनीत, जनावरांच्या नाकपुड्यात व श्वासनलिकेत असतात. रोगी जनावराचे नाकातून व तोंडातून वाहणाऱ्या स्त्रावाचे, मलमूत्राचे दूषित चाऱ्याने हा रोग पसरतो. यामध्ये जनावरांना खूप ताप येतो. घशात सूज येत, जलद श्वासोश्वास, डोळे लाल होणे, वाहने, जीभ बाहेर येणे किंवा बाहेर पडणे ही प्रमुख लक्षणे. नाकातून शेंबडासारखा स्त्राव, तोंडातून लाळ वाहते, काही वेळेस रक्ताची हगवण होते व अंगावर सूज दिसून येतो. औषध उपचार डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करावी. प्रतिबंधक उपाय मे महिन्यात गुरांना प्रतिबंधक लस टोचून घ्यावी.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात माणिक वर्मा यांनी गायलेलं देव पावला या चित्रपटामधलं गीत. ही गीतरचना आहे ग. दी. माडगुळकर यांची. संगीत दिलं आहे पु ल देशपांडे यांनी.

0: नाशिकचा सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यान माला मंडळी आज बुधवार दिनांक 20 मे 2026 आज वसंत व्याख्यान माला अंतर्गत आपण आनंद घेणार आहात स्वर्गीय माधवरावलीमय स्मृती प्रित्यर्थ ज्येष्ठ साहित्यिक महेश केळुसकर आणि अशोक मुळे संचालक डिंपल प्रकाशन यांनी सादर केलेल्या कार्यक्रमाचा विषय आहे भाकरीचा चंद्र. ख्यातकीर्त कवी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त खास कार्यक्रम आणि त्यानंतर सुहास वैद्य प्रस्तुत सुशीर संवाद. शिवाय श्री विजय बोरसे यांचं चित्र प्रदर्शन सुद्धा. नक्की या आज बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी संध्याकाळी 7:15 वसंत व्याख्यान माला शतकोत्तर वाटचाल बोधामृताची अविरत ज्ञानगंगा दिनांक 1 ते 31 मे 2026 दररोज संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचवटी नाशिक.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात अनोळखी या चित्रपटामधलं जगदीश खेवूडकर यांचं गीत. हे गीत ऐकणार आहोत संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5523-4726।
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट।
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
2: विश्वास नाशिककरांचा।
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा।
3: कार्यक्रमात आता ऐकूयात राम कदम यांच्या संगीताने सजलेलं सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातलं ग दी माडगुळकर यांचं गीत।

0: काय ग देविका, श्रीमयीला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं, कसं काय जमलं तुला?
1: अगं तुला माहितीये ना, आपले सोन्याचे दागिने याच वेळी कामाला येतात.
0: हो पण म्हणजे नक्की काय केलंस?
1: सांगते. अगं आपल्या विश्वास बँकेनं सोन्याच्या दागिन्याच्या तारणावरचं कर्ज 9% व्याज दरानं द्यायचं ठरवलंय आणि मी याचाच फायदा घेतला बघ.
0: काय सांगतेस?
1: हो, शिवाय प्रोसेसिंग फी नाही.
0: अरे वा, ही तर खुशखबरच म्हणायची.
1: आणि म्हणूनच शिक्षणाचं हे स्वप्न आता लवकरच आमचं पूर्ण होणार बघ.
0: होणार होणार, नक्की होणार. आणि तुझंच काय, तुझ्यासारख्या आपल्या असंख्य ग्राहकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
1: अगदी बरोबर आहे.
0: ही योजना सुरू करण्यासाठी आपण घराजवळच्या कुठल्याही विश्वास बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क साधू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
2: ऐकूया गंगाधर महांबळे यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. योग्य योग्य मी वाट पाहिन या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत दिला आहे राम कदम यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात ग दी माडगुळकर यांचा, संगीतकार सुधीर फडके यांच्या स्वरात. हे गीत आहे जगाच्या पाठीवर या चित्रपटामधलं.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं. ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं गीत वसंत अवसरे यांची शब्दरचना. या गीताला संगीत साज आहे वसंत पवार यांचा आणि हे गीत आपण ऐकणार आहोत अवघाची संसार या चित्रपटामधलं.

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगा पूर्णाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: कार्यक्रमात आता ऐकूया जगदीश खेवळकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे प्रभाकर जोग यांचं.

ऐकवा आता ऐकूयात राम उगावकर यांचं गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे पांडुरंग दीक्षित यांनी आणि हे गीत आपण ऐकणार आहोत जिद्द या चित्रपटामधलं.

0: मुलासाठी सर्वोत्तम असा आहार म्हणजे स्तनपान. अगदी अमृताशी ज्याची तुलना होते असं बाळासाठीचं पूर्णान्न म्हणजे स्तनपान. या स्तनपानाचे फायदे, समज, गैरसमज, त्याचं महत्व या सगळ्यांबद्दलच जाणून घेऊया आमच्या दुग्धामृत या नवीन कार्यक्रमातनं. जरूर ऐका येत्या 7 एप्रिल पासून दर सोमवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण गुरुवारी दुपारी 11:30, ज्यात मार्गदर्शन करतील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ आणि इंटरनॅशनल बोर्ड सर्टिफाईड लॅक्टेशन कन्सल्टंट डॉक्टर श्यामा जगदीश कुलकर्णी. जरूर ऐका दुग्धामृत फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वरून.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया जन्मठेप या चित्रपटामधलं विश्वास पाटील यांचं गीत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. गीताला संगीत दिला आहे राम कदम यांनी.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत कन्यादान या चित्रपटामधलं लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे वसंत प्रभू यांनी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदा.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात म दा देवकाते यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात. या गीताला संगीत आहे राम कदम यांचं.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज। लेडीज कट्टा।
6: नमस्कार नाशिक, मी आहे प्रियंका आणि तुम्ही ऐकता तुमच्या आणि फक्त तुमच्या लाडक्या प्रियंकाला ओनली ऑन विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज। नाशिककर घड्यात वाजला एक करत आहोत गप्पांचा रिटेक। हिट आणि क्लासिक गाण्यांच्या कलेक्शन सोबत मी प्रियंका पुन्हा एकदा घेऊन आली लेडीज कट्टा, वेल सेलिब्रिटी कट्टा, लेडीज कट्टा या कार्यक्रमामध्ये। आपला या स्टुडिओमध्ये दरवेळेस कुणी ना कुणीतरी मस्त सेलिब्रिटी येतात आणि आज आपल्यासोबत आहेत प्रख्यात डॉक्टर संदीप हसे सर। अँड संदीप हसे सर हे यांची एक छोटीशी ओळख म्हटलं तर पूर्ण महाराष्ट्रभरात त्यांची एकच ख्याती आहे की हाडांचा स्पेशालिस्ट, म्हणजे हाडांचा तज्ञ गुरु। अँड ऑफकोर्स ऍट द सेम टाइम तुम्ही आयुर्वेदा प्रॅक्टिस पण घेतली, देशात परदेशात तुम्ही ऍडव्हान्स टेक्निक्स शिकून आलेले आहेत आणि आज आपला पूर्ण भारत देशातच नाही तर विदेशामध्ये तुम्ही डंका वाजवलेला आयुर्वेदाचा। ऍट द सेम टाइम काय हो प्रॅक्टिस जे डिफिकल्ट आहे मला बोलायला त्याच्यातही तुम्ही प्रॅक्टिशनर आहात आणि ऍट द सेम टाइम तुम्ही फिजिओथेरापिस्ट पण आहात। सर वेलकम टू माय स्टुडिओ। ओके सर, संदीप सर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की यत्र सत्र सर्वत्र प्रत्येकीला गुडघ्याचे दुखणे सगळ्याकडे, म्हणजे वेदना ह्या असह्य होतात आणि पेन किलर्स हे असं अशी गोष्ट आहे की ते घेणंच झालेलं आहे, म्हणजे मला वेदना झाल्या मला पेन किलर्स घ्यायचं आणि मला माझ्या घरासाठी उभे राहायचं, याच्यामध्ये वयाचं आता काहीच बंधनं राहिलेले नाहीत। सो तुम्हाला काय वाटतं की पहिली गोष्ट गुडघे दुखी ही कॉमन का झालेली आहे सगळ्या वयोगटाला, म्हणजे एक 25 नंतर पण आपल्याला ते बघता येईल की गुडघे दुखी झालेली आहे। मोस्ट आपली प्रत्येक 50+ लेडी तर हे नेहमीच बोलते अगं माझे गुडघे खूप दुखतात, अगं माझे गुडघे खूप दुखतात, तर याविषयी तुम्ही सर काय मार्गदर्शन देताल?
7: नक्कीच, तुम्ही चांगला खूप छान प्रश्न विचारलाय, प्रथम तर तुमचं अभिनंदन त्याच्याबद्दल। okay. हा लेडीजच्या विषयीचा खूप मार्मिक प्रश्न आहे। आज आपण पाहतोय पूर्वीच्या लेडीज 60-70 वर्षानंतर गुडघे दुखायचे म्हातारपणात, अगदी ना आजकाल 20 वर्षात तरुण मुलींमध्ये गुडघे दुखी होते। का होत असेल तर याच्या मागे मोठं सायन्स असं आहे का, एक तर आपली सेडेंटरी लाईफ, म्हणजे मॉडर्न लाईफ, पिझ्झा बर्गरची लाईफ असं म्हणता येईल। आपण विसरलोय का आपण काय खायला पाहिजे, काय घ्यायला पाहिजे, हे एक महत्वाचं आहे। तरुण पिढीमध्ये गुडघे दुखीचं हेच कारण आहे, व्यायामाचा अभाव, खानपीन व्यवस्थित नसणं। आणि तसं बघितलं ना प्रियंका मॅम, जर लेडीज हा वर्ग आहे, लेडीज महिला वर्ग, यामध्ये शरीरामध्ये दोन बदल प्रामुख्याने त्यांच्या आयुष्यमानात होतात। पहिल्या वेळेस गरोदर स्त्री जेव्हा गरोदर असते त्यावेळेस ती ज्या बाळाच्या पोषणासाठी तिच्या शरीरातले सर्व पोषण ती त्या बाळाला पोचवते, म्हणजे जर तिनं कमी आहार घेतला तर तिला ते सहन करावं लागतं। आणि दुसरं आहे का मेनोपॉज, हा मेनोपॉज मध्ये तुमच्या बॉडीमध्ये खूप हार्मोनल चेंजेस होतात आणि त्याच वेळेस तुमचं इस्ट्रोजनची लेवल कमी होत असते आणि बोनच्या आरोग्यासाठी इस्ट्रोजन महत्वाचं असतं किंवा सांध्यांच्या आरोग्यासाठी ते महत्वाचं असतं, ते पण कमी झाल्याने तुमचे बोन ठिसूळ व्हायला लागतात। आणि त्यातच तुम्ही असं बघितलं तर महिला ही मेन प्रमुख कुटुंबाचा, मनुष्य पुरुष जरी बाहेर जात असला तर मेन महिलाच आहे घरातली, कारण की तो कणा आहे फॅमिलीचा असं म्हणता येईल आपल्याला। सकाळपासून अगदीशी मुलांचा आवरून देण्यापासून, म्हणजे मुलांची स्कूलला रेडी करण्यापासून तर स्वयंपाक बनवण्यापासून आजकालच्या लेडीज परत जॉबला पण जातात, म्हणजे कंटिन्यू उभं राहणं आले की नाही आणि त्याच्यातून तुम्ही कंटिन्यू प्रेशर देताय गुडघ्यांना तर ते गुडघे झिजणारच। त्याच्यासाठी तुम्ही काय आहार घेता, डाईट घेता, हा तेवढाच महत्वाचा ठरतो। जर तो कमी पडत असेल हे सगळ्या लाईफस्टाईलचे तुमच्यावर बॉडीवर विपरीत परिणाम होणार आणि तुमचे सांध्यांमध्ये झीज व्हायला लागणार। म्हणून एक तर तरुण मुला मुली मुलींमध्ये किंवा महिलांमध्ये गुडघे दुखीचं वेगळं कारण लाईफस्टाईल जे आहे चुकीचं ते, आणि ज्या आपल्या आई वर्गातल्या स्त्रिया आहेत, आई आजी लेवलच्या ज्या स्त्रिया आहेत, तिने स्वतः बघितलंच नाही हो, फक्त आपलं पोषण करायचे, मुले मोठे करायचे, त्याच्या नादात रात्री सगळे जेवल्यानंतर ते जेवण करणार, बरोबर ना? आणि उरलं सकाळी रात्रीचं जेवण परत सकाळी खाणार, पण ते वाया जाईल ते परिणाम त्यांच्या शरीराला
6: सोसावला. ओव्हरऑल असं म्हणायचं की पोषक आहार कमी पडला.
7: पोषक आहार कमी पडला आणि जे तुम्हाला वेळेवर गोष्टी व्हायला पाहिजे ना. शेवटी आयुर्वेद काय म्हणतो, आपला अग्नी अग्नी एका वेळेस प्राकृत म्हणजे असं शरीर आपल्याला आज समजा 8 वाजता जेवण केलं तर आज उद्या 8 वाजताच भूक लागेल. जर तुम्ही 10 वाजता जेवण केलं तर शरीराला सिग्नलच कळणार नाही तुम्ही जेवायचं केव्हा, जेवण केव्हा करायचं. सगळ्या गोष्टीचा परफेक्ट सिग्नल बॉडी देत असते आपल्याला. जर आपण रोज तो बदलला तर आपले चेंजेस टायमिंग महत्वाचे आहे. आणि आज स्त्रिया तेच करतात म्हणजे अक्षरशः ते स्वतः पाहतच नाही. ते फॅमिली ग्रो करण्याच्या नादात स्वतःला ज्या आपल्या आई वर्गातल्या ज्या लेडीज आहेत त्यांनी बघितलं नाही. आणि नवीन पिढी तर म्हणजे सांगूच नका,
6: जंक फूडला जास्त
7: आहे. जंक फूड त्याच्यामुळे हे विपरीत परिणाम बॉडीवर होत चालले आणि तुमच्या गुडघे दुखीचं तुमच्या कंबर दुखीचं प्रमाण वाढलंय. असं
6: डॉक्टर संदीप हसे सरांसोबत अशाच गप्पा कंटिन्यू ठेवा नाशिककर कार्यक्रमाच्या दुसऱ्या सेगमेंटमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून ऑन रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
8: लेडीज कट्टा,
6: वेलकम बॅक नाशिक. मी आहे प्रियंका आणि तुम्ही ऐकता तुमच्या आणि फक्त तुमच्या लाडक्या प्रियंका लावणी रेडिओ शास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज. नाशिककर आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत आज डॉक्टर संदीप हसे सर. अँड संदीप सर, आपण खूप सुंदर माहिती दिली की बेसिकली डायटमध्ये काय नसल्यामुळे किंवा काय कारणामुळे आपले यु नो हडं ठिसूळ होतात, बट काय अशी गोष्ट आहे जी दैनंदिन आहारामध्ये असणं गरजेचंच आहे. सो आता जर मी सपोज मी कॉलेज गोईंग गर्ल आहे तर मी इंद्रधनुष्याची थाली तर दुपारची माझ्या हातात कोणी देणार नाही. मी प्रोफेशनल आहे तर मी बाहेरच असते, मग माझ्याकडे तेवढा पोषक आहार मला मिळत नाही, मला इन्स्टंट सगळं हवं असतं. सो मी प्रिफर करते की मग त्याला काहीतरी जंक पटकन खावं आणि 60% क्राऊड त्याच्यावरती यु नो फोकस्ड आहे, जंक फूडला फोकस्ड आहे. सो माझा प्रश्न तुम्हाला असतो, मग त्यामुळे काय करतात बरेच वेळेस पेरेंट्स पण कंटाळा करतात मुलांना त्याचा टिफिन द्यायला, कारण अरे मी भरून दिलेला टिफिन तो खातच नाही, ती खातच नाही, ती परत घेऊन येते. सो तुम्हाला काय वाटतं की दैनंदिन आयुष्यामध्ये दैनंदिन जेवणामध्ये हे असणं गरजेचंच आहे, असं कुठली गोष्ट तुम्ही सजेस्ट करा?
7: हे बघा, मी आत्ता आजकालच्या तरुण पिढी म्हणजे तरुण मुलींबद्दल बोलेन. का आजकाल मुलींचं काय आहे म्हणजे जे फिल्म इंडस्ट्री किंवा त्याचा इम्पॅक्ट म्हणा, तर आजकाल फक्त खाणंच नकोय मला. पहिलं तिथून सुरुवात आहे. मी खाणं सांगेल त्याच्या अगोदर ते खायलाच तयार नाही. म्हणजे झिरो फिगर किंवा मला स्लिमच राहायचं आहे. मी एकच टायमिंग जेवणार, मी थोडंसच खाणार. अरे शरीराचं तुम्हाला दिवसभर काम करायचं असेल, जर पोषण नाही झालं व्यवस्थित तर तुम्ही काम कसे करणार? हा पहिला प्रश्न. तर माझं असं म्हणणं आहे का हे जे नवीन मुली आहे किंवा न्यू जनरेशन आहे, जेंजी म्हणतो आपण आता, तर या लोकांनी थोडंसं तारतम्य ठेवायला पाहिजे. आपण आयुर्वेदाला फॉलो करायला पाहिजे. आयुर्वेदात दिनचर्येत दिलंय का तुम्ही नुसतं प्रोटीनच खायला नको, कार्ब्स खायला नको, तुम्ही संतुलित आहार घ्या, त्यांनी तुमच्या शरीराचं पोषण होतं. अति आहार घेऊ नका किंवा कमी पण घेऊ नका, प्रमाणात जर योग्य टायमी आहार घेतला का तुमचं वजन नाही वाढणार, तुम्हाला उत्साह राहणार, तुम्हाला कामामध्ये चालना राहणार. आहार जो आहे तोच समतोल आधी, म्हणजे मी काय बोलेल स्पेशल खायची गरज नाही लगेच. तुम्ही स्पेशलपेक्षा जो शरीरात वरण भात किंवा पोळी भाजी असं खाणं गरजेचं आहे ते पहिलं ते टाळतात. एक तर प्रोटीन डाईटच घेणार किंवा डाईट रिप्लेसमेंट घेणार,
6: हा
7: किंवा फक्त चिकनच खाणार किंवा फक्त सॅलडच खाणार असं नाही चालणार. त्याने काय होणार, शरीराचं ते जोज तुमचं कमीच होणार आणि तुमचं जे आरोग्य आहे तुम्हाला जो सब 3 दोष आणि 7 धातू निर्मितीला जे आवश्यक असतं ते नक्कीच नाही भेटणार. कारण की आपलं शरीर सर्वच गोष्टींनी बनलेलं आहे, असं एकाच गोष्टीला स्पेसिफिक असं नाही. आणि जे तरुण मुली ज्या कार्बोनेटेड ड्रिंक घेतात,
6: कार्बोनेटेड
7: म्हणजे हेच कोका कोला लिमका वगैरे, तेच त्याच्यात कार्बन असतो, तुम्हाला डकार येतात लगेच, हा कार्बन डायऑक्साईड असतो आणि त्यांनी बोन्स झिजतात.
6: पण मग सर आता 48 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे, 35 ला क्रॉस केलेले नाशिकमध्ये, गरम होईल. इन्स्टंट ऑप्शन आपल्याला हेच आहे ना की चलो उठाव कोका कोला, स्पेसिफिक कुठलाही ड्रिंक म्हणा, कुठलाही सॉफ्ट ड्रिंक म्हणा, तुम्ही पितात. सो मग ते इन्स्टंटचा जमाना आहे.
7: त्याला पर्याय आहे ना आपल्याकडे, खूप चांगले पर्याय. तुम्ही त्याला कोकम घेऊ शकता, तुम्ही लस्सी घेऊ शकता, मट्टा घेऊ शकता, त्याने तुमचं कॅल्शियमचं सोर्स पण पूर्ण होतो आणि तुम्हाला शरीरात आतमध्ये ताजगी नवनिर्मितीची फ्रेश पण वाटतं. असो
6: सो खूप सुंदर तुम्ही संदीप सर सांगितलेलं. आपण ह्याच गप्पा कंटिन्यू ठेवूया कार्यक्रमाच्या 3rd सेकंडमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून ऑन रेडिओ शास 90.8, तुमचं सगळं तुमचा आवाज.
9: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स.
10: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची.
9: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
10: आणि मजुरीत 50% सूट.
9: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद.
10: विश्वास नाशिककरांचा.
9: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
8: लेडीज कट्टा.
6: वेलकम बॅक नाशिक. मी आहे प्रियंका आणि तुम्ही ऐकता तुमच्या आणि फक्त तुमच्या लाडक्या प्रियंका लावली रेडिओ शॉस आणि पॉइंट तुमचं सगळं तुमचा आवाज. नाशिककर आपल्या सोबत आहे डॉक्टर संदीप हसे सर. आणि सर, तुम्ही सांगितलं की यु नो कुठल्या कुठल्या गोष्टीला रिप्लेसमेंट आहे आणि तुम्ही हे पण सांगितलं की डायट मध्ये संतुलित आहार असणं किती गरजेचं आहे. पण आता तुम्ही एक सांगा की जनरली सगळ्या वर्गासाठी, स्पेसिफिकली सिनियर सिटीजन, आता 45 क्रॉस केले, 45 मी सिनियर सिटीजन नाही म्हणत, सेकंड इनिंग म्हणू शकतो. चला आपण 45 पुढे पण
7: 45 पर्यंत यंगच
6: आहे. ऑफकोर्स ऑफकोर्स 45 सगळ्यात रूल करताय संदीप सर, तुम्हाला माहितीये का. सो चला आपण 50 पुढे पण क्रॉस करूया. तर त्या बेसिकली त्या लेडीजला एक समर्पण भाव असतो महिलांमध्ये, तर त्यांच्या आहाराबद्दल काही स्पेशली तुम्ही सजेस्ट कराल की त्यांनी स्पेशल आहार काय ठेवला पाहिजे. तो पहिला प्रश्न मला म्हणजे ह्याच्याच निगडीत मी तुम्हाला विचारते की जर त्यांना इनिशियल स्टेजमधलं सुरुवातीच्या स्टेजमध्ये वेदना जाणवत आहेत की अरे मला आता वेदना होत आहेत
7: आणि हा,
6: तर मग त्याचे प्रिकॉशन इन्स्टंटली त्यांनी काय घेतले पाहिजे की पुढचे 5 त्यांना
7: सुरळीत आयुष्य जगता येईल. महत्वाची गोष्ट, मेनोपॉज ई पर्यंत सर्व काही सुरळीत चाललेलं असतं. मेनोपॉज एकदा आला तर हार्मोनल चेंजेस होतात, इस्ट्रोजनची लेवल पण कमी होते जी बोन्सच्या हेल्थ साठी चांगली महत्वाची असते. आणि त्यानंतर मात्र श्री श्री खालवायला लागतं, म्हणजे अचानकपणे काहींना वार्तक एकदम म्हाताऱ्या दिसायला
6: लागतात
7: मेनोपॉज नंतर. हा, तर त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट का कॅल्शियमचा सोर्स महत्वाचा आहे. कॅल्शियमचा सोर्स महत्वाचा आहे. मेनोपॉज नंतर तुम्ही व्हिटॅमिन के, कॅल्शियम किंवा मॅग्नेशियम, न्यूट्रिशन, योग्य आहार, प्रोटीन आणखी जास्त प्रमाणात पाहिजे असतं, ते त्यांनी घेतलंच पाहिजे. त्याच्याबरोबर आहाराबरोबर विहार, म्हणजे ओल्ड आपण थोडस साठीकडे चाललोय त्यावेळेस आता सांधे पण झिजणार, वात वाढणार, तर सांध्यांना नित्य नियमाने तेल लावायला पाहिजे. काळे तिळासारखं अस्निग्ध आहार, म्हणजे एक काळे तिळ एक चमचा जर किंवा अर्धा चमचा रोज नित्य नियमाने सेवन केलं तुम्हाला कॅल्शियम पण चांगलं भेटणार, तुमच्या जॉईंट साठी जे हायड्रेशन पाहिजे असतं ते पण व्यवस्थित राहणार. हे सर्व गोष्टी महत्वाच्या असतात. आणि मला सांगा, आपल्या आजी वर्गातल्या लेडीज नातवांना ड्रायफ्रुट्स देतात पण स्वतः किती खातात, ते पण लहान मुलं. इंडियन आजी आता फॉरेन आजी सारखं तिने स्वतःच सेल्फिश विचार नक्कीच करायला पाहिजे आणि त्यांनी पण थोडस न्यूट्रिशनवर भर द्यायला पाहिजे, कारण की ओल्ड एज मध्ये झीज जास्त असते आणि त्याच्यामुळे थोडं थोडं न्यूट्रिशन. आणि आपण ओल्ड एजच्या न्यूट्रिशन कोणी बघत नाही हो, आता एक्सपायरीकडे आलेल्या गोष्टी त्यांना असंच म्हणजे सोडून दिलेलं असतं. आपण पण त्या मार्मिक दृष्टिकोन घ्यायला पाहिजे, जे घरातले जे करते लोक आहेत त्यांनी पण बघायला पाहिजे का आपली आई वडिलांनी आपल्यासाठी एवढे केले, त्यांचा आहार व्यवस्थित आहे का नाही, का ते आता फक्त खाताय जगताय म्हणून त्यांना पुढे ढकलत राहायचं असं याला योग्य मला वाटत नाही. योग्य ही गोष्ट त्यांनी काय आहार घेतलाय, किती संतुलित आहे, किती न्यूट्रिशियस आहे याच्याकडे आपण नक्कीच भर द्यायला पाहिजे, जेणेकरून त्यांचं आरोग्य चांगलं राहील. आणि त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं तर त्यांच्या मुलांनाच जो त्रास होणार आहे ते आजारी पडलं तो पण कमी होतो की नाही, ते पण महत्वाचं आहे.
6: ग्रेट सर, तुम्ही स्पेसिफिकली आजांसाठी खूप सुंदर मार्गदर्शन दिलं की तुम्ही थोडंसं स्वार्थी व्हा, जगा स्वतःसाठी, हे खूप बहुमूल्य मंत्र तुम्ही दिलेलं आहे. आणि त्याच्याशीच निगडीत मी तुम्हाला विचारते, बऱ्याच वेळेस काय होतं की काही ऍक्सिडेंट्स किंवा एक थोडक्यात विचारते कारण आपण कार्यक्रमाच्या पुढच्या सेगमेंटमध्ये जाणार, काही ऍक्सिडेंट झालेले असतात मग ते दुखणं राहून जातं गुडघ्यांमध्ये वगैरे आणि मग माणूस त्याला दुर्लक्ष करत तो पुढे पुढे
7: मोठा आजार होतो.
6: नंतर मग काही 1-1.5 वर्षानंतर ते जाणवतो की ते वेदना असह्य झाले. तर इनिशियली जर तुम्हाला ते तसं सिम्टम जाणवत असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे?
7: इनिशियली तुम्हाला सिम्टम जाणवतो खूप चांगलं सिग्नल देते बॉडी, त्याचं स्वागतच करायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे बॉडीमध्ये कोणती दुरुस्ती करायची असेल किंवा बॉडीमध्ये काही पण चेंज होत असेल तर तुम्हाला त्याची बॉडी राईट सिग्नल देते. पेन म्हणजे नॉट युअर एनिमी, इट्स युअर फ्रेंड, ऑलवेज युअर फ्रेंड. तो तुम्हाला सांगतो अरे तुझ्या शरीरात काहीतरी बिघाड होतोय, तू त्याच्याकडे लक्ष दे आणि लवकर जागा हो. आपण काय करतो, पेन किलर खाऊन त्यालाच दाबतो. ज्यावेळेस असे लक्षण निर्माण व्हायला लागतात, तुमचे थोडे गुडघे दुखायला लागतात, चालल्या मसल फटीक होतो, थकवा जाणवतो, तो तुम्हाला न्यूट्रिशनची गरज राहते. तर तुम्ही काय करा, घाण्यावरच तिळ तेल, हा घाण्यावरच तिळ तेल किंवा न्यूट्रिशियस व्हॅल्यू असलेले ऑइल्स वेगवेगळे, म्हणजे ऑइल्स वापरायचे पण आपल्या इथे जे पिकतात ते, तर तिळाचं महत्व अतिशय चांगलं आहे. तिळ सर्वश्रेष्ठ ऑइल आहे असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे. तुम्ही तिळ तेल तुमच्या जेवणात वापरायला चालू करा, त्याच्याबरोबर संमिश्र स्वरूपात थोडस तूप वापरा. काय होतं, वेट लॉस किंवा माझं वजन वाढू नये, कोलेस्ट्रॉल वाढू नये, तुम्ही तेलच खाणं विसरून गेलात, त्याच्यामुळे सांधे झिजायला लागले. हृदय हार्टच्या आरोग्यासाठी शरीर कोल्ड करून टाकलं, पण तुम्हाला खरं सांगू हार्ट अटॅक सुद्धा शरीर कोल्ड झाल्यामुळेच येतात, वात प्रकोप झाल्यामुळेच होतं. त्याच्यामुळं स्निग्ध अंश असलेला आहार घ्या, त्याच्याबरोबर जर्दाळू, अंजीर, असे जे चिवट ड्रायफ्रुट्स आहेत ते घ्या, लिपिड्स असलेले स्टिकी, ज्यांनी तुमच्या शरीराचा घट्टपणा वाढेल. दुसरं तुम्ही मखाना घेऊ शकतात, मखाना चांगला पोषक आहे. मखाना, कमलनाल हे तुमच्या बोन्सच्या ग्रोथसाठी खूप चांगलं आहे. त्याच्यामध्ये काही वनस्पती महत्वाच्या ठरतात, जशी अश्वगंधा आहे. अश्वगंधाने तुमचं बोन हेल चांगलं होतं. सफेद मुसळी आहे, शतावरी आहे, न्यूट्रिशियस, म्हणजे आयुर्वेद असा बघायचंच नाही मेडिसिन म्हणून, तो एक दैनंदिन तुमच्या लाईफ मधला. तुम्ही हळद खाताय का नाही, किती दिवसापासून खाता हळद, म्हणजे हळदी ही अँटी बॅक्टेरियल, अँटी फंगल आणि सर्वात मोठं इन्फ्लेमेटरी एजंट आहे, म्हणजे इन्फ्लेमेशन कमी करणारं अँटी इन्फ्लेमेटरी एजंट आहे. तर इन्फ्लेमेशन त्यांनी कमी होतं तुमच्या बॉडीतलं. तसंच तुम्ही काही तुमच्या नित्यनियमाच्या जीवनामध्ये काही वनस्पतींचा समावेश केलाच पाहिजे. त्याच्यामध्ये अश्वगंधा, शतावरी, गोखरू, याने तुमची कंबर आणि पाट आणि हाडे बळकट होणार. त्याच्याबरोबर तुम्ही डिंकाचे लाडू थंडीमध्ये घेऊ शकता, मेथी दाणे पण घेऊ शकता. असं थोडं थोडं चेंजेस करायला पाहिजे, काय ऋतूनुसार तुम्ही चेंजेस आहारामध्ये करायला पाहिजे आणि तसा आहार घ्यायला पाहिजे. त्यांनी तुमची शरीराची बळकटी आणि मजबूती नक्कीच येणार. दुधाचे पदार्थ पण घ्यायला पाहिजे. दूध तुम्हाला वाटत असेल फॅट जात आहे तर ते उकळून घ्या, थोडा 1/4 पाणी टाका, चांगलं उकळा दूध. त्याच्यामध्ये दुधामध्ये हळदी टाका, हळदी टाकून दूध उकळल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट चांगला पडतो. आणि ते रोज नित्यनियमाने रात्री झोपताना थोडा एक कपभर जरी नित्यनियमाने घेतलं तर तुमचं कॅल्शियम सोर्स चांगला होणार, तुमच्या हाडांना बळकटी येणार आणि जे सिम्पटम तुमच्या आता जाणवताय ना ते नक्कीच पुढे त्रास नाही देणार.
6: गुड सर, तुम्ही खूप समतोल असं मार्गदर्शन दिलेलं आहे, ज्याच्यात सगळं जनरली अवेलेबल आहे अशाच गोष्टी सांगितलेल्या आहेत. डॉक्टर संदीप असे सरांसोबत अशाच गप्पा कंटिन्यू ठेवा कार्यक्रमाच्या नेक्स्ट सेगमेंटमध्ये. नाशिक करतोपर्यंत स्टेट युन रेडिओ शो नाही पण तुमचं जगणं तुमचं आहे.
11: खुश खबर आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा.
12: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
11: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत. दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप. तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5523-4726-2626.
8: लेडीज कट्टा,
6: वेलकम बॅक नाशिक. मी आहे प्रियंका आणि तुम्ही ऐकता तुमच्या आणि फक्त तुमच्या लाडक्या प्रियंकाला ओनली ऑन रेडिओ शो नाही पण तुमचं जगणं तुमचा आवाज. वेल नाशिककर आपण बोलत होतो प्रसिद्ध डॉक्टर संदीप हसे सरांशी. वेल संदीप सर, तुम्ही खूप सुंदर मार्गदर्शन दिलं डायट्स विषयी, तुम्ही खूप सुंदर मार्गदर्शन दिलं अडांविषयी, त्यांच्या यु नो लिपिड्स कसं मेंटेन केलं पाहिजे या ओव्हरऑल गोष्टींविषयी. आता मला सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तुम्हाला की आता आयुर्वेदाचा हे एक ब्लेसिंग आहे, एक आशीर्वाद आहे, पूर्ण जगाने मानलेला आहे आणि पूर्ण विश्व, म्हणजे अगदी नाशिकमध्येच असे काही जवळचे प्लेसेस आहे जिथे निसर्गाचा सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी, योगाचा आनंद घेण्यासाठी, नॅचरोपॅथचा आनंद घेण्यासाठी लोक विश्वभरात न येतात.
7: बरोबर,
6: मनशांती त्यांना तिथे मिळते. तर मला तुम्हाला प्रश्न असा आहे की बेसिकली पहिले तर आता हा लेडीज कट्टा आणि तुम्हाला महिला ऐकतात, तर अशा काही इझी गो टेक्निक्स आहेत का किंवा अशा काही इझी गो अवेलेबल वनस्पती आहेत का आपल्या अवतीभोवती की ज्याच्याने आपलं सौंदर्य किंवा आपली स्किन मधली टेक्स्चर एनहॅन्स होईल, सुंदर दिसेल, कारण प्रत्येक लेडीला चांगलं दिसायला आवडतं सर. आणि आता ते तुम्हाला सगळं ऐकतं, सो त्यांचे त्यांचे आईज एकदम आईज आणि इयर्स जे ऐकतात त्यांचे पूर्ण असे खुले असतील की अरे आता सर काय सांगतायत सौंदर्याविषयी की कुठल्या इझिली अवेलेबल गोष्टी आपल्याकडे अवतीभोवती असू शकतात. ऍट द सेम टाइम तुम्हाला असं काय म्हणायचं की असं वनस्पती आपल्या जवळ असणं गरजेचं आहे आपल्या गार्डनमध्ये किंवा आपल्या अवतीभोवती एक असे एक दोन अशी झाडं असणंच असणं गरजेचं आहे. तर असं तुम्हाला काय वाटतं सर?
7: बघा तुम्ही खूप छान प्रश्न विचारला. आयुर्वेद हा आहे ना आता जीवन पद्धती असं बघायला पाहिजे. ओके आयुर्वेद म्हणजे शास्त्र किंवा मेडिसिन असं नाही. आयुर्वेद ही एक जीवन पद्धती रोजची दिनचर्या आहे, रोजचं जीवन आहे आणि आपण त्याच्यातच जगायला पाहिजे. जेणे जेणे काय होईल आफ्टर कोरोना पहा तुम्ही किती लोक गुळवेळीचा काढा घेत होते.
6: आणि
7: हळदी युक्त दूध रात्री म्हणजे सुवर्ण दूध.
6: इथे पण मी तुम्हाला इंटरप्ट करेल, आय एम सो सॉरी, भीमसेन कापूर खूप जास्त ट्रेंडिंग होता
7: येस येस
6: कोरोनामध्ये.
7: हा तर सुवर्ण युक्त दूध म्हणजे हळदी असलेलं दूध रात्री पिणं हे नित्य नियमाचं झालं होतं. गेले का नाही आयुर्वेदाकडे सगळे? तर माझं असं म्हणणं आहे आता आपण असं एक्सप्लोर करायचं का आपल्या प्रत्येकाच्या घरात आयुर्वेदिक गार्डन पाहिजे.
6: गार्डन
7: हा येस. तुम्ही ज्या वनस्पती लावतात ना तुम्हाला नित्य उपयोगी असलेल्या वनस्पती जसं तुळशी आहे, अश्वगंधा आहे, उपलसरी आहे, कडुलिंब आहे, पारिजातक आहे, नित्य नियमाच्या वनस्पती त्याबद्दलची थोडी थोडी माहिती मी पण माझ्या चॅनलवर प्रत्येक वनस्पतीबद्दल थोडं यामुळे सांगतो का प्रत्येकाला ती वनस्पती कळायला हवी आणि त्याच्यातून त्याचा उपयोग कसा काय असतो. हा जगाच्या कल्याणासाठी कारण की प्रत्येक वेळेस आयुर्वेद समजून घ्यायला खूप डिफिकल्ट आहे. मोठा मोठा सायन्स आहे, त्याचे संस्कृत श्लोक तिथपर्यंत माणूस मनुष्य पोहोचत नाही पण सरळ सर्वांना सोप्या भाषेत समजेल अशा वनस्पती समजू शकतात. तुळशीचे पानं चावून खायला प्रत्येकाला जमतं त्या पद्धतीने किंवा कडुलिंबाच्या पानांची धुरी किंवा अग्निहोत्र करायला प्रत्येकाला जमतं. अशा पद्धतीनं आयुर्वेद आपण जोपासला पाहिजे त्याची मजाच वेगळी येणार. जसं तुम्हाला आता तुम्ही बोललात आमचं सौंदर्य किंवा महत्वाचं
6: प्रत्येक सखी
7: येस तर तुम्हाला सांगतो तुम्हाला पिंपल्स आल्या कधी तुम्ही कडुलिंबाचं फक्त 7-21 दिवस सेवन करून बघा फक्त 5 चम्मच तुम्हाला तुमचं रक्त शुद्धी होणार, ब्लड प्युरिफायर होणार कडुलिंबाचा रस. तसंच तुम्ही जर उपलसरी नावाची एक वनस्पती आहे जर ती रात्री भिजत ठेवून ती फांट स्वरूपात तिचं चूर्ण रात्री भिजत ठेवायची आणि सकाळी खायचं तुमचं कोलेजनची निर्मिती पण व्यवस्थित होणार, तुमचा स्किन कलर फेअर होतो आणि याचं ग्रंथात वर्णन आहे की गर्भवती स्त्रियाला जे आई वडील उष्ण वर्णाचे असतात त्या स्त्रियांच्या स्त्रियांनी सुद्धा त्याचं सेवन केलं असतं त्यांची मुली गोरीपान होतात. एवढी पॉवरफुल वनस्पती आहे तुमच्या गार्डनमध्ये ठेवा की हा आणि ती वापरा असं म्हणजे खूप. आणि कोरफड तुमच्या केसांसाठी महत्वाचं, तुमच्या स्किनला लावलं स्किनची त्वचा नित्यच होणार. कोरफड तुम्ही वापरू शकता किंवा अलोवेरा त्याला आपण म्हणतो तो तुम्ही मध किंवा दुधामध्ये दुधाच्या साहाय्यामध्ये मिक्स करून मधाबरोबर मिक्स करून चेहऱ्यावर लावला का तुमची स्किनचं जे फॉर्मेशन असतं इव्हन होणार, इव्हन टोन, वांग वगैरे कमी होणार. किंवा चंदनाचं झाड सुद्धा तुम्ही लावू शकता, चंदनाचं जो साल असते ते उगळून तुमच्या स्किनवर लावली तर तुमचे वांग कमी होतात, चेहरा सतेज होतो. आणि असं ज्ञान असं द्या म्हणजे कोणती वनस्पती कुठे मार्केटमध्ये भेटणार ती ओरिजिनल भेटणार आहे का नाही माहीत नाही आपल्याला पण आपल्या समोर असलेली वनस्पती आपण डायरेक्ट वापरली तर किती छान किती चांगलं म्हणजे तुम्हाला त्याच्याबद्दल आत्मविश्वास असणार कारण मी जे वापरतो ते ओरिजिनल लाखात एक असं आहे आणि हे याचा इम्पॅक्ट खूप जबरदस्त होणार. आयुर्वेद अशा पद्धतीने जोपायचा आपली परंपरा आणि आपलं आयुर्वेद जग याच्याकडे फार आशेने बघतोय. मी आता जपानमध्ये गेलो, युरोपमध्ये गेलो, अशा वनस्पती नाहीये इंडियाला एवढे समृद्ध ब्लेसिंग आहे, भूमी लाभलेली आहे, किती मॅजिकल वनस्पती इथे इंडियामध्ये आहे. पण तसं नाहीये फॉरेनमध्ये तुम्ही पानांना एक झाड असं भेटत नाही त्याच्यामुळे आपली जी निसर्गाने किंवा देवानी उपजतच आपल्या भारतवर्षाला ज्या वनस्पती दिल्या आहेत त्यांना आपण जोपासलं पाहिजे, वाढवलं पाहिजे, उगवलं पाहिजे आणि त्याच्यातून आपलं आरोग्य साधलं पाहिजे. सगळं जग आपलं एक दिवस बोलेल का तुम्ही तुमचं आरोग्य जपता अशा पद्धतीने त्यांना ते कुतूहल वाटेल, आनंद वाटेल. असं आयुर्वेदिक गार्डन प्रत्येक स्त्रियांनी आपल्या इथे अशा वनस्पती महत्वाच्या 5-6 वनस्पती लावायला काहीच हरकत नाही.
6: सर मला एकच प्रश्न विचारायचा, इथेच थोडस मी ट्विस्ट करते कारण आपण पुढच्या सेगमेंट कडे जाणार. सर प्रत्येक लेडीजला पहिलं प्रायोरिटी तिचं मूल असतं, तर तुम्ही अशी कुठली वनस्पती सजेस्ट कराल का ज्याच्यामध्ये मुलं आजकाल तुम्ही बघाल सगळीकडे बघाल की खूप हायपर ऍक्टिव्ह झालेले आहेत, तर त्यांची ऍक्टिव्हिटी थोडीशी मी स्लो डाऊन नाही म्हणते किंवा एकदम स्टेबल करण्यासाठी असं काही आहे का अवेलेबल आयुर्वेदामध्ये पण?
7: येस येस काही वनस्पती जटामाशी तुळशी अश्वगंधा मेंटल हेल्थ साठी खूप महत्वाच्या ठरतात. तुम्ही थोडस अगदी त्याचं मात्रावत जरी दिलं तुम्ही त्याला, किंवा जयपाल मुरुड शेंग अशा पण वनस्पती बाळगुटी वापरतोच ना, त्याच्यामध्ये सगळ्याच गुटी आहेत, त्या थोड्या थोड्या प्रमाणात उगळून दिल्या का मेंटल हेल्थ आरोग्य सगळंच ती देण्याची प्रथाच होती का असेल, कारण की मुलांच्या आरोग्यासाठी वनस्पती महत्वाच्या आहे. हायपर ऍक्टिव्हिटी साठी पण ह्या अश्वगंधा जटामासी अतिशय चांगल्या काम करतात. त्याचं थोड्या प्रमाणात तुम्ही उगळून सानेवर त्याचं चाटण दिलं असता मुलांची मेंटल हेल्थ पण चांगली होते, हायपर ऍक्टिव्ह राहणं ते पण कमी होतं.
13: येस
7: डेफिनेटली.
13: डॉक्टर संदीप असे सरांनी खूप सुंदर मार्गदर्शन दिलंय माझ्या सख्यांना होतो, हे प्लीज प्लीज प्लीज नोट डाऊन करा आणि ऐकत राहा तुमच्या आणि फक्त तुमच्या लाडक्या प्रियंका लावली रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज भेटूया कार्यक्रमाच्या नव्हतो, हे प्लीज प्लीज प्लीज नोट डाऊन करा आणि ऐकत राहा तुमच्या आणि फक्त तुमच्या लाडक्या प्रियंका लावली रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज भेटूया कार्यक्रमाच्या नेक्स्ट सेगमेंटमध्ये, तोपर्यंत स्टे ट्यून्ड.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: लेडीज कट्टा.
2: वेलकम बॅक नाशिक. मी आहे प्रियंका आणि तुम्ही ऐकत आहात तुमच्या आणि फक्त तुमच्या लाडक्या प्रियंकाला ओनली ऑन रेडिओ शॉस 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज. वेल नाशिककर, आपण बोलत आहोत प्रसिद्ध डॉक्टर संदीप हसे सरांशी. आणि संदीप सर, तुम्ही आम्हाला विविध टॉपिकवरती खूप सुंदर असं मार्गदर्शन दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये हाडांची ठिसूळता कशी कमी करता येईल, दैनंदिन आहार कसा असला पाहिजे आणि इतर आपलं मेडिकल गार्डन कसं असलं पाहिजे, घराच्या अवतीभोवती असणाऱ्या वनस्पतींचा आपल्याला कसा उपयोग होईल याच्याविषयी तुम्ही सुंदर असं मार्गदर्शन दिलं. आता महत्त्वाचा असा प्रश्न मला तुम्हाला विचारायचं आहे की आपण जो आहार तुम्ही मला सांगितला तो आहार तर ठीक आहे, पण मग दैनंदिन आयुष्यामध्ये कुठले असे व्यायाम आहे किंवा कुठलं असं ऍक्टिव्हिटी आहे जी स्त्री आता करतच नाही? म्हणजे मी जर दिवसभर काम करते, वाय डू आय नीड की मी का कशाला काही एक्सरसाइज करू किंवा मी काय करू? ऍट द सेम टाइम त्याच महिला नंतर मग म्हणतात की अरे मी स्वतःला वेळच दिला नाही आणि माझ्या आयुष्याची संध्याकाळ झाली आणि मी जगले पण नाही. सो तुम्हाला काय असं वाटतं की हे दैनंदिन आयुष्यामध्ये कुठलंही म्हणजे मेन्सेस जरी असेल तरी ती लेडी करू शकेल अशा कुठल्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही सजेस्ट कराल सर?
3: हे बघा, पहिली गोष्ट मी असं सांगेल तुम्हाला, व्यायाम हा नित्य नियमाचा तुमच्या जीवनात खूप आवश्यक आहे. तुम्ही खूप काम करता ही गोष्टच वेगळी आहे. काम म्हणजे एक्झर्शन. म्हणजे तुम्ही वन स्पेसिफिक पार्टमध्ये कॉम्प्युटर करता तर तुम्ही हेवी लोड देता नेकला, तुमच्या हातांना, ब्रेनला. पण

0: जर मेंटल तुमचं हेल्थ आणि चांगलं राहावं वाटत असेल तर फिजिकल हेल्थ चांगलं केलं पाहिजे. त्यासाठी व्यायाम ही गोष्ट नित्य नियमाची असणंच आवश्यक आहे. तर आजकाल काय होतं, खूप धावपळीच्या युगात सकाळी मुलांना आवरून दे, नंतर नवऱ्याचा टिफिन कर, नंतर जॉबवर जा, त्याच्यात व्यायाम केव्हा करायचा? मी म्हणेन व्यायाम जिथे शक्य जेवढा शक्य आर नवऱ्याचा टिफिन कर आणि नंतर जॉबवर जा, त्याच्यात व्यायाम केव्हा करायचा? मी म्हणेन व्यायाम जिथे शक्य जेवढा शक्य अर्धा किंवा 15 मिनिटं जरी नित्य नियमाने केला, अर्धा तास तरी तो अतिमहत्वाचा. आता व्यायाम कोणता करायचा? ज्या स्त्रियांमध्ये किंवा ज्या लेडीजमध्ये स्टिफनेस जास्त असतो, ज्यांच्यामध्ये स्टॅटिन जास्त असतं, त्यांना इलॅस्टिन वाढवणं गरजेचं असतं. त्यासाठी तिने योगा केला पाहिजे. योगा पण हट्टी योगा नाही, हळूहळू काही काही योगा असणं स्टेप बाय स्टेप ते थोडे वाढवले पाहिजे. वाढवत त्यांनी त्यांची फ्लेक्झिबिलिटी वाढवली पाहिजे. म्हणजे कॉम्प्युटरवर सतत बसताय आय टी क्षेत्रातल्या लेडीज किंवा जॉबवर कंटिन्यू बसू नये, अशांनी योगा आसनाचं चांगलं वापर त्यांच्यासाठी उपयोगी ठरेल. पण ज्या लेडीजला खूप कष्टाची कामं करावं लागतात, जास्त पळावं लागतात, मार्केट फील्डवर धावावं लागतं, त्यांना मस्क्युलर स्ट्रेंथ जास्त चांगली असणं गरजेचे असते. त्यांनी जिम सारख्या एक्झरसाइज करून स्ट्रेंथ मस्क्युलर ऍक्टिव्हिटी करण्याने मसलचा जो पाठिंबा किंवा मसलचा जो पोत आहे तो सुधरवला का त्यांची कॅपॅसिटी कामाची वाढेल. म्हणजे थकणार नाही दिवस, फटीक येणार नाही. त्याच्यामुळं आपल्या गरजेनुसार व्यायाम निवडायला पाहिजे. आणि आता सपोज काहींना झुंबा पण आवडतो, तुमचं वेट गेन झालेलं असेल, तुम्ही थोडासा क्रॉस फिट म्हणून एक टेक्निक किंवा झुंबा असं करू शकता किंवा रनिंग किंवा ग्राउंड एक्झरसाइज, ज्यांनी तुमचं वेट कमी होईल. त्याच्याबरोबर डाएट घेणं पण महत्त्वाचं असतं. एकाच गोष्टीमुळे कधी काही चेंजेस होत नाही बॉडी. पण तुमच्या जॉबला अनुसरून तुमचा व्यायामाचा प्रकार जर तुम्ही डिसाईड केला तो तुम्हाला जास्त महत्त्वाचा ठरेल आणि जास्त उपयोगी ठरेल.
1: डॉक्टर सर मला एक सांगा, तुम्ही मोस्ट ऑफली आता लेडीज आहेत ना, स्पेसिफिकली 16 पुढच्या मुली, 16 पुढे आणि 50-55 मध्ये पण हा सगळ्यांना कॉमन झाला, पॅनिक अटॅक्स येतात सर. इन्स्टंट पॅनिक अटॅक्स येतो कुठल्याही गोष्टी तर हा असं घाबरून जातात, दचका लागतो आणि नकार पचवण्याची क्षमता पण त्यांच्यामध्ये कमी असते. किंवा एकंदरीत एक फोबिया असतो कसला तरी कुठल्याही गोष्टीचा, जो म्हणजे एक्झिक्यूट पण नाही करते लाईफमध्ये. मग अशा फोबियासाठी तुम्ही काही सांगू शकता का की
0: तुम्ही स्पोर्ट्स पर्सन बघितले, प्रियंका मॅडम स्पोर्ट्स पर्सन बघितलं,
1: स्पोर्ट्स वाले,
0: हा तुम्ही बघा त्यांना किती वेळा अपयश आलं, ते ऑलिम्पियामध्ये परत परत जातात, त्यांचे बोन्स फ्रॅक्चर होऊ तरी त्या उभ्या राहतात. स्टँड घेण्याची प्रवृत्ती आहे ना तुमची, फिजिकल हेल्थ चांगलं असल्यावर वाढते. फिजिकल हेल्थ लीड्स टू मेंटल मेंटल फिटनेस. म्हणजे तुमचं जर मेंटल हेल्थ चांगलं करायचं असेल तर फिजिकल फिटनेस हवीच. आणि आजकालचं धावपळीचं युग सारखं पळणं, कॉम्प्युटरवर बसणं, त्याच्यात बॉसच ऐकणं आणि काहींना ते नाही सहन होत, तर तुमची मेंटल विकनेस तुम्हाला घालवायचं असेल ना, मेडिटेशन सारखा सोपा उपाय नाही. तुम्ही व्यायामाबरोबर थोडी 10 मिनिटं रात्री झोपताना,
1: इझी टेक्निक,
0: अरे रात्री झोपताना ब्रिदिंगवर कॉन्सन्ट्रेशन करायचं आणि पूर्ण श्वासावर कॉन्सन्ट्रेशन करून फक्त 5 मिनिटं शांत बसण्याचा प्रयत्न करायचा. तुम्हाला खूप चांगला इम्पॅक्ट भेटेल त्याचा. पॅनिक अटॅक पासून तुम्ही स्वतःला वाचू शकतात, ओव्हर थिंकिंग पासून वाचू शकतात. काय होतं, सगळं व्हायचं ते होणारच लाईफमध्ये, त्याला आपण चेंज करू शकत नाही. चेंज करू शकतो आपण स्वतःला, तो आपण निश्चितपणे थोड्या थोड्या मार्गाने करायला पाहिजे.
1: ग्रेट संदीप सर, तुम्ही खूप सुंदर मार्गदर्शन दिलं आमच्या सर्व सख्यांना. डॉक्टर संदीप सरांसोबत अशाच गप्पा कंटिन्यू ठेवूया कार्यक्रमाच्या लास्ट अँड फायनल सेगमेंटमध्ये नाशिकवर. तोपर्यंत स्टे ट्यून ऑन रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
3: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
2: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी. चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणी, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरंच काही.
3: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी.
2: वडनेरे सराफ,
3: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

तुमचं जगणं तुमचा आवाज. मी विकास भावे ठाणे इथून बोलतोय. ओठावरलं गाणं या कार्यक्रमात रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. पत्ते हा खेळ जसा पैसे लावून खेळला जातो तसाच तो केवळ करमणूक, मनोरंजन किंवा टाईमपास म्हणूनही बरेचदा खेळला जातो. काही जणांना रमी खेळायला आवडतं तर कुणाला

तुम्हाला वाटत असेल की आज गाण्याबद्दल बोलायचं सोडून मी या विषयावर काय बोलतो आहे. हो ना, नाही नाही, मी गाण्याकडे येतोच आहे. मित्र हो, आमचा राजू कारुसला या गाण्यात 52 पत्ते बांधू माड्या अशी एक ओळ आहे ज्यात पत्त्यांचा उल्लेख आहे. बदाम, किलवर, इस्पिक आणि चौकट या पत्त्यांमधील चार राजांपैकी चौकट राजाविषयीच्या एका गाण्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. बघा, ओळखलत ना? बरोबर. ज्येष्ठ कवी सुधीर मोघे यांनी लिहिलेल्या या गाण्याचे शब्द आहेत, पत्त्यामधले राजे आम्ही केवळ मी निराळा, पत्त्यामधले राजे आम्ही केवळ मी निराळा, मी असा कसा वेगळा वेगळा. मित्रहो, खरं तर राजा या शब्दातच एक मान आहे, प्रतिष्ठा आहे, आदब आहे. त्यामुळे राजा, मग तो एखाद्या संस्थानाचा राजा असू दे नाहीतर पत्त्यांमधला राजा असू दे, लहान मुलगा जर आपल्या आईवडिलांचं म्हणणं ऐकत नसेल तर ते दोघंही जरा ऐकणं राजा आमचं असं म्हणतात. आणि राजा शब्द ऐकल्यानंतर तो मुलगाही लगेचच त्यांचं म्हणणं ऐकतो. पत्त्यांमधले चारही राजे सारखे असं जरी आपण म्हटलं तरी हा चौकट राजा म्हणतो आहे की चुकताय तुम्ही, बाकीच्या तीन राजांकडे पहा आणि मग माझ्याकडे बघा, म्हणजे तुम्हालाही समजेल की मी खरोखरच इतर तीन राजांपेक्षा वेगळा आहे, निराळा दिसतो. इस्पिक राजा दिमाखदार, किलवर नाजूक नक्षीदार, इस्पिक राजा दिमाखदार, किलवर नाजूक नक्षीदार, बदाम गोंडस अन दिलदार, नजर जगाची चुकवीत फिरतो, मीच एक बावळा, मी असा कसा वेगळा वेगळा. आम्ही जर या पत्त्यांमधून बाहेर आलो तर इस्पिकच्या राजाची चालण्यातली ऐट, त्याच्या वागण्यातला दिमाग आणि ऐटीत बोलण्यातला तोरा तुमच्या लगेचच लक्षात येईल. किलवरचा राजा आपल्या नक्षीदार जाकिटावरची काळी किनार सांभाळत एखाद्या नाजूक तरुणीप्रमाणे चालत जाईल. बदाम राजाची तर गोष्टच न्यारी, त्याच्या गोंडस चेहऱ्यामुळे तो सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतोच, पण त्याच्याकडे पाहिल्यावर त्याच्या दिलदार स्वभावाची ओळख देखील पटत जाते. या तीन राजांमध्ये मीच फक्त या जगाची नजर चुकवत राहतो, कारण दोन्ही डोळ्यांनी जगाकडे पाहण्याची मला सवयच नाही. मला ठाऊक आहे तुम्ही नक्की मला एकाक्ष वगैरे असं काहीतरी चिडवत असणार, पण मी तरी काय करू, मनात निर्माण झालेल्या न्यूनगंडामुळे आणि भयगंडामुळे दोन डोळे असून देखील मी मात्र बावळटासारखा एका डोळ्याने या जगाकडे पाहत राहतो. चौकटीत घुसमटलेला तुमच्याहूनही जरी निराळा, चौकटीत घुसमटलेला तुमच्याहूनही जरी निराळा, तरीही तुमचा तुमच्या मधला माझ्या वाचून हा पत्त्यांचा खेळ पुरा पांगळा, मी असा कसा वेगळा वेगळा. तुम्हाला जरी आम्ही चारही राजे सारखे दिसत असलो तरी आमच्यातही धुसफूस सुरू असते बरं का. पण बरेच वेळा होतं काय की हे तीनही राजे एकत्र येऊन माझ्याविरुद्ध काहीतरी कटकारस्थान करतात आणि मी एकटा पडतो. पण मी त्यांना ठणकावून सांगतो की जरी मी चौकटच्या चौकटीत घुसमटलेला असलो, तुमच्यापेक्षा निराळा दिसत असलो, तरी आपल्याला घेऊन पत्ते खेळणारी ही माणसं मात्र आपल्या चौघांनाही सारखाच मान देतात, त्यामुळे मीही तुमच्यातलाच एक आहे हे लक्षात ठेवा. शिवाय हेही ध्यानात राहू दे की उद्या जर मी या पत्त्यांच्या डावात नसलो तर तुम्हालाही काही किंमत राहणार नाही, कारण मी जर नसेल तर पत्त्यांचा हा डावच पांगळा होऊन जाईल. असं जरी मी ठणकावून सांगितलं तरी त्या तिघांपेक्षा मी वेगळा दिसतो याबद्दलची खंत काही माझ्या मनातून जाता जात नाही. चौकट राजा या चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शक आनंद मोडक यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं अशोक सराफ यांच्या आवाजात ऐकताना चित्रपटातलं दृश्य आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि अशोक सराफ यांच्या गाण्याला तसंच दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाला सहजपणे दाद दिली जाते. बराय तर श्रोते हो, पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकूया बनफूल या चित्रपटामधलं गीत. आनंद बक्षे यांची गीतरचना. ऐकूया किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कस?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
2: आणि आता हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. आनंद बक्षी यांचं अपना देश या चित्रपटामधलं गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी. आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार, विजेता पंडित आणि संध्या पंडित यांच्या आवाजात.

0: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
1: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
1: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
1: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
1: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800106876 आणि कल्पेश आचट 8800106406. या
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमात आता ऐकूया धडकन या चित्रपटामधलं गीत. किशोर कुमार यांनी गायलेलं हे गीत आहे प्रेम धवन यांचं आणि या गीताला संगीत आहे रवी यांचं.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक।
2: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, मी विश्वास देशपांडे 40 गावहून बोलतोय आणि आपल्या आनंदघन लता मंगेशकर या कार्यक्रमाच्या 7व्या भागात मी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। मंडळी, मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की मास्टर दीनानाथांचं अकाली निधन झालं। दीनानाथ नावाचा गानसूर्य अस्ताला गेला होता, दशदिशा अंधारल्या होत्या आणि हा गानसूर्य मावळल्यानंतर ऐश्वर्य, प्रतिष्ठा, मान सन्मान या गोष्टी देखील लोप पावल्या होत्या, ज्या मंगेशकर कुटुंबियांनी एकेकाळी प्रतिष्ठा ऐश्वर्य उपभोगलं होतं। अशा मंगेशकर कुटुंबियांवरती आता गरिबी, पोटासाठी वणवण करणं यासारख्या संकटांना तोंड देण्याची वेळ आली होती। पण कोणत्याही संकटांनी कधीच खचून जायचं नसतं, रात्र झाली असली तरी पहाट होणारच असते। कशास आई भिजविसी डोळे, उजळ तुझे भाळ, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उशक काल। पूर्वेला तांबडं फुटू लागलं होतं। मास्टर दीनानाथांपासून तेज ग्रहण केलेल्या लता नावाच्या सूर्याचा क्षितिजावर उदय होणार होता। हृदयापासून तर हृदयनाथपर्यंत हा प्रकाश फाकणार होता। लता मंगेशकरांचं लहानपणीचं नाव हृदया होतं आणि आपल्या सुरांनी अवघ्या सृष्टीला हा गानसूर्य प्रकाशमान करणार होता। पण सध्या तरी संकटाचा काळ होता। अशा या संकटाच्या वेळी मंगेशकर कुटुंबातील 2 व्यक्ती खंबीरपणे उभ्या राहिल्या। एक म्हणजे माई आणि दुसरी म्हणजे भावंडांमध्ये ज्येष्ठ असलेली लता। मास्टर दीनानाथ बाबा म्हणून जो कल्पवृक्ष लावून गेले होते, त्या कल्पवृक्षाचं बी तर रुजलं होतं पण ते बीज करपू नये म्हणून त्याला प्रकाश, सावली आणि पाणी देऊन सिंचन करावं लागणार होतं। आणि तेच काम करण्यासाठी माई आता पदर खोचून उभ्या राहिल्या। परिस्थिती माणसाला सर्व काही शिकवते। याच परिस्थितीनं लताला सुद्धा तिच्या जबाबदारीची जाणीव करून दिली। बाबा गेले म्हणून काय झालं, मी आहे ना, अशा निर्धारानं ती उभी राहिली। वास्तविक तिचं वय ते किती होतं, 12-13 वर्षांची ती अल्लडपूर्ण, पण ती निर्धारानं उभी राहिली। एक गीत ऐकूया लता दीदींच्याच आवाजातलं, आज फिर जीने की तमन्ना है। गीत शैलेंद्र यांचं आहे, या गीताला संगीत आहे SD बर्मन यांचं आणि गाईड या चित्रपटातलं गीत आहे आज फिर जीने की तमन्ना है।

संकटाच्या प्रसंगी देव कोणत्या ना कोणत्या रूपानं धावून येतो, तो यावेळी मास्टर विनायकराव यांच्या रूपानं धावून आला. मास्टर विनायकराव हे त्या काळचे अभिनेते आणि दिग्दर्शक होते. त्यांनी पित्याच्या मायेनं मंगेशकर कुटुंबियांना आधार दिला. मास्टर विनायकराव हे अभिनेत्री नंदाचे वडील. त्यांची नवयुग या नावाची एक चित्रपट कंपनी होती आणि या कंपनीमार्फत त्यांनी चित्रपट निर्मितीला सुरुवात केलेली होती. त्या कंपनीत त्यांनी लहानग्या लताला काम करण्यासाठी बोलावून घेतलं. पहिली मंगळागौर या मास्टर विनायकांच्या चित्रपटामध्ये लताने भूमिकासुद्धा केली होती आणि नटली चैत्राची नवलाई हे गाणंही गायलं होतं. एक गीत आपण ऐकूया, निळ्या आभाळी कातरवेळी. गीत जगदीश खेबुडकर यांचं आहे आणि या गीताला लता मंगेशकर यांनीच आनंदघन या नावानं संगीत दिलेलं आहे. मोहित यांची मंजुळा या चित्रपटातलं हे गीत आहे, निळ्या आभाळी कातरवेळी.

आता मास्टर दीनानाथांच्या गैरहजेरीत त्यांची भूमिका माईला पार पाडायची होती. आपली मुलं संगीत क्षेत्रामध्ये पुढे येऊन त्यांनी नाव कमवावं हे दीनानाथांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न माईला आता पूर्ण करायचं होतं. माई दीनानाथांसारखी संगीतातली तज्ज्ञ नव्हती, पण दीनानाथांच्या सहवासात राहिल्यानं आपल्या मुलांना पुढे आणण्यासाठी काय करायचं हे तिला नेमकं ठाऊक होतं. नियमित रियाजाचं महत्त्व तिला माहिती होतं. आपल्या मुलांना दररोज सकाळी उठवून ती त्यांच्या हातामध्ये तानपुरा द्यायची आणि रियाज करायला बसवायची. माई मुलांना कधी धाक दाखवून तर कधी प्रेमानंही समजवून सांगायची. माई दीनानाथांसारख्या महान गायकाच्या सहवासात राहिल्यामुळं काही राग काही चिजा तिलाही अवगत झाल्या होत्या, आणि मुख्य म्हणजे तिचा कान तयार होता. माई दीनानाथांना मालक असं म्हणायची. मुलं जेव्हा रियाज करायची तेव्हा त्यांचं जर काही चुकलं तर तिला ते लगेच लक्षात यायचं. अशा वेळी मुलांना ती मालक असं गात नव्हते किंवा मालक असे गायचे अशा शब्दात सांगून ती त्यांना दुरुस्त करायची. एक गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजातलं, नील गगन की छाव में. हसरत जयपुरी यांचं हे गीत आहे, शंकर जयकिशन यांचं संगीत, आणि आम्रपाली या चित्रपटातलं हे गीत आहे, नील गगन की छाव में.

दीनानाथांनी लावलेल्या या कल्पवृक्षाला माई संस्काराचं पाणी देखील नियमानं घालत होती. दीनानाथ लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते, तर स्वातंत्र्यवीर सावरकरांसोबत त्यांनी काम केलं होतं. या गोष्टी माई मुलांना सांगायची. दीनानाथांसाठी त्या काळातल्या मोठमोठ्या लेखकांनी नाटकं कशी लिहिली हे ती सांगायची. ती नाटकं आणि त्यातील उतारे मुलांना वाचून दाखवायची. तिच्या परिणती हे सगळं काम करत होती. आणि या अनौपचारिक शाळेमध्ये मंगेशकर भावंडांचं शिक्षण अशा रीतीनं सुरू होतं. परिस्थिती गरिबीची असली तरी मंगेशकर कुटुंबियांनी स्वाभिमानाशी कधीच तडजोड केली नाही. कधीकधी त्यांची कामवाली बाई मुलांसाठी पदरात लपवून खायला घेऊन यायची, पण माईला ते आवडत नसायचं. ती म्हणायची, भुकेनं शरीर मरतं पण भिकेनं आत्मा मरतो. दीनानाथांसारख्या महान व्यक्तीची स्मृती, त्यांचा आदर्श कायम डोळ्यासमोर राहावा म्हणून माईनं त्यांची पुण्यतिथी दरवर्षी संगीताचा एखादा कार्यक्रम करून साजरी करायचं ठरवलं. आता परिस्थिती जरी अनुकूल नव्हती तरी प्रसंगी घरातली चांदीची भांडी गहाण ठेवून किंवा विकून या कार्यक्रमाचं आयोजन त्या करायच्या. मास्टर दीनानाथांच्या पहिल्या पुण्यतिथीचा कार्यक्रम कोल्हापूरच्या पॅलेस थिएटरमध्ये झाला. या कार्यक्रमाच्या वेळेला नामवंत गायक उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये लतानं सुद्धा गीतं सादर केली. कुंदनलाल सैगल यांचं मैं क्या जानू क्या जादू है हे गीत तिने या कार्यक्रमामध्ये म्हटलं आणि सगळ्या उपस्थितांनी तिचं मनापासून कौतुक केलं. पण कार्यक्रमाहून घरी परतताना माई लताला म्हणाल्या, कार्यक्रमात गाताना चेहरा फारच वेडावाकडा करत होतीस, मालक असं करत नव्हते, त्यांना असं आवडलं नसतं. माईनं एखाद्या कसलेल्या गुरुचं काम क्षणार्धात पार पाडलं होतं आणि त्यामुळं त्याच क्षणी लताला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि तिनं ठरवून टाकलं की यापुढे गाताना चेहऱ्यावर संयत भाव हवेत, मुद्रा अनावश्यक विडीवाकडी करता कामा नये. आणि हे तत्व तिनं आज तागायत पाळलेलं आहे. एक सुंदर गीत ऐकूया, मैंने कहा फूलों से. गीत योगेश यांचं आहे, संगीत एच डी बर्मन यांचं. मिली या चित्रपटातलं हे गीत मैंने कहा फूलों से.

आता मास्टर विनायक रावांनी मंगेशकर कुटुंबियांना कोल्हापूरला बोलावून घेतलं होतं. नवयुग संस्थेतून बाहेर पडून त्यांनी कोल्हापूरला प्रफुल्ल पिक्चर्स या नावाची संस्था स्थापन केली होती. कोल्हापूर हे कलेचं माहेरघर होतं. कोल्हापूरला चित्रपट स्टुडिओ, चित्रपट क्षेत्रामध्ये काम करणारे कलाकार, संगीतकार, गायक, लेखक आदी सगळी मंडळी राहत होती. मंगेशकर कुटुंब कोल्हापूरला आल्यानंतर एका जुन्या दुमजली घरामध्ये राहत होतं. या घरातील वरच्या मजल्यावरच्या दोन खोल्या त्यांनी भाड्यानं घेतल्या होत्या. वरती पत्र्याचं छप्पर होतं. अशा या घरामध्ये ते बरेच दिवस राहिले. घरात राहताना त्यांनी उपभोगलेले सुखदुःखाचे अनेक कडू गोड क्षण मंगेशकर भावंडांना आजही आठवतात. मास्टर विनायकरावांनी त्यावेळी वी स खांडेकर यांच्या कादंबरीवर आधारित माझं बाळ या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटामध्ये अनाथ मुलीची भूमिका लतानं केली होती. या चित्रपटात अनाथालयातील मुलं आश्रमासाठी वर्गणी गोळा करायला जातात असं एक दृश्य होतं. या दृश्यात लतासोबतच मीना आणि आशा यांनीही भाग घेतला होता. पण परिस्थितीमुळे आपल्या भावंडांना असं काम करावं लागतं या गोष्टीचं लताला फार वाईट वाटलं होतं. मात्र विनायकरावांचा उदार आश्रय नसता तर चित्रपटातली ही भूमिका प्रत्यक्ष जीवनामध्ये करावी लागली असती हेही तिला जाणवलं. पण परिस्थितीपुढे काही इलाज नसतो आणि काही गोष्टी या आवडल्या नाही तरी नाईलाजाने कराव्या लागतात. म्हणून त्यावेळा लतासमोर दुसरा कोणताही इलाज नव्हता. एक गीत आपण त्यांच्याच आवाजातला ऐकूया, तुझसे नाराज नाही जिंदगी. गीत गुलजार यांचं आहे, संगीत आर डी बर्मन यांचं, आणि मासूम या चित्रपटातलं हे सुंदर गीत तुझसे नाराज नाही जिंदगी.

मंडळी, त्या काळातली प्रख्यात गायिका आणि नायिकासुद्धा असलेली नूरजहाँ ही त्या काळात कोल्हापूरलाच होती. विनायकरावांच्या बडी बहन या चित्रपटामध्ये ती भूमिका करत होती. लता दररोज कामासाठी म्हणून स्टुडिओत जायची आणि आपलं काम आटोपलं की ती स्टुडिओमध्ये इतरत्र भटकायची, कलाकारांची ओळख करून घ्यायची. तिला सायकल चालवणं खूप आवडायचं. अशीच एक दिवस सायकल चालवत चालवत ती नूरजहाँ राहत असलेल्या खोलीजवळ आली. तोंडानं गाणं म्हणणं सुरूच होतं आणि तिच्या गाण्याची लकेर नूरजहाँच्या कानावर पडली. एवढं सुस्वर कोण गातंय हे पाहण्यासाठी नूरजहाँ बाहेर आली आणि छोट्या लताला गाताना पाहून तिला आश्चर्यच वाटलं. तिनं तिला आपल्या रूममध्ये बोलावून घेतलं आणि गायला लावलं. लताला तर काय, कोणी गाणं म्हण म्हटलं की ती आनंदानं तयारच असायची. अशा रीतीनं त्या काळातील मल्लिका ए तरन्नुम असलेल्या नूरजहाँ आणि भविष्यामध्ये स्वरसम्राज्ञी झालेल्या लताचा स्नेह जुळला तो कायमचाच. नूरजहाँ मग कधीकधी लताला चित्रपटाच्या सेटवरही बोलावून घ्यायची आणि तिथं वेळ असला की दोघी गाणं म्हणायच्या. त्या दोघींच्या गाण्याची जुगलबंदी उपस्थितांचं मन मोहून टाकायची. एकदा बोलता बोलता नूरजहाँ मास्टर विनायकरावांना म्हणाली, देखिए विनायकराव, मैं अभी से आपको बता देती हूँ कि ये छोटी लता एक दिन बहुत बड़ी गायिका बनेगी. नूरजहाँचे हे उद्गार अक्षरशः खरे ठरले. लता मंगेशकर या नावानं पुढं संगीत क्षेत्रात, चित्रपटाच्या गायन क्षेत्रात अनभिषिक्त सम्राज्ञी म्हणून राज्य केलं. तर मंडळी,

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स अगोदर।

0: कविता कॉम्प्लेक्स कॅनडा
1: संगीताच्या कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकूयात कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात इंत काम या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्त रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5352-4726-2626।
1: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र। आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय। शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
2: आहे। अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं।
1: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत।
2: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक।
3: कार्यक्रमात हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात। अभिनेत्री या चित्रपटामधलं, गीतरचना मजरूह सुलतानपुरी यांची आणि संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल।

0: बने बड़े राजा।
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या। अटी व शर्ती लागू।
3: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
4: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच।
3: ते कसं?
4: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग।
3: बर,
4: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा।
3: स्मार्ट प्लॅन।
4: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
5: उदित नारायण यांनी गायलेलं गीत आता ऐकूयात। निखिल विनय यांची शब्दरचना, राणी मलिक यांचं संगीत। हे गीत आहे दुलारा या चित्रपटामधलं।

की गली में आए जाना है बुरा। कुछ पले पैक कुड़िए आशिकों को।

हिंदी मराठी सिनेसृष्टीतले खुमासदार किस्से, आठवणी आणि कलाकृतीच्या निर्मिती मागच्या न ऐकलेल्या रंजक कहाण्या या सगळ्याच गोष्टींना जाणून घेऊया. याद किया दिल ने कहा हो तुम या कार्यक्रमातनं सादर करते आहेत धनंजय कुलकर्णी. जरूर ऐका दर शुक्रवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी रात्री 9:30 फक्त रेडिओ विश्वासवर. कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद. कायद्याच्या जगातलं वास्तव न्याय संवाद. जरूर ऐका तर सोमवारी 12:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी 8:30 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।
2: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू, जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता। त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा। या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार। तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे। अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर।

0: नमस्कार, मी डॉक्टर विजय सूर्यवंशी बोलतोय. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: अगं हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
2: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
1: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणी, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरंच काही.
2: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी.
1: वडनेरे सराफ,
2: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
1: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253 247 2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
2: नाशिकचे सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यान माला मंडळी, आज बुधवार दिनांक 20 मे 2026. आज वसंत व्याख्यानमाला अंतर्गत आपण आनंद घेणार आहात स्वर्गीय माधवराव लिमये स्मृती प्रित्यर्थ, ज्येष्ठ साहित्यिक महेश केळुसकर आणि अशोक मुळे, संचालक डिंपल प्रकाशन यांनी सादर केलेल्या कार्यक्रमाचा विषय आहे भाकरीचा चंद्र. ख्यातकीर्त कवी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त खास कार्यक्रम आणि त्यानंतर सुहास वैद्य प्रस्तुत सुशीर संवाद, शिवाय श्री विजय बोरसे यांचं चित्र प्रदर्शन सुद्धा. नक्की या आज बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी संध्याकाळी 7:15 वसंत व्याख्यानमाला शतकोत्तर वाटचाल बोधामृताची अविरत ज्ञानगंगा दिनांक 1 ते 31 मे 2026 दररोज संध्याकाळी 7:15. ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचपटी नाशिक.

0: अगं देविका, माझ्या एका मैत्रिणीला ना गृहउद्योग सुरू करायचा होता, पण तिला त्यासाठी कर्ज मिळत नाहीये.
1: अगं इतकंच ना, मी सांगते बघ, आपली विश्वास बँक आता 10 लाखाच्या पुढे 25 लाखापर्यंत कर्जावरती 11% दरानं व्याज दर देते.
0: खरं की काय?
1: आणि शिवाय प्रोसेसिंग फी फक्त 0.75%.
0: अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. मी आजच तिला कळवते.
1: नक्की कळव. याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8300 10876 आणि कल्पेश आचट 8300 16406 या क्रमांकांवर.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5523-4726-26।
2: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
3: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणार
2: ते कसं?
3: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग।
2: बर,
3: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदा।
2: स्मार्ट प्लॅन,
3: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
4: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
3: ते कसं?
4: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
3: बर,
4: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
3: स्मार्ट प्लॅन.
4: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.
5: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत. अपना देश या चित्रपटामधलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी. आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5523-4726-2626। कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद।
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर।
2: राहुल देव बर्मन यांचं संगीत असलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आता ऐकूयात। हे गीत गायलं आहे किशोर कुमार आणि सपना चक्रवर्ती यांनी।

0: मत खेल दिखाओ
1: राम।
0: खैरियत चाहो तो बस यहीं से तुम वापस हो जाओ। ये सुन के लक्ष्मण बोले, पहले तू तू तू हमसे बात करो। सु सु सु
2: अरे अरे अरे अरे गधाऊ, सु सु मत कर बह जाएगा। बोल सूर्पनखा, सूर्पनखा की नाक भूल गए हो तो फिर से याद करो। रावण सुन के आग हो गवा, कर ही बैठा पहला बार। फिर तो सर सर चलाती और बोली छपक छपक तलवार।
3: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
4: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍडमुळे शक्य झालं।
3: हो पण फार खर्च आला असेल ना?
4: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला।
3: काय सांगतो?
4: हो आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात। तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 2 47 26 26 या आमच्या
5: चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात। मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे तुषार भाटिया यांचं, गायक स्वर बहरोज चॅटर्जी आणि विकी मेहता यांचा।

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर।
2: अमृताचा घनबरसवत तृप्तीची अनुभूती देणारा आणि सकल स्वरमंडला चिरंतन टिकणारा आवाज लता मंगेशकर, अर्थातच आनंद घन। लता दीदींच्या आवाजाची मोहिनी पुन्हा एकदा मनांवर पसरवणारा कार्यक्रम जरूर आहे का आनंद घन। दर बुधवारी दुपारी 2 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 10 सादर करते विश्वास देशपांडे फक्त रेडिओ विश्वास 90.8 वर।
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया धरती या चित्रपटामधलं गीत। शब्दरचना आहे हसरत जयपुरी यांची। ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात, संगीतकार शंकर जयकिशन।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83-800-16512 या क्रमांकावर.

0: सायंकाळचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
1: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
0: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
1: अगोबाई, म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी?
0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: नमस्कार नाशिककर, मी महेश मांजरेकर बोलतो आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.
1: नाशिकचं सांस्कृतिक वैभव वसंत व्याख्यानमाला मंडळी, आज बुधवार दिनांक 20 मे 2026. आज वसंत व्याख्यानमाला अंतर्गत आपण आनंद घेणार आहात स्वर्गीय माधवराव लिमये स्मृती प्रित्यर्थ, ज्येष्ठ साहित्यिक महेश केळुसकर आणि अशोक मुळे, संचालक डिंपल प्रकाशन यांनी सादर केलेल्या कार्यक्रमाचा विषय आहे भाकरीचा चंद्र. ख्यातकीर्त कवी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त खास कार्यक्रम आणि त्यानंतर सुहास वैद्य प्रस्तुत सुशीर संवाद, शिवाय श्री विजय बोरसे यांचं चित्र प्रदर्शन सुद्धा. नक्की या आज बुधवार दिनांक 20 मे 2026 रोजी संध्याकाळी 7:15 वसंत व्याख्यानमाला शतकोत्तर वाटचाल बोधामृताची अविरत ज्ञानगंगा दिनांक 1 ते 31 मे 2026 दररोज संध्याकाळी 7:15 ठिकाण देव मामलेदार यशवंत महाराज पटांगण गोदाघाट पंचपटी नाशिक.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: राज, आपण लग्न कधी करायचं?
2: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
1: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
2: मग आता पुढे काय करायचं?
3: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
2: पण मग संपर्क कुठे करायचा?
3: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
1: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
2: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: खुश खबर, खुश खबर। आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5327-2426।
1: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
2: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
1: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
2: आणि मजुरीत 50% सूट।
1: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
2: विश्वास नाशिककरांचा।
1: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: काय नेहा, कुठपर्यंत आलाय नवीन गाडीचा शोध?
1: अगं, गाडीचा विचार अगदी पक्का आहे, पण त्यासाठी लागणारी पैशाची जुळवा जुळव काही होत नाहीये.
0: एवढंच ना, मी सांगते तुला उपाय.
1: हो, तो कोणता?
0: अगं, आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक वाहन खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर देते.
1: ही तर खरोखरच खुश खबर आहे.
0: आणि प्रोसेसिंग फी फक्त 0.75%. आता तरी लवकरच गाडी बुक करशील ना?
1: हो तर.
0: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16400.

पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या

0: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
1: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
0: ते कसं?
1: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
0: बर,
1: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
0: स्मार्ट प्लॅन.
1: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

फरमाईश. श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटरब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाऊनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा पार्क।
2: संगीत नाटकांपासून मराठी रंगभूमी आणि दर्जेदार नाट्य संगीताचा आस्वाद घेऊया आमच्या नाट्य संगीताच्या कार्यक्रमातून दररोज संध्याकाळी 4 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर।

0: काय ग देविका, श्रीमयीला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं, कसं काय जमलं तुला?
1: अगं तुला माहितीये ना, आपले सोन्याचे दागिने याच वेळी कामाला येतात.
0: हो पण म्हणजे नक्की काय केलंस?
1: सांगते. अगं आपल्या विश्वास बँकेनं सोन्याच्या दागिन्याच्या तारणावरचं कर्ज 9% व्याज दरानं द्यायचं ठरवलंय आणि मी याचाच फायदा घेतला बघ.
0: काय सांगतेस?
1: हो, शिवाय प्रोसेसिंग फी नाही.
0: अरे वा, ही तर खुशखबरच म्हणायची.
1: आणि म्हणूनच शिक्षणाचं हे स्वप्न आता लवकरच आमचं पूर्ण होणार बघ.
0: होणार होणार, नक्की होणार. आणि तुझंच काय, तुझ्यासारख्या आपल्या असंख्य ग्राहकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
1: अगदी बरोबर आहे.
0: ही योजना सुरू करण्यासाठी आपण घराजवळच्या कुठल्याही विश्वास बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क साधू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल
1: उचलूया. बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही. GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
1: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
0: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02-5326-2726।
2: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
3: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
2: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
3: आणि मजुरीत 50% सूट।
2: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
3: विश्वास नाशिककरांचा।
2: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98584 0520 आणि 98349 52278.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक.
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. श्रोते नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती आता प्रसारित करीत आहोत आमच्या चौरवरीत आणि उद्या सकाळच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. संध्याकाळचे 7 वाजलेत. रूपरेषांतर आपण ऐकणार आहात शुभंकर होते आणि स्तोत्र, आणि त्यानंतर संध्याकाळी 7:10 आपण ऐकणार आहात कार्यक्रम मनाचा आरसा. त्यानंतर गाणी मनामनातली हा कार्यक्रम, संवादक श्याम कुलकर्णी. 9 बाळू ऑन एअर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण सादर करते राजेश आहेर. रात्री 10 हमराज हा कार्यक्रम सादर करते संतोष पाटील. रात्री 4:30 ते 4:15 हिंदी चित्रपट संगीत, 4:15 आपण भक्तिगीतांनी सुरुवात करणार आहोत. सकाळी 6:05 गोंदवलेकर महाराजांचे विचार सादर करते दत्ता सरदेशमुख. 6:10 भक्ती संगीत, 6:30 दासबोधाचं निरूपण सादर करते पद्मकर देशपांडे. 6:35 प्रभात विश्व सादर करते ऋषिकेश आयाचित. सकाळी 7 कार्यक्रमांची रूपरेषा प्रसारित होईल आणि त्यानंतर आमच्या पुढील कार्यक्रमांचा आनंद आपण घेऊ शकाल. श्रोते हो, रूपरेषा आपण ऐकलीत आमच्या आजच्या काही ठळक कार्यक्रमांची. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बरं का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्लोक क्रमांक 52।

श्लोक क्रमांक 47 ते 56 या 10 श्लोकात समर्थांनी आदर्श भक्ताची लक्षणे सांगितली आहेत. प्रत्येक पहिल्या 3 चरणांमध्ये उत्तम भक्तांची लक्षणे सांगितली आहेत. ती आत्मसात केल्यामुळे भक्त सर्वोत्तम होतो, सर्वोत्तमाचा म्हणजे श्रीरामाचा दास होतो, धन्य होतो. श्रोते हो, समर्थ स्वतःही असेच सर्वोत्तम भक्त होते. भक्ती ही अंतरंगात असते. भक्ती ही माणसाच्या किंवा भक्ताच्या वागणुकीतून दिसत असते. आपण देखील हे गुण आत्मसात करून आदर्श भक्त व्हावे असेच समर्थांना अपेक्षित आहे. श्रोते हो, आजच्या या श्लोकात सर्वोत्तमाचा दास मनात चित्तात भगवंतच पाहणारा, साधनेचा क्रम पाळणारा, देवकार्यासाठी झिजणारा, स्वधर्माने चालणारा, उदासीन, तापसी, उच्च लक्षणांनी युक्त असा भक्त आहे. अजून एक वरची पायरी समर्थ सांगत आहेत. भक्त वेळ कसा घालवतो आणि कसा घालवत नाही हे सांगताना समर्थ म्हणतात, हा दास आपला वेळ तत्वचिंतानुवादात घालवतो. म्हणजे परब्रह्माचा शोध घेण्यासाठी सतत त्या परमात्मा स्वरूपाचे चिंतन करत असतो आणि ते स्वरूप इतरांना समजावून देण्यात आपला काळ आनंदात घालवतो. एकांतात असताना चिंतन आणि लोकांतात असताना लोकसंपर्कातून आपल्या ज्ञानाचा फायदा लोकांना करून देत असतो. वितंड वादापासून तो अलिप्त असतो. त्याला परब्रह्म स्वरूप समजलेले असते. त्यामुळे त्याला अभिमान नसतो, गर्व नसतो, दंभ नसतो. भक्ती मार्गात वादविवाद हे विघ्न असते हे त्याला माहीत आहे. म्हणून तो वादविवादापासून दूरच असतो. वादे वादे वधते वैरवन्ही या उक्तीनुसार मर्मभेदक शब्द, कटुता, वैर वाढवून नाते संबंध संपुष्टात आणतात. आईची माया ही वादविवादाने सिद्ध होत नसते, त्यासाठी आई व्हावे लागते. समर्थ म्हणतात, आपला आपण स्वानंद कोणाशी करावा मद, या कारणे वादविवाद तुटोनी गेला. तिसऱ्या चरणात श्रोते हो समर्थ म्हणतात, करी सुख संवाद जो उगमाचा, तो सुख संवाद आणि या संवादाचा विषय काय आहे तर ब्रह्माचा म्हणजे उगमाचा. परब्रह्माच्या पासून मायेचा उगम आहे आणि माया नदी ओलांडून परब्रह्मापर्यंत पोहोचायचे आहे हा विचार उगमाचा आहे. श्रोते हो, असा हा सर्वोत्तम भक्त तत्वचिंतनाच्या आनंदात वेळ घालवतो, दंभ आणि वादविवादापासून अलिप्त असतो आणि विश्वाच्या उत्पत्तीचा परब्रह्माचा विचार करत राहतो, त्याचाच सुखसंवाद करत असतो. श्रोते हो, आपणही या भक्ताचे काही अंशाने गुण घेण्याचा प्रयत्न करायला हरकत नाही, हो ना. जय जय रघुवीर समर्थ. श्रोते हो, आजच्या श्लोकाच्या निरूपणाचे लेखन विभावरीताई कुलकर्णी यांनी केले होते. श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: खुशखबर खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5523-4726-2626।
1: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच।
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग।
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच।
1: स्मार्ट प्लॅन,
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन। अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
2: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
3: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणी, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
2: अगोबाई, म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी?
3: वडनेरे सराफ,
2: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
3: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
1: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
1: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
1: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
1: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800106876 आणि कल्पेश आचट 8800106406 या क्रमांकांवर.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: नमस्कार, मी सयाजी शिंदे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: तंत्रज्ञानाचे युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: काय ग, तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक। रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज। दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार श्रोतेहो, रेडिओ विश्वास कम्युनिटी रेडिओ 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज। श्रोतेहो, मी श्याम कुलकर्णी जत जिल्हा सांगली इथून आपणाशी बोलतोय। श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। कार्यक्रमाच्या सुरुवातीला आशा भोसले यांच्या सुरातील बैजेचा विडा या चित्रपटातील शांताराम नांगा

श्रोते हो, या मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात देवता या चित्रपटातील मधुसूदन कालकर यांचे गीत, संगीतकार राम लक्ष्मण आणि स्वर आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आपण आनंद घेत आहात मराठी चित्रपट संगीताचा. मी आपणासोबत श्याम कुलकर्णी. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आराम हराम आहे या चित्रपटातील आशा भोसले यांच्या स्वरातील ग. दि. माडगुळकर यांचे गीत. संगीतकार सुधीर

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूयात भन्नाट भानू या चित्रपटासाठी शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीतकार राम कदम आणि स्वर आशा भोसले यांचा।

श्रोते हो, या मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूयात आशा भोसले आणि सहकलाकार यांच्या स्वरातील बटक भवानी या चित्रपटातील जगदीश खेबुळकर यांचे गीत, संगीतकार विश्वनाथ मोरे.

आशा भोसले आणि सहकारी यांनी गायलेलं भटक भवानी या चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकलं. संगीतकार होते विश्वनाथ मोरे. श्रोते हो, या गीताबरोबरच हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे. आज या कार्यक्रमात पैजेचा विडा, देवता, आराम हराम आहे, भन्नाट भानू आणि भटक भवानी या चित्रपटातील काही गीत आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आपणासाठी सादर केला श्याम कुलकर्णी यांनी.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5523-4726-26।
2: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अढावतकर ज्वेलर्स।
3: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
2: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
3: आणि मजुरीत 50% सूट।
2: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
3: विश्वास नाशिककरांचा।
2: अढावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

समाज क्या नशा नशा सा है।

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

0: काय ग
1: तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन,
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 एफएम तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक
1: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: राम राम मंडळी. मी डॉक्टर राजेश नामदेव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू. बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ नाशिक आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी डाउनलोड करा रेडिओ विश्वास 90.8 हे ऍप. मंडळी दिसतं तसं नसतं, पण म्हणून जग फसतं का जगाला फसायला आवडतं. आता ठीक आहे, आपण रस्त्यावर फिरताना मेकअप बिकअप त्याचा अतिरेक किती होत चाललाय, का गरज आहे, कशासाठी गरज आहे, पण काही काही ठिकाणं अशी असतात तिथं मेकअप वाचून भागत नाही. स्पेशली फिल्म सिरियल्स थिएटर तिथेही आजकाल एक हे चालू झालेलं आहे, एक मुवमेंट चालू झाली की मिनिमम मेकअप. पण जेव्हा तुमचे लार्जर देन लाईफ रोल्स असतील तेव्हाच तिथं मेकअप लागतोच. आणि आपल्यामध्ये आज आहेत नाशिकमध्ये ज्यांचं नाव मेकअपमध्ये सगळ्यात पहिले थिएटरसाठी घेतलं जातं. तुम्ही पसावर जा किंवा कालिदासमध्ये जा, मेकअपला कोणी आहे का म्हटलं तर महाराष्ट्रात कुठेही नाशिकमध्ये एकच नाव आहे, माणिक नाना कानडे. नाना राम राम.
1: नाव राम राम.
0: लई पॉप्युलर आहे बा तुम्ही.
1: काय आता हे सगळं तुमचं म्हणजे कला, नाशिकच्या हौशी कलाकारांनीच मला पॉप्युलर केलंय. कारण त्यांनी जर मला ऍक्सेप्ट केलं नसतं तर मी इथपर्यंत पोहोचलो नसत. माझा 48 वर्षाचा प्रवास चालू आहे.
0: म्हणजे अजून 2 वर्षांनी तुम्हाला परत बोलवावं लागेल.
1: नक्की.
0: पण नाना मला एक सांगा, मेकअपचा तुमचा संबंध आयुष्यात कधी आला? आता तुमची बॅकग्राऊंड आहे का काही मेकअपची फॅमिली वगैरे मध्ये?
1: नाही, म्हणजे मी ज्यावेळेस नाट्य क्षेत्रात आलो त्यावेळेस नाटक कशाशी खातात काय करतात हे मला काहीच माहिती
0: नाही. तुम्ही नाशिकचे नाही?
1: नाही, मी नाशिकचाच आहे, पण मी शेती करत होतो त्यावेळेस. आज पण शेती करतोय.
0: शेती कुठे?
1: नाशिकलाच शेती करायचो आणि माझं प्रॉपर गाव मुसळगाव सिन्नर तालुक्यामध्ये, तिथं मी शेती करत.
0: त्यावेळेस मुसळगाव लांब होतं, सिन्नरही लांब होतं, आता काही वाटत नाही. त्यावेळेस वाटायचं
1: मी राहायला नाशिकला असल्यामुळं मी सगळं इथे मॅनेज करतो.
0: शिक्षण नाशिकचं?
1: हो, माझा जन्म सुद्धा नाशिकचा आहे. हो.
0: कोणची शाळा?
1: रंगारवाडा म्हणून होती जुने महानगरपालिके, त्यावेळेस नगरपालिका, त्याची 35 नंबर शाळा होती.
0: कुठे होती?
1: जुन्या नाशकामध्ये, चवटा म्हणून आहे.
0: तिथे
1: आहे अजून ती इमारत आहे.
0: जाता?
1: मला कधी वाटलं तर मी तिथे एक फेरफटका मारतो.
0: शाळेच्या आत कधी गेले?
1: आत गेलो मी साधारणतः 6-7 महिने झाले. सहज गेलो तिथं.
0: का गेले होते?
1: मला त्या शाळेची आठवण आली म्हणून.
0: किती पर्यंत केलं तिथं?
1: मी 7वी पर्यंत केलं.
0: ओके.
1: 7वी नंतर बीडी भालेकरला आलो मी.
0: okay.
1: एक वर्ष तिथे राहिलो. एक वर्षानंतर परत वडाळा गावात माझी शाळा सुरू झाली, कर्मवीर भाऊसाहेब हिरे विद्यालय वडाळा. इथं ती शाळेचं नवीन असल्यामुळं आम्हाला बळजबरी त्या शाळेत घेऊन गेले होते. शाळेत नेल्यानंतर तिथं गेलं तर इमारत नव्हती, संस्थेने 1-2-3 रूम भाड्याने घेतलेले होते. तिथं कुठेतरी एका खोलीत आमचे वर्ग भरायचे. असं 3-4 वर्ष 10वीपर्यंत तिथं काढलं. पण मधली परिस्थिती अशी होती सर माझी का मला वडील थोडस काम कर.
0: वडील काय करायचे?
1: माझे वडील शेतीच करायचे
0: पूर्णपणे.
1: पूर्णपणे.
0: आई?
1: आई पण शेती करायची.
0: म्हणजे इथून त्यावेळेस ते सिन्नरला जायचे शेती करायला?
1: नाही, इथं पण शेती करत होतो. म्हणजे आजचं जे सुयोग हॉस्पिटल आहे तिथं माझ्या आत्याची शेती होती ती करायचो. त्याच्यानंतर दादासाहेब गायकवाड सभागृह आहे तिथली शेती मी करायचो. आणि नागजी हॉस्पिटलच्या मागे जी 5 एकर शेती होती ती मी करायचो. याच्यामध्ये त्यावेळेस हे दोन्ही तिन्ही जे शेती होती ना तर याला लाईटीची सोय नव्हती, त्याच्यामुळे आम्हाला मोठा हाकावा लागायचा. मोठा हाकायला 4 बैलांच्या मोठा होत्या माझ्याकडे आणि डिझेल मशीन किंवा हे घेण्याची परिस्थिती नव्हती. पण मग त्या परिस्थिती
0: आपण कधीचं बोलतोय? साधारणतः
1: 74-75.
0: ओके.
1: 1974.
0: नाशिक सुंदर होत, खऱ्या अर्थाने हिरवळ होत,
1: खूप हे होत, म्हणजे हिरवळ होती पूर्ण. त्यावेळेस नाशिकच्या आजूबाजूचा परिसर कृषी पंढरी होत, शेती करायचे लोक. म्हणजे टाकळीचा भाग असेल किंवा इकडं सातपूरकडे असेल किंवा इकडे तुम्ही उंटवाडीकडे गेला तिकडे असेल किंवा मखमलबादकडे गेला तिकडे असेल, हे पूर्ण हिरवळ होती, पूर्ण शेती होती. त्यावेळेस परिस्थिती नसल्यामुळं काय व्हायचं का थोडं वडिलांना मदत करायची. मी नाशिक म्हणजे नागजी हॉस्पिटल आत्ताचं म्हणजे आत्ताचं सह्याद्री हॉस्पिटल ते वडाळा गाव पायी जायचो आणि पायी यायचो.
0: आणि राहायची कुठे?
1: मी चौक मंडईमध्ये राहायचो जुन्या नाशिकात. पायी जायचं
0: म्हणजे साधारण 5 किलोमीटर?
1: नाही, 7 किलोमीटर होत त्यावेळेस.
0: सात किलोमीटर
1: यायचं. पण प्रत्येक विद्यार्थी शाळेत जाताना एकच पाटी घ्यायचं. आम्हाला त्यावेळेस पाटी होती आणि कित्तावही होती, त्याच्यामुळे आज पण माझं अक्षर खूप सुंदर आहे. तर जाताना प्रत्येक विद्यार्थी एक पाटी घेऊन जायचा, मी दोन पाट्या नेत होतो
2: का,
1: एक डोक्यावरची पाटी आणि एक पाटी दप्तर. वडाळा नाका ते नासर्डी पर्यंत शेण गोळा करत जायचं, ते शेण डोक्यावर घ्यायचं, वडाळा गावापर्यंत घेऊन जायचं डोक्यावर. ते तिथं माझी आई जिथं काम करायची तिथं तो एक वहाळ होता, त्या वहाळाला तिथं गवऱ्या थापायच्या, हातपाय धुवायचे आणि मग वर्गात जाऊन बसायचं. वर्गात गेल्यानंतर माझ्या शेजारी कोणी बसत नव्हतं, कारण गोमूत्राचा याचा वास यायचा म्हणून. पण मी शाळेत हुशार होतो, पण मला पुढचं शिक्षण नाही करता आलं.
2: दहावी नंतर
1: नाही केलं, नाही करता आलं.
2: हे दहावीपर्यंत जे शिक्षण केलं त्याच्यात नाटक वगैरे हा प्रकार केला पाहिलं?
1: शाळेच्या गॅदरिंग मध्ये एकदा केलं होतं
2: नाटकात काम,
1: नाटकात काम केलं
2: म्हणून.
1: हो, ऍक्टिंग म्हणून तानाजी मालुसरेंचा रोल केला. गॅदरिंगचं होतं ते.
2: नाही म्हणजे ते तुम्हाला वाटलं करावं का शिक्षकांना वाटलं? तुम्ही
1: शिक्षकांना वाटलं मी करावं, कारण
2: तुम्हाला कॉन्फिडन्स होता स्टेजवर जायचा?
1: नाही.
2: मग तो अनुभव काय होता?
1: तो अनुभव म्हणजे गावात ओट्यावरच ते नाटक होतं, शाळेचं गॅदरिंगचं नाटक होतं. पहिले 10 मिनिटं माझी अक्षरशः वाट लागलेली होती, डायलॉग पण आठवत नव्हते. पण मग नंतर 10 मिनिटानंतर म्हणजे त्यावेळेस डायलॉग प्रॉम्प्टिंग, एकमेकाचा कलाकार एकमेकाला प्रॉम्प्टिंग करायची, मग सुरू ग्रीप धरली. तर मला नंतर शिक्षकांनी खांद्यावर घेऊन फिरले.
2: वा वा, म्हणजे रोल भारी केला.
1: येस हो.
2: बरं, मग त्याच्यानंतर काय? दहावी नंतर?
1: दहावी नंतर मग मी नगरपालिकेत कामाला लागलो, नाशिक
2: नगरपालिका,
1: लेबर म्हणून.
2: बरं,
1: म्हणजे मी माझ्या कर्मधर्म संयोगाने म्हणा किंवा काय म्हणा, मला पहिल्या दिवसाचं काम मिळालं ते माझ्याच घरासमोर खड्डा खदण्याचं.
2: ऐको,
1: हा पण
2: शेतकरी असल्यामुळे काय वाटतं?
1: शेतकरी होतो आणि काम करायची हे होतं, कारण
2: आणि त्यावेळेस परिस्थिती होती का अशी कामाला लाज वाटायची?
1: नाही, लाज जरी वाटली पण ती लाज वाटून काही उपयोग नव्हता ना, कारण घरात पैसा पाहिजे. त्यामुळं मध्ये त्यावेळेस थोडे वडील पण खचले होते, खचले होते म्हणण्यापेक्षा वय झालेलं होतं. घरात एकटाच असल्यामुळं माझ्यावर सगळी जबाबदारी होती आणि ते जबाबदारी पेलणं हे मला पहिल्यापासून आवडतं. मला 3 आया होत्या, मी 3 आयांचा सांभाळ केला, सगळं कुटुंब एक प्रॉपर सेटल केलं. आजपर्यंत तुम सगळ्या याच्यानी आजपर्यंत प्रवास आहे.
2: बरं, मग शाळेत एक नाटक केलं जबरदस्ती, त्याच्यानंतर लेबरचं काम केलं.
1: हो,
2: मग त्याच्यानंतर असं काय झालं की तुम्ही नाटकात आलात?
1: यासिन खान अकॅडमी म्हणून नाशिकला एक हिंदीची संस्था होती, हिंदी नाटक, ती एकमेव संस्था होती यासिन खानची.
2: अद्रक्य पंजे?
1: नाही, यासिन खान तो नाशिकचा होता प्रॉपर.
2: ओके.
1: तर त्यांनी एक कफन नाटक बसवलं होतं आणि त्या कफन नाटकामध्ये मला माझ्या शेजारचा एक मुलगा होता तो, त्याला धोतर नेसून देण्यासाठी मी गेलो होतो.
2: ओके.
1: कारण माझे वडील धोतर नेसायचे म्हणून मला ती माहिती होती.
2: तुमचं वय काय होतं त्यावेळेस?
1: साधारणतः 19 18 19 किंवा 20 दरम्यान.
2: लेबरचं काम चालू होतं?
1: हा, काम चालू होत.
2: बरं, गंमत म्हणून गेले?
1: गंमत म्हणून त्याला धोतर नेसून दिलं. पण एक लक्षात आलं तिथे गेल्यानंतर, अरे ही गंमत वेगळी काहीतरी, म्हणजे त्यांची ती प्रॅक्टिस आणि ते हावभाव सगळं हे त्या गोष्टीची गोडी लागली. गोडी लागल्यानंतर मी रोज जायला लागलो तिथे.
2: त्याच्यात पैसा नव्हता?
1: नाही, पैसा नव्हताच, पण रात्री व्हायचं ना त्यावेळेस. 9 ला प्रॅक्टिस चालायची.
2: ओके ओके.
1: 9 ते 12 1 पर्यंत प्रॅक्टिस चालायची.
2: ओके.
1: नॅशनल हायस्कूल मध्ये प्रॅक्टिस असायची ती. मग ती गोडी लागली. मग मला ते असंच एका ठिकाणी एक कलाकार नाही आला म्हणून आप खडे हो जाओ करेंगे. हा, करेंगे.
2: का करेंगे म्हटलं?
1: कारण कलाकार आलेला नव्हता.
2: नाही, ते ठीक आहे.
1: हा,
2: पण हा कॉन्फिडन्स कुठून आला? त्या गोडी निर्माण झाली.
1: थोडक्यात काय झालं, माझा स्वभाव खूप विनोदी होता.
2: ओके ओके.
1: आणि तो रोल पण थोडा विनोदी होता.
2: ओके.
1: मग त्यांना असं वाटलं असेल की हा तो रोल निभावून नेईल. रोल निभावून नेण्यापेक्षा प्रयोग निभावून नेईल.
2: ओके ओके.
1: कारण शेवटच्या प्रॅक्टिसच्या क्षणी तो कलाकार सोडून गेलेला होता.
2: ओके.
1: आणि ते
2: जे आताही होत.
1: हो.
2: म्हणजे आता माझ्या नाटकात एखादा लास्ट मिनिटाला कोणी गेला तर कोणाला फोन करायचा लक्षात आलेला आहे माझ्या. आणि सगळ्यांना समजलंय मंडळी नाशिकच्या सगळ्यांना सांगतो, ज्यांना ऍक्टर पाहिजे असेल त्यांनी माणिक कानडेंना फोन करा.
1: आता ना पूर्णतः म्हणजे माझा कॉन्फिडन्स स्टेजचा गेलेला आहे.
2: काही नाही लाला,
1: त्याचं कारण असं.
2: नाही, पहिले तो किस्सा पूर्ण करा, मग ते नाटक शेवटच्या मिनिटात तुम्ही
1: उभं राहिलो आणि त्या
2: डायलॉग होते
1: हो हिंदी. आणि माझं नशीब बघा, मला मुन्शी प्रेमचंदजींचं नाटक करायला मिळालं. माझ्या आयुष्याची पहिली सुरुवात मुन्शी प्रेमचंदजींचं कफन नाटकाने केली आहे मी.
2: क्या बात.
1: मी माधवचा रोल केला होता त्याच्यामध्ये. हा म्हणजे हे आत्ता कळतं का अरे काय मोठी आस्ती होती ती. आणि त्यावेळेस आपण असं सहज हे केलं तर हे खरोखर माझ्यासाठी खूप आजच्या क्षणाला ते कळतंय खूप लकी होतो. नंतर मग तो त्यावेळेस तो प्रयोग रंगभवनला व्हायचा मुंबईला.
2: बापरे,
1: ते आत्ता कळतं का त्या हिंदीच्या स्पर्धा असायच्या राज्य नाट्याच्या.
2: ओके.
1: आणि नाशिक पासून इकडच्या ज्या मुंबईकडच्या साईडच्या किंवा पुण्याकडच्या साईडच्या सगळे हिंदीचे नाटक मुंबईला व्हायचे आणि नाशिक पासूनचे खान्देश साईडकडे किंवा ह्या साईडचे नाटक औरंगाबादला व्हायचे. असे दोन केंद्र होते त्यावेळेस.
2: अच्छा.
1: तर प्रयोग केला, छान झाला सगळं असं झालं, मग तिथून सुरुवात झाली. पण त्याच ग्रुपचा एका मेरा भारत महान याच्यात आपले नाशिकचे राजेश शर्मा पण होते. त्या नाटकामध्ये आम्ही प्रयोग केला.
2: तोपर्यंत तुम्ही ऍक्टिंगच करत होतात.
1: मेरा भारत मान पासून मी मेकअप आर्टिस्ट म्हणून झालो.
2: बरं,
1: तिथं आम्हाला मेकअप आर्टिस्ट
2: साधारण वर्ष
1: हेच 79-80 च्या अगोदरची गोष्ट असेल किंवा.
2: आणि वय किती असेल? 20 च्या आसपास.
1: ते सगळं सैनिकांवरती नाटक होत. मेरा भारत मान असल्यामुळं ते सगळं सैनिकी होत. पण त्यात एक वेड्याचं काम करणारा मुलगा होता. तर ते मेकअपवाले टायमवर सांगितलं आम्हाला नाही पोहोचू शकत तुमच्या शो पर्यंत. मग आम्ही विदाऊट मेकअप.
2: त्यावेळेस आपले कोण मेकअप मध्ये मोठं नाव होतं नाशिक मध्ये?
1: त्यावेळेस 3-4 नेताजी भोईर होते दादा.
2: अरे बापरे.
1: सतीश सामंत होते.
2: बापरे बापरे बापरे.
1: नारायण काका देशपांडे होते.
2: खूप मोठे नाव.
1: खूप मोठे नाव. आणि मी यांच्या तालमीत घडलोय.
2: तुम्ही शिकले त्यांच्याकडनं प्रॉपर?
1: यांनी स्वतःहून मला गायडन्स केलंय. कारण का त्यांच्या लक्षात आलं का हा आता, कारण मधली फळी अशी होती का कोणीच मेकअप आर्टिस्ट नव्हतं. मग मी मला गोडी लागली होती. बरं, त्यावेळेस प्रॉडक्ट काय वापरता हे सुद्धा नॉलेज नव्हतं. मी कोणाकडं आशिष्ट म्हणून शिकलो नाही. ही खरं तर मला परमेश्वराची देणगी. पण झालं काय का ज्यावेळेस मी काम करायला लागलो त्यावेळेस मला सतीश सामंतांनी खूप मदत केली. ए तू असं कर, तू तसं कर, तसं कर. म्हणजे खऱ्या अर्थाने माझे तीन गुरूंचा मी एक चेला आहे. नारायण काका असतील,
2: सगळे मोठे नाव,
1: ते दादा असतील. क्रेपचं काम त्यावेळेस नेटच्या दाढी मिशा मिळायचे नाही. क्रेपचं काम सगळं दादांनी शिकवलेलं आहे मला. बेस, स्किन टोन सतीश सामंतने शिकवलं.
2: पण नाना, आता आता इतकं जे मॉडर्न हे आलंय मेकअपचं सामान,
1: हो,
2: ते त्यावेळेस काहीच नव्हतं. रंग बिंग म्हणून काय वापरायचं?
1: नाही, एक स्टार कंपनी होती, त्यांच्या ट्यूबा मिळायच्या कन्सिलरच्या, त्याला आम्ही फाउंडेशन म्हणायचो.
2: ओके.
1: त्या दोन ट्यूबा साधारणतः 25-30 रुपयाला एक ट्यूब मिळायची. त्या दोन ट्यूबा ऑरेंज लाइनिंग कलर म्हणून एक प्रोडक्ट होतं. ते ऑरेंज
2: कशासाठी होतं? मेकअपसाठीच होतं
1: ते. हा, ते मेकअप मिक्स करण्यासाठी.
2: ओके.
1: लाइनिंग कलरचं असायचं, काजळाची डबी, खाकी वृंदावन पावडर.
2: अच्छा.
1: झाला मेकअप आर्टिस्ट.
2: काय बोलतो?
1: पेन्सिल, काजळ पेन्सिल.
2: काय बोलतो?
1: हो. आणि पण त्याच्यात आम्हाला शिकायला खूप मिळायचं. कारण त्या दोन ट्यूबामुळं प्रत्येक स्किन टोन तयार करावा लागायचा
2: वेगळा.
1: जसं
2: आता रेडीमेड
1: फेअर असेल, फेअर स्किन असेल तर तो फेअर स्किन टोन त्याच्यावरच करायचा. डार्क ब्लॅक स्किन असेल तरी तो सेट त्याच्यावरच तयार करायचा.
2: खरं हुनर त्यावेळेस होतं का?
1: त्यावेळेस हात आमचा डावा हात हा आमचा पॅलेट होता. त्याच्यावर प्रत्येक सेड तयार आम्ही करायचो. ती सेड तयार करताना त्याचा स्किन टोन काय तो किंवा भूमिकेला काय टोन लागतो हा तिथं तयार व्हायचा हातावर. मग तिथून एका अर्थाने आम्हाला ते शिकायला, आमचं विद्यापीठ होतं ते, एक 6-7 वस्तू हात आणि हे विद्यापीठ. ब्रश वापर कधीच केला नाही. ब्रशचं आत्ता करोनानंतर पद्धत आली, त्याच्यावर स्पंजचा वापर करायचो. आता स्पंज मिळवण्यासाठी काय व्हायचं, आम्ही एसटी महामंडळाच्या नाट्य स्पर्धा करायचो आणि तिथं मानधन म्हणून एक सीट घ्यायचो, बसायचं सीट. कारण तो
2: डनलॉपचं सीट
1: छान स्पंज होती ती.
2: काय बोलतो?
1: ते घरी न्यायचं, भिजत घालायचं,
2: कापायचं,
1: धुवायचं, कापून त्याचे तुकडे करायचे आपल्याला जसे पाहिजे आकाराचे, त्या सीट
2: काय बोलतोय
1: यस सर. म्हणजे आता तुम्हाला खूप रेडीमेड मिळतो, एक पॅलेट हातात घेतला 12 शेड असतात तुमच्या हातात, पण त्यावेळेस हे जे शिकत होतो ना आम्ही हे खूप होत.
2: नाना तो वेड्याचा मेकअप कसा केला? मग
1: वेड्याचा मेकअपचं काय झालं
2: आयुष्यात पहिल्यांदा?
1: पहिल्यांदा मेकअप, पहिला मेकअप म्हणजे
2: त्यावेळेस तुम्ही मेकअप पाहायचे का
1: त्यावेळेस? एक असं हे होत का, मेकअप रूम मध्ये कलाकार व्यतिरिक्त कोणाला येऊन देत नव्हते.
2: कारण
1: नव्हते देत, म्हणजे ते मेकअप आर्टिस्टने टाकलेली बंधन होते, ते आमची कला कोणी बघायची नाही.
2: ओके,
1: त्याच्यामुळे ते येऊन देत नव्हते. असं चष्टा चष्टावारी तो हे झालं काही नाही. तिथे एक ते आपण नारळ फोडतो ना पूजेचं, तिथे नारळ दशा असतात ना,
2: त्या
1: त्या आणल्या आम्ही असं त्याचा भुगा केला सहज, आणि त्याचे कर्ली केस होते ना ते त्याच्यात तो भुगा टाकून दिला.
2: ही आयडिया कोणाची?
1: आमचीच. मजाक मजाक मध्ये चाललो होतो सगळे. ते टाकल्यानंतर काय, ते कर्ली केस असल्यामुळे तो भुगा त्याच्यात अटकून बसला, आणि तो बाहेरून आहे ना त्याच्या जटांचा ही आला.
2: ओ फिनिशिंग.
1: आता माझ्या क्षेत्रात जर म्हणाल ना तुम्ही मेकअप मध्ये, तर सगळ्यात अवघड मेकअप हा वेड्याचा असतो.
2: अच्छा.
1: कारण त्याला आकार उकार नसतो. आपण समजा ऐतिहासिक धार्मिक मेकअप घेतले तर आपल्या समोर एक मेकअप करताना एक चित्र असतं, मला हे करायचंय, यांना चित्र नसतं. कधी कधी खूप जटाचा असा बरबटलेला वेडा असेल, कधी खूप शार्प वेडा असेल. तुमची कॅपॅसिटी ही का तुम्ही कुठला वेडा त्या रोलसाठी घेताय?
2: तुम्हाला स्क्रिप्ट वाचावी लागते?
1: मी नाही वाचत.
2: डिरेक्टरवर विश्वास?
1: ते मला पण त्यांचा विश्वास माझ्यावर ठेवतात ते, मला हा म्हातारा पाहिजे, हा असा पाहिजे, हा तसा पाहिजे, हा तसा पाहिजे, ही भूमिका असते. खरं मी पूर्वी करायचो ते, पण आत्ता काय झालेलं आहे माहिती का, एक नाशिकचे 5-7 जर दिग्दर्शक सोडलं ना तर कोणी मीटिंग करत नाही, कोणी स्क्रिप्ट घेतल्याच्या अगोदर त्याचं हे करत नाही का मला काय पाहिजे स्टेजवरती कसं करायचंय. मग आज पण आम्ही 5-7 जण आहेत, ते स्क्रिप्ट घेतल्यानंतर पहिले माझी आमची मीटिंग होती, भूमिका ही आहे याला तू काय करणार, कसं करणार, मग दिग्दर्शकाच्या मनात काय. कारण काय असं म्हणते की मेकअप आर्टिस्टचं काम हे असतं, लेखकाने जी भूमिका लिहिलेली त्या स्क्रिप्ट मधून त्या भूमिकेचं बोट धरून स्टेजवर आणण्याचं काम हे मेकअप आर्टिस्टचं असतं.
2: बरोबर.
1: आणि ती भूमिका समजा एखादा जरी स्ट्रोक चुकला मेकअपचा, तरी तो मेकअप पूर्ण चेंज होऊन जातो. चेंज होतो म्हणजे त्या भूमिकेला त्या स्ट्रोकची गरज आहे किंवा नाही.
2: एक्झाम्पल कसं द्या?
1: म्हणजे आता समजा मला एक 60-70 वर्षाचा म्हातारा करायचा आहे, 60 वर्षाचा करू, आमच्या मेकअपच्या याच्यामध्ये 10-10 वर्षाचा गॅप ठेवतो आम्ही.
2: अच्छा.
1: 10-10 वर्षाने आपलं पूर्ण बॉडीचा बदल होत असतो. मला जर तो म्हणजे मी आता एक डायरेक्ट उदाहरण सांगतो, एक मुलगी होती नाटकात काम करणारी, तिने मला सांगितलं मी सर मी 80-90 वर्षाची म्हातारी आणि ते मी मेकअप केलं पूर्ण.
2: तिचं खरं वय किती?
1: ती एक 17-18 वर्षाची होती.
2: बापरे. ओके.
1: तर मी तो मेकअप केला सगळं, केस वगैरे पांढरे वगैरे सगळं झालं. मला एक सवय, मी नाटक बघत नाही. का बघत नाही का, मी मेकअप रूम मध्ये थांबून राहतो, कोणाला काही अडचण आली तर मी तिथं असतो, किंवा काही चेंज असला तर ते मला कुठं शोधत बसेल, त्याच्यामुळे मी नाटकाच्या मोहात पडत नाही. याचं उदाहरण जर द्यायचं म्हटलं तुम्हाला तर नटसम्राट, मी नटसम्राट जवळजवळ 40-45 प्रयोग केले त्याचे, सगळ्यांबरोबर केले,
2: माझ्याबरोबरही
1: तुमच्या बरोबरही केलं. तर त्या नटसम्राटचं मी अजून नाटक बघितलेलं पण नाही. नटसम्राट शेवटचा वेडा होईपर्यंत माझे मेकअप चालू असतात आणि ते एक लुक द्यायला गेलं विंगे पशिकत ते कर्टन आलेलं असतं. सांगायचं तात्पर्य काय का, आपण जो रोल हे करतो, आता मी त्या मुलीचं सांगितलं तुम्हाला, त्या मुलीचं काय झालं, मी सहज डोकावून बघितलं तर अरे ते टनाटन उड्या मारित होते 20-25 वर्षाच्या याच्यासारखी. मग भूमिका काय, तू कशासाठी सांगते मला मी 90 वर्षाची म्हातारी, बेरिंग कुठे आहे, बेरिंग पाहिजे ना सर, नाही तर मग. आणि मोलकर्णीचा रोल, तेव्हापासून मी ठरवलं माझा दिग्दर्शक मला जे सांगल मी त्याच ऐकतो, कलाकाराचं ऐकत नाही. दिग्दर्शकाने सांगितलं मला हेच पाहिजे, यस ते देणार मी 99% प्रयत्न करतो.
2: तुम्हाला पटो ना पटो.
1: हा, पण दुसरी गोष्ट अशी होती का, मी माझं काम करत असताना त्या डिपार्टमेंटला किती कमीत कमी खर्च होईल ही बाजू मांडतो, कारण आपले सगळे आवश्यक कलाकार असतात. आज आपण चहा प्यायचं वरलं तर खिशात हात गेल्यानंतर कळतं का आपण दोनच जण चहा पिऊ शकतो. शक्यतो माझ्या डिपार्टमेंटला खूप कमी खर्च म्हणजे झिरो खर्च ठेवतो. मी आजपर्यंत जे पण मला बक्षिसं मिळाले हे मिळाले, आता बऱ्याच वेळेस आपल्याकडे नाशिकला मेकअपचं साहित्य मिळत नाही.
2: काय बोलतंय,
1: नाही मिळत.
2: हे काय नवीन आता?
1: नाही, मिळतच नाही ते. कारण काय होतं माहिती का, त्याला नाशिक शहरामध्ये डिमांड कमी असल्यामुळं मेकअप घेणारे, तर ते सामान मिळणं मुश्किल होऊन जातं. मग मला जे पैसे मिळतात आत्ता बक्षिसाचे किंवा मानधनाचे, तर मी ते पैशाचं मुंबईतनं धाडे मिशा काय जे लागेल ते एक स्टॉक करून ठेवतो आणि तेच त्या मुलांना वापरतो. पण एक सांगतो सर तुम्हाला, मला माझ्या मुलांना ह्या मेकअपने शिक्षण पूर्ण केलं.
2: क्या बात आहे, तुमची फॅमिली पूर्ण याच्यावर चालली का, शेतीवर?
1: माझी फॅमिली जर म्हणाल तर आत्ता या क्षणाला माझ्या मुलींनी सिडॅस्को म्हणजे सुरेखा निकम हे तिचं सासरचं नाव आहे, तिने सिडॅस्को पासकआउट केलेलं आहे.
2: मेकअप मधलं सगळ्यात मोठं इंटरनॅशनल डिग्री.
1: इंटरनॅशनल डिग्री म्हणजे आपल्या इकडचं धरायचं, पीएचडी झाली ती. माझी सुनबाई रेशमा ही ब्राइडल मेकअप मध्ये मास्टर आहे नाशिक मध्ये. एक आमचा कायाकल्प नावाने स्टुडिओ आहे, आम्ही तिथं सगळे काम करतो. मी त्यांना मदत करतो, अशी फॅमिली आम्ही. आता उदरनिर्वाह त्याच्यावर माझ्या मुलाचं आहे ना, गोविंद नगरला सॅमसंगची गॅलेक्सी कंपनीची डायरेक्ट प्रकाश नाव आहे तिचं, सॅमसंगची गॅलेक्सी ती आता चालतो. परत अगोदर तो जॉबला होता सॅमसंग मध्येच, आता तिने स्वतःच एक.
2: मग नाना मला एक सांगा, तुम्हाला कधी जाणवलं की मेकअप हा व्यवसाय होऊ शकतो?
1: सर मी त्याला व्यवसायाच्या दृष्टीने कधीच बघितलं नाही.
2: पण तुमचं अर्थार्जन तर तेच होतं ना?
1: हो, पण तरी पण नाही, कारण मला त्यावेळेस ज्यावेळेस
2: लेबरचं काम करतच होतात.
1: हो, मी काम
2: कधीपर्यंत,
1: कारण काय व्हायचं, मी आता आतापर्यंत सुद्धा एक म्हणजे मी साधारणतः 1980 ला मी जॉब सोडला.
2: काय करत होता कॉर्पोरेशन मध्ये?
1: कॉर्पोरेशन 5 वर्ष जॉब केला, नंतर तो सोडून दिला. त्याचं कारण असं झालं का, शेती करायची, 3 ठिकाणी वडिलांना शक्यच नव्हतं, आणि मग माझ्याकडनं काही कामावरती चुका व्हायला लागल्या. कारण तिकडे रात्रपाळी करायची, इकडे दिवसा शेतीत काम करायचं, शरीराला थोडा थकवा आला का कधीतरी, असं 2-3 वेळेस माझ्याकडे खूप चुका झाल्या. मग मीच विचार केला, बरं वडिलांनी मला सांगितलं बाबा तू जॉब सोडून दे. कारण काय होतं, आम्ही गड्याला 10 रुपये रोज द्यायचो आणि मला 2.5 रुपये रोज मिळायचा नगरपालिकेत, मला 2.5 रुपये रोज होत त्यावेळेस. मग जॉब सोडल्यानंतर मला माझे अधिकारी 4-5 वेळेस घरी घ्यायला आले, चाल बाबा तू चाल. मग वडिलांनी सांगितलं त्यांना, नाही आता तू मला होत नाही, शेतीच करील. मग मी शेतीत पूर्णपणे आजपर्यंत शेतीच बघतो, हे माझं याचं काम हे सांभाळून. त्यावेळेस रात्रीचे नाटकं असायचे, 9 नाटक सुरू व्हायचं किंवा प्रॅक्टिस रात्रीच असायची, तर तो वेळ मी रात्रीचा तिथं घालवायचो.
2: नाना मला एक सांगा, त्यावेळेसचं नाशिकचं नाटक म्हणजे तुम्ही ज्यावेळेस फुल फ्लेज उतरले होते
1: बरोबर,
2: आणि आजचं नाशिकचं नाटक नाशिकचं
1: हो
2: काय
1: सर? मी थोडस
2: प्रामाणिकपणे सांगतो,
1: मी थोडस हे परखडपणे सांगतो. त्यावेळेस सगळ्या गोष्टी अभ्यासपूर्वक व्हायच्या, लिखाणापासून सगळ्या गोष्टी. असं नाही कारण आपल्या नाशिकचे 2 लेखक होते का त्यांचंच नाटक घेऊन प्रत्येकाने नाटक केलं असं नव्हतं, बाहेरचे पण नाटकं घ्यायचे. पण त्यावेळेस नाटक कलाकाराच्या हातात होतं, कलाकाराच्या हातात होण्यापेक्षा अभिनयावरती मारून नेले जायचं. आज नाटक तंत्रज्ञांच्या हातात गेलेलं.
2: हो हो, सुंदर बोललात.
1: तंत्रज्ञ आणि पुरवणी म्हणून कलाकाराला वापरलं जात.
2: एवढा फरक जाणवतोय तुम्हाला?
1: खूप फरक आहे सर, खूप फरक आहे. पहिली गोष्ट तर मी एक सांगेल, दिग्दर्शक म्हणून किंवा कुठल्या संस्थेला, मला कोणाला वाईट म्हणायचं नाही किंवा कोणाला काही बोलायचं नाही. तुम्ही स्क्रिप्ट ज्यावेळेस निवडता त्यावेळेस तुमच्या संघातल्या कलाकारांची कॅपॅसिटी काय हे पहिले डोळ्यासमोर ठेवा. म्हणजे तो कॉमेडी बाज आहे, व्हिलन आहे, म्हणजे त्याचा अभिनय क्षमता काय हे ठरवा पहिले, आणि मग त्याला रोल द्या. उगाच पाठांतर चांगलं आहे म्हणून त्याला रोल देऊ नका. आता हेच होतंय का, पाठांतर चांगलं आहे त्याला रोल दे. मग काय होतं, कदाचित एखाद्या वेळेस असं होऊन जातं का त्या कलाकाराचा बाज कॉमेडीचा असतो, त्याला सिरियस रोल दिल्यानंतर त्याची वाट लागते. मग होतं काय, आमच्यावर अन्याय झाला. आज कोणीच परीक्षक कोणावर अन्याय करत नाही. काय दुश्मनी काय तुमची आमची? किंवा तुम्ही पण बऱ्याच ठिकाणी परीक्षक जातात, कधी परीक्षक मॅनेज होतो तो बरं मॅनेज झाला तर काय त्याला फायदा काय, उलट तो ब्लॅकलिस्ट मध्ये जातो. पहिले गोष्ट स्वतःच आत्मपरीक्षण करणं आज खूप गरजेचं आहे.
2: आधी साधारण 25-30 वर्षापूर्वीची गप्पा करतो आपण, त्यावेळेस रिहर्सल वगैरे कशी असायची, किती दिवस?
1: रिहर्सल साधारणतः महिना दोन महिने रिहर्सल अगोदर चालायची.
2: दोन महिने आधी?
1: हो, दोन महिने अगोदर रिहर्सल. रिहर्सल मध्ये इतकी शिस्तबद्ध असायचे का कोणी कोणाशी बोलत सुद्धा नव्हतं.
2: त्यावेळेसचे मोठे दिग्दर्शक कोण होते?
1: आत्ताचा मुकुंद कुलकर्णी होत, त्याच्यानंतर दादा होते नेताजी भोईर, ते स्वतःच यायचे, स्वतःच चेक करायचे. त्याच्यानंतर नाट्य नम्रताचे ग्रुप चांगला होता त्यावेळेस, रवी ढवळे सर होते. ही जी मंडळी, ही जी फळी आहे ना, ही त्यावेळेस खूप मोठी होती.
2: आणि त्यावेळेसचा प्रेक्षक कसा होता?
1: प्रेक्षक तोंडावर बोलणार. म्हणजे त्यावेळेस नाशिक असं होतं का, व्यावसायिक नाटक जर नाशिकला चांगलं चाललं तर ते जगात कुठेही जाईल इतका प्रेक्षक दर्दी होता इथला.
2: काय बोलतं?
1: त्याच्यावर मीटर लागलं जायचं नाटकाचं. नाशिकचं, नाशिकला प्रयोग छान झाला, रंगला, दाद मिळाली तर ते नाटक पुढे चालणार, म्हणजे चालणार.
2: काय बोलतं?
1: हो, ह्या ह्या पद्धतीने जे प्रॅक्टिस व्हायची, नंतर नंतर त्याचा हे होत गेलं, ती मंडळी थकली, मग नंतर नवीन मुलांच्या हातात आलं तर त्याला आहे ना थोडा फिल्मी टच यायला लागला.
2: थोडं एक्सप्लेन करा,
1: थोडक्यात काय सांगायचं?
2: टेक्निकली स्ट्रॉंग झालं फक्त.
1: टेक्निकली म्हणजे पण तो पण तुम्ही विचार करत नाही ना. आता समजा मला सखाराम बाइंडर नाटक करायचंय, सखाराम बाइंडरचा सेट घ्या, एक साधं रूम आहे बरोबर, त्या नाटकाला मी लाईव्ह नेपथ्य केलं तर चालणार आहे का?
2: बरोबर.
1: किंवा रंगसंगतीमध्ये लाईट वाल्यानी खूप अशी झगमग केली तर नाही चालणार. किंवा मेकअप वाल्यानी सुद्धा तसं तो भूमिका, त्याचं वातावरण, त्याला अनुरूप मेकअप करावा लागेल.
2: म्हणजे टेक्निकल हीच फक्त सपोर्ट म्हणून पाहिजे, नाही का?
1: सपोर्ट थोडक्यात सांग, पूर्ण जेवणाच्या थाळीमध्ये मिरचीचा भूमिका असावा असा बस.
2: आणि आता काय होतंय?
1: आता पुरणपोळीच झाली ते.
2: एवढं होतंय ना? ना
1: खूप होतंय. तुम्ही, मी सांगतो काय, आत्ताची जी मंडळी आहे सगळी टेक्निकलच्या आधारे गेलेली, अभिनयावर जोरच नाही ना. बरं, त्याच्यात काय होतं, काही गोष्ट करणे खूप काळाची गरज आहे, कारण तुमचं पोट त्याच्यावर असतं. तुम्ही सिरियल करतात, हे करतात, पिक्चर करतात, केलंच पाहिजे, कारण अर्थजन त्याच्यावरच होतं ना. पण मग तिथं तुम्ही प्रॅक्टिसला वेळ देत नाही, तुमच्याही बरोबर बाहेर तारखा दिलेल्या असतात, इकडे तुम्हाला नाटक बी करायचं आहे. तिथं एक गडबड अशी होती का, मग ठीक आहे पाठांतरे मारून नेऊ, मारून नेऊनच आघात करतो तुमचा
2: होऊन जाईल.
1: हे तुमचं ज्यावेळेस डिक्शनरीमधनं हे वाक्य कट होईल त्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थाने नट व्हाल.
2: नाना, आता तुमचा या अनुभव आहे, तुमच्या हाताखाली किती मेकअप पण तयार झाले?
1: नाही.
2: का?
1: कोणाला बॅक स्टेजला यायचंच नाही सर.
2: सिरियसली?
1: सिरियसली. सगळ्यांना हिरो व्हायचे.
2: कोणी येत नाही तुमच्याकडे मला शिकवा?
1: कोणी नाही येत.
2: जोश जोश मध्ये पण
1: नाही येत?
2: जोश मध्ये पण नाही येत.
1: जोश मध्ये आले सर मला मेकअप शिकायचं, एवढं वाक्य ऐकलं मी पण सांगतो हो ये केव्हा पण. हे दुर्दैव आहे.
2: आणि याच्या उलट मुंबई पुण्याला काय परिस्थिती आहे?
1: मुंबई पुण्याला काय झालं, जे जुने मेकअप म्हणून होते ते सिरियल वगैरे काम करायचे, सिरियलला किंवा पिक्चरला दोन दोन तीन तीन असिस्टंट लागतात, त्याच्यामुळे ती मंडळी तयार होऊन गेली त्याच्यात. आपल्याकडे या स्पर्धेशिवाय निर्मितीच नाहीये.
2: स्पर्धेशिवाय चान्सच नाही,
1: निर्मितीच नाही. आपल्याकडे दोन तीन दोन स्पर्धा धरल्या, एक राज्यनाट्य, एक कामगार कल्याण, मध्ये काहीतरी छोट्या मोठ्या एका स्पर्धा, संपला विषय. आपलं जगच एवढे,
2: त्यामुळे कोणी इंटरेस्टेडच नाही.
1: इंटरेस्टेड नाही म्हणण्यापेक्षा काहींनी प्रयत्न केला पण ते समजा आपलं जिथं पिकतं तिथं विकत नाही असं झालं. आता इन्व्हेस्टमेंट खूप मोठी असते.
2: मोठी म्हणजे काय असते इन्व्हेस्टमेंट?
1: मोठी आता समजा मला एखादं पिक्चर करायचे,
2: नाटकासाठी,
1: नाटकासाठी तरी आता तुम्हाला सांगतो सर, कमीत कमी काही साधा सेट जरी केला एकदम साधा तरी 60-70 हजार रुपये लागून जातात ना सर.
2: नाही नाही, मेकअपसाठी, मेकअपसाठी म्हणतोय.
1: मेकअपसाठी, मेकअपसाठी जर आत्ताच्या
2: एखाद्याला आता मेकअप फक्त नाटकासाठी करायचं असेल तर त्याला इनिशियल इन्व्हेस्टमेंट किती असेल?
1: मिनिमम 1.5 लाख रुपये.
2: काय बोलतोय?
1: हो, मिनिमम. कारण आता प्रोडक्ट महाग झालेले, दुसरी गोष्ट आता सिरियल किंवा पिक्चरमुळं ते जुनं मटेरियल कोणी वापरत नाही, इव्हन पॅनकेक सुद्धा कोणी वापरत नाही. आता सगळं क्रायलॉन वगैरे या मेड इन जर्मनचं प्रोडक्ट वापरलं जात
2: आहे. गरज
1: आहे, कारण काय होतं, पूर्वी जे थिएटरची लाईट होती ते 500 वॅटचे असायचे, आता 1000 वॅटचे आलेले. तो जर 500 वॅटचा मेकअप 1000 वॅटमध्ये आला तर तो पांढरा दिसतो.
2: ओके,
1: त्याच्यामुळं आता तुम्हाला हेच प्रोडक्ट वापरावं लागतं लाईटमुळं.
2: नाना, आणि स्टेजचा मेकअप आणि सिरियल फिल्मचा मेकअप याच्यात फरक असतो?
1: पूर्वी होता, आता नाही.
2: का होता आणि का नाहीये?
1: हेच लाईटचाच हिशोब, थिएटरचे लाईट आणि शूटिंगचे लाईट
2: सेम झाले. आता
1: आता बऱ्यापैकी सेम, बऱ्यापैकी सेम झाले. पूर्वी नव्हतं, पूर्वी थिएटरचे लाईट 500 वॅटचे असायचे.
2: मग त्यामुळे त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागायचं?
1: टोन एक्स्ट्रा ठेवायला लागायचं ना.
2: अच्छा, ब्राईट करावं लागायचं.
1: ब्राईट करावं लागायचं, कारण काय होतं का, आम्हाला ज्या वेळेस सांगितलं गेलं का जो तुमचं मेकअप आहे जो पहिल्या लाईनीत दिसतो तो थिएटरच्या शेवटच्या लाईनीत दिसला पाहिजे.
2: अच्छा,
1: त्याच्यातला मध्य साधायचं. मध्य साधायचा म्हणजे काय, का तो जो फ्रंटला जो पहिल्या लाईनीत बसलेले त्यांना तो ब्राईट वाटला नाही पाहिजे आणि शेवटच्या लाईनीवाल्याला तो दिसला पण पाहिजे.
2: आणि नाना, नाशिकच्या बद्दलच बोलतो आपण, तर नाशिकच्या हे जे ऍक्टर्स आहेत त्यांचा काही अट्ठास असतो का तुमच्याकडे, माझा मेकअप असाच करा, मला हेच करा, मी असाच दिसलो पाहिजे, ते विसरून जातात का? ते काही कॅरेक्टर करतात
1: अट्ठास असला ना,
2: नाही घेऊन येतात?
1: येतात.
2: फॉर एक्झाम्पल काय असतो त्यांचा आग्रह?
1: शक्यतो मुलींच्या बाबतीत मी सुंदर दिसली पाहिजे.
2: ओके ओके,
1: मी सरळ सांगतो, मी तुमचं ऐकत नाही, मला दिग्दर्शकांनी सांगितलेलं हे असंच होणार, तुम्ही बघा, नाही तर मग दिग्दर्शकाला माझ्याशी बोलायला मी तसा मेकअप करून देतो. कारण काय होतं माहिती का, मी मगाशी काय म्हणालो ना का, एक स्ट्रोक मेकअप सगळा भूमिका बदलून टाकतो, सेम तिथे प्रकार होतो. मला दिग्दर्शकाच्या डोक्यात कल्पना असते ती भूमिका काय असेल, तिने बसवतानाच सगळं त्याला माहिती, मला हे पात्र असंच दिसलं पाहिजे. तेच त्याच्यामुळे मी आत्ता तरी मी कलाकाराचं ऐकत नाही.
2: बरं, जाता जाता तुम्ही नाशिकचे जे आर्टिस्ट आहेत आणि जे आपले ऐकणारे आहेत त्यांना काय आव्हान करा की त्यांनी मेकअपमध्ये इंटरेस्ट घ्यावा आणि त्याचे फ्युचर्स काय, बेनिफिट्स काय?
1: मी एवढंच सांगेल, स्टेजपेक्षा बॅक स्टेजला आयुष्य जास्त आहे. स्टेजचा जो कलाकार असतो तो मी एकच कलाकार सारखा का बघायचा? म्हणजे उदाहरण घ्यायचं म्हणलं तर एकच नाटक असेल किंवा तो कलाकार त्याला एक 6-7-5-7 वर्षाचं आयुष्य असतं स्टेजवरचं, नंतर तो थांबवला जातो किंवा थांबतो. का तर रिपीट जे होतो तो प्रकार तो थांबला जातो. तसं तंत्रज्ञानला नाही, तंत्रज्ञ म्हातारा होईपर्यंत काम करतो. तर जर तुम्हाला अर्थजन करायचं असेल तर तुम्ही बॅक स्टेजला या. दुसरी गोष्ट, तुम्ही जर स्टेजला काम करत असाल तर तुम्हाला तुमचा स्वतःचा मेकअप करताच आला पाहिजे.
2: काय बोलतो याचं कारण?
1: काही अडचण येऊ शकतील सर, उद्या एखाद्या वेळेस मेकअप वाला आला नाही तुमच्याकडे प्रयोगाला, तुम्ही त्याच्या भरोशावर थांबणार आहे का? शो तर करायचाच आहे ना तुम्हाला, तर ऍटलीस्ट तुम्हाला तुमचा बेस तरी करता आला पाहिजे. कॅरेक्टर मेकअप नका करू, पण बेस तर आला पाहिजे ना. दुसरी गोष्ट, स्वतःचं काय चेहऱ्यावरचा भाग लपवायचा हे तुम्हाला कळालं पाहिजे. म्हणजे समजा आता माझं नाक आहे, माझं नाक सेंटरला थोडं बसलेलं आहे पण ते स्टेजवर ते डबल दिसतं, खालून ते डबल दिसत.
2: ओके, एनहान्स होतं.
1: हा, तर मग ते तुम्हाला सरळ करावंच लागतं मेकअप मध्ये. ते सरळ करता म्हणजे काय करता, तुम्ही त्याला आकार देता किंवा गाल खूप मोठे आहे माझे,
2: कटिंग
1: मध्ये जाता तुम्ही, डोळे छोटे तर तुम्ही मोठे, अर्थात हा डोळे मोठे करणे ही अंधश्रद्धा आहे मेकअप म्हणच्या भाषेत सांगायच्यात. नाही होत तसं काही बाकीच्या गोष्टी, आणि खूप असा त्याच्यात फरक नाही पडत, थोडासा फरक पडतो पण तो छान दिसतो. ते ह्या गोष्टीनं प्रत्येक कलाकाराला करता आल्या पाहिजे स्वतःच्या स्वतःला.
2: आणि मेकअप

0: मी शिर्डीला आम्ही प्रयोग केला, तिथं 6-7 बक्षिसं घेतले, अभिनय वगैरे वगैरे सगळे बक्षिसं घेतले आणि कोपरगावला गेलो. मी ज्यावेळेस स्टेजवर गेलो, एक असा दरारा होता माझ्या स्टेजवरती का मी स्टेजवर पाय ठेवल्यानंतर ऑडियन्स हसली तर समजायचं नाटक माझं सक्सेस झालं, नाही तर मी शून्य. आणि त्या दिवशी त्या बक्षिसाची हवा माझ्या डोक्यात गेली. अभिनयाचं पहिलं प्राईज होतं मला सर, त्या बक्षिसाची हवा गेली. मी त्या दिवशी किरणराव बच्चे नापली नाशिकची केला, तो एक आमचा ग्रुप होता, मी शून्यात गेलेलो होतो सर. मला एकही डायलॉग आठवत नव्हतं.
1: काय बोलताय?
0: एकही डायलॉग आठवत नव्हता.
1: ब्लँक
0: ब्लँक पूर्ण ब्लँक होतो.
1: असंही होतं ना?
0: होतं म्हणजे माझ्या बाबतीत त्या दिवसापासून मी शपथ खालेली, आजपर्यंत मी स्टेजवर काम केलं नाही, करणार नाही, करत नाही.
1: काय झालं असेल ना एक नेमकं कारण आज विचार केला तर काय झालं असेल?
0: आजच्या हिशोबाने जर धरलं सर तर माझ्या डोक्यात खूप हवा गेलेली होती त्या गोष्टीची.
1: त्याने काय झालं?
0: मला बक्षीस भेटलं होतं.
1: नाही नाही, त्याने डायलॉग न आठवण्याचं कारण काय? वेगळ्या मूड मध्ये होता त्यामुळे
0: तो सगळा तो मूड
1: होता,
0: तो एक माहोल होता. कारण कोपरगाव ते शिर्डी मध्ये काय 7-8 किलो किंवा 10 किलोमीटरचं अंतर असेल. आम्ही बक्षीस घेऊन गेलो, लगेच रात्री तिथे प्रयोगाला गेलो. प्रयोगाला गेलो तिथं तोपर्यंत एकदम असं यास बक्षीस घेऊन आलेलो हे सगळं डोक्यात होतं असं. आणि मग समोरच्या त्या क्षणाला मला कळलेलं का माझ्यामुळं बाकीच्या कलाकारांचं किती लॉस झालं. म्हणून मी आजपर्यंत मेकअप काम करत नाही स्टेजवरती आणि करायचंही नाही मला, कारण ती माझी चुकी आहे. माझ्या चुकीचा त्रास कलाकारांना झालेला आहे म्हणून मी ती करत नाही.
1: वा नाना, बोलता बोलता अर्धा तासाच्या गप्पा आपल्या जवळजवळ भरपूर वाढल्या पण अजूनही तुमच्याशी गप्पा पूर्ण झाल्या असं वाटत नाही. पुन्हा आपण कधीतरी एकदा आरामात बसू.
0: नक्की सर.
1: आणि एकच इच्छा आहे तुमच्या हातात 4-5 चांगले मेकअप आर्टिस्ट बाहेर पडू.
0: माझी स्वतःची इच्छा आहे सर, कमीत कमी स्वतःचा मेकअप जरी करता आला, एवढा जरी कलाकार तयार झाला ना तरी मला खूप आनंद आहे त्या गोष्टीचा.
1: मंडळी, स्वतःचा मेकअप करता आला पाहिजे, चेहऱ्याचा सुद्धा आणि मनाचा सुद्धा. काय बोलता ना
0: सर? नक्की
1: मंडळी, काही गरज वाटली तर फोन करा 2-47-26-27 वर. राम राम मंडळी, भेटूया.
2: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
3: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
2: ते कसं?
3: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
2: बर,
3: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
2: स्मार्ट प्लॅन.
3: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02-5326-2426।
1: अरे खबर ना, मेरे को मत रोकना, मैं जा रहा हूँ। अरे थोड़ी ना तबला ने थोड़ी ना बैठी, मैं जा

0: चलाऊं, मैं मन चलाऊं, मैं मन चलाऊं, मैं मन चलाऊं, मैं मन चलाऊं, मैं मन चलाऊं, मैं मन चलाऊं, मैं मन चलाऊं,
1: काय ग तुम्हा बायकांच्या सोने खरेदीच्या हौशीच आता काय?
2: देशाचा सन्मान आणि आम्हाला खरं समाधान मिळणारच.
1: ते कसं?
2: आम्हाला गवसलाय अडावतकरांचा कल्पतरू प्लॅन, म्हणजे कमी दरात बुकिंग.
1: बर,
2: आज खरेदीचं समाधान आणि वर्षभरानं बिना मजुरीचा दागिनाही, GST भरणा एकदाच.
1: स्मार्ट प्लॅन.
2: स्मार्ट आहे कल्पतरू प्लॅन. अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

आर्थिक गुंतवणुकीचं योग्य नियोजन म्हणजे भक्कम भविष्याचा आधार. याच पैशाची गणित सोपी करून सगळ्यांना अर्थसाक्षर करणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका अर्थविश्व, दर मंगळवारी दुपारी 12:30 आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 8:00. सादर करते प्रमोद पुराणिक, अर्थविश्व फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

0: देशहिताच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद अडावतकर ज्वेलर्स।
1: आता योग्य वेळ सोन्याचं नवं करण्याची।
0: एक्सचेंज करते वेळी तुमच्या जुन्या सोन्याची व्हॅल्यू 1% वाढवून मिळेल
1: आणि मजुरीत 50% सूट।
0: तुमचं जुनं सोनं आहे भारताची नवी ताकद।
1: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

ओंकारनाथ ठाकूर मालकम्स रागातला विलंबित खयाल गाणार आहेत. त्यांच्या गोल्डन जुबली कार्यक्रमात 17 ऑक्टोबर 1948 या दिवशी ह्या गायनाला श्रोत्यांनी प्रथम ऐकलं. आज या गीताचा दुसरा भाग ऐकूया. गाण्याचे शब्द आहेत, पीर न जानी पीर न जानी.

गीतकार मुल्कराज बाकरी, संगीतकार हंसराज बहल आणि गायक मोहम्मद रफी 1949 चकोरी चित्रपटातलं गाणं ऐकवत आहेत. मोहम्मद रफींच्या या हरवलेल्या गाण्याला आज आपण ऐकून पुनर्भेटीचा आनंद घेऊया. गाण्याचे शब्द आहेत, क्यू गर्म सर्द होते हो

बंगालमध्ये रवींद्र संगीत प्रमाणे रम्यो गीती हा एक गीत प्रकार आहे. गीतकार जलाल मलिहाबादी, संगीतकार पंडित ज्ञान प्रकाश घोष आणि गायिका संध्या मुखोपाध्याय यांनी हे रम्यो गीती सॉन्ग 1954 साली ध्वनिमुद्रित केलं. गाण्याचे शब्द आहेत, खड़ी हर कदम पर नई मुश्किलें हैं.

गीतकार ए शाह शिकारपुरी, संगीतकार हंसराज बहेल आणि गायिका लता मंगेशकर 1952 जग्गू सिनेमातलं गाणं ऐकवत आहेत. हे गाणं गीतकार ए शाह शिकारपुरींना प्रलंबित प्रसिद्धी देईल. गाण्याचे शब्द आहेत, दिल की दुनिया लूट कर ओ जाने वाले लौट आ.

कुंदनलाल सैगल यांचा आवाज जिवंत ठेवणारे सरफराज खान 1938 स्ट्रीट सिंगर सिनेमातलं गीतकार वाजेद अली शाह आणि संगीतकार रायचंद बोराल यांचं अमर गाणं गात आहेत. भैरवी रागातलं हे सर्वाधिक प्रसिद्धी मिळालेलं गाणं आहे. गाण्याचे शब्द आहेत, बाबुल मोरा नैहर छूटो ही जाय. ही गाण्यांची छोटी मैफिल आता थांबत आहे.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं. ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

नमस्कार, नाशिककर. मी नाना पाटेकर बोलतो आहे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: तिचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5326 26 26।

श्रोते हो, खास महिला वर्गासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत एक विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे बाई पण भारी देवा। सादरकर्त्या देविका गोसावी आणि श्रद्धा कराळे। दर शुक्रवारी दुपारी 12:30 आणि पुनः प्रसारण दर सोमवारी दुपारी 12:30। तेव्हा ऐकायला विसरू नका बाई पण भारी देवा।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM। तुमचं जगणं तुमचा आवाज।
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ। तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247426 या आमच्या क्रमांकावर.

0: काय नेहा, कुठपर्यंत आलाय नवीन गाडीचा शोध?
1: अगं, गाडीचा विचार अगदी पक्का आहे, पण त्यासाठी लागणारी पैशाची जुळवाजुळव काही होत नाही.
0: एवढंच ना, मी सांगते तुला उपाय.
1: हो, तो कोणता?
0: अगं, आपली विश्वास कोऑपरेटिव्ह बँक वाहन खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर देते.
1: ही तर खरोखरच खुश खबर आहे.
0: आणि प्रोसेसिंग फी फक्त 0.75%. आता तरी लवकरच गाडी बुक करशील ना?
1: हो तर.
0: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8 00 10 876 आणि कल्पेश आचट 8 00 16 4 06 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: हर रोज जब सूरज गुरूब होता उसी पुल पर खड़ी उसका इंतजार करती, लेकिन वो नहीं आया. एक बार फिर जिंदगी का हाथ उसकी उंगलियों से छूटने लगा. सनसेट के रंग भी कितने कच्चे होते हैं.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5362 4726 26 26।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज

0: सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: खुश खबर, खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5362 4726 26 26।

0: काय ग देविका, श्रीमयीला शिक्षणासाठी परदेशात पाठवलं, कसं काय जमलं तुला?
1: अगं तुला माहितीये ना, आपले सोन्याचे दागिने याच वेळी कामाला येतात.
0: हो पण म्हणजे नक्की काय केलंस?
1: सांगते. अगं आपल्या विश्वास बँकेनं सोन्याच्या दागिन्याच्या तारणावरचं कर्ज 9% व्याज दरानं द्यायचं ठरवलंय आणि मी याचाच फायदा घेतला बघ.
0: काय सांगतेस?
1: हो, शिवाय प्रोसेसिंग फी नाही.
0: अरे वा, ही तर खुशखबरच म्हणायची.
1: आणि म्हणूनच शिक्षणाचं हे स्वप्न आता लवकरच आमचं पूर्ण होणार बघ.
0: होणार होणार, नक्की होणार. आणि तुझंच काय, तुझ्यासारख्या आपल्या असंख्य ग्राहकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे.
1: अगदी बरोबर आहे.
0: ही योजना सुरू करण्यासाठी आपण घराजवळच्या कुठल्याही विश्वास बँकेच्या शाखेत जाऊन संपर्क साधू शकतो आणि या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

बाल गोपाळांकरता घेऊन आलेलो आहोत विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नातवंडांशी गप्पा. सादरकर्त्या सुमती पवार. प्रसारण दर रविवारी सकाळी 10:30 तेव्हा ऐकायला विसरू नका नातवंडांशी गप्पा.

खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02 5326

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेच कॉल करतो.

श्रोतेहो, खास महिला वर्गासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत एक विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे बाई पण भारी देवा. सादरकर्त्या देविका गोसावी आणि श्रद्धा कराळे. दर शुक्रवारी दुपारी 12:30 आणि पुन्हा प्रसारण दर सोमवारी दुपारी 12:30. तेव्हा ऐकायला विसरू नका बाई पण भारी देवा.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची एटीएम सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 247-2626 या आमच्या क्रमांकावर.

खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02532 4726 26।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: काय ग देविका, तुझ्या नवीन घराच्या खरेदीची प्रक्रिया कुठपर्यंत आली?
1: अगं काम तर सुरूच आहे, पण आता कर्जाची चिंता आहे बघ.
0: अगं एवढंच ना, आपली विश्वास बँक खास आपल्यासाठी घेऊन आली आहे घर खरेदीच्या 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 9.50% व्याजदर.
1: काय सांगतेस?
0: आणि याकरता प्रोसेसिंग फी आहे 0.75%.
1: अरे वा, मी आजच जाऊन घराचं काम करते.
0: हो,
1: याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8800106876 आणि कल्पेश आचट 8800106406 या क्रमांकावर.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02-5352-4726-26।

की फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे

मानवी मनाचं भावविश्व म्हणजे गुंतागुंतीचं कोडं. कधी खळखळून हसवणाऱ्या तर कधी अलगद पापण्यांच्या कडा ओलावणाऱ्या या भावनांना शब्दबद्ध करणारा कार्यक्रम हिंदोळा सादर करत्या हेमांगी देशपांडे. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण त्याच दिवशी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990च्या दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83-800-16512 या क्रमांकावर.

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 53 2 47 26 26।

0: विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला। सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला। सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी। प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30। तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला।
1: मुन्ने की अम्मा
2: ये
1: तो बता
2: क्या?

लेडीज कट्टा, स्त्रियांचं भावविश्व उलगडून दाखवणारा आपला विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे लेडीज कट्टा. सादर करते प्रियंका घरटे. तेव्हा ऐकायला विसरू नका दर बुधवारी दुपारी 1 वाजता लेडीज कट्टा.

खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5326

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

शब्दांचं घडतं काव्य आणि काव्याची घडतात गाणी. मनात रुंजी घालणारी हीच गाणी आठवणी बनून पुन्हा एकदा ओठावर येतात आणि मग बनतात ओठावरली गाणी. अशा सदाबहार गाण्यांचा आनंद देणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका, ओठावरली गाणी. सादर करते विकास भावे. दर बुधवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर गुरुवारी रात्री 8:00 फक्त रेडिओ विश्वासवर.

0: बरोबर आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा.
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप. तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत. यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग. यासाठी वयाची कोणतीही अट नाही. प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये. अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5326

श्रोते हो, खास महिला वर्गासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत एक विशेष कार्यक्रम ज्याचं नाव आहे बाई पण भारी देवा. सादरकर्त्या देविका गोसावी आणि श्रद्धा कराळे. दर शुक्रवारी दुपारी 12:30 आणि पुन्हा प्रसारण दर सोमवारी दुपारी 12:30. तेव्हा ऐकायला विसरू नका बाई पण भारी देवा.

0: अगं देविका, माझ्या एका मैत्रिणीला ना गृहउद्योग सुरू करायचा होता, पण तिला त्यासाठी कर्ज मिळत नाहीये.
1: अगं इतकंच ना, मी सांगते बघ, आपली विश्वास बँक आता 10 लाखाच्या पुढे 25 लाखापर्यंत कर्जावरती 11% दरानं व्याजदर देते.
0: खरं की काय?
1: आणि शिवाय प्रोसेसिंग फी फक्त 0.75%.
0: अरे वा, ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. मी आजच तिला कळवते.
1: नक्की कळव. याबरोबरच इतर अनेक प्रकारची कर्ज सुद्धा आपल्या विश्वास बँकेमध्ये उपलब्ध. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 8300 10876 आणि कल्पेश आचट 8300 16406 या क्रमांकांवर.
2: कहां से लाई हो.

खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02 5322 4726 26 26।

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253 247 2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. त्या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीच संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8300 16512 किंवा 02 5326 26 26।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83-800-16512 या क्रमांकावर.

विश्वास बँक खास आपल्या ग्राहकांसाठी आता घेऊन आली आहे व्यवसाय करता हप्ते बंदी आणि कॅश क्रेडिट कर्जाचे नवीन सुधारित व्याजदर. 10 लाखापासून 25 लाखापर्यंतच्या कर्जासाठी 11% व्याजदर. प्रोसेसिंग फी 0.75%. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा गणेश सोमवंशी 83800 10876 आणि कल्पेश आचट 83800 16406.

एकीकडे दासबोधात जीवनाच्या सर्व पैलूंचा ज्यांनी तपशीलपूर्वक शोध घेतला, प्रपंच आणि परमार्थ यांचा समन्वय घालून ज्यांनी प्रापंचिकांनाही दिलासा दिला, राजकारण, व्यवहार, लेखन, संसार या सामाजिक तत्वव्यवहारांचं ज्यांनी परखड निरूपण केलं, त्या समर्थांनी या सर्वांचंही एक मूलभूत सार सांगितलं, रामभक्ती हाच मोक्ष आहे, साराचे हे सार राम नाम। ते गवसलं की कल्पतरू आणि चिंतामणीलाही कोण विचारतो, राम असेल तरच राम आहे, राम नसेल तर कशातही राम नाही, ही दृढता, ही श्रद्धा, हीच अनुभूती।

0: खुशखबर खुशखबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा।
1: काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा?
0: हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉपची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16512 किंवा 02 5326

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

खुश खबर खुश खबर, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा। काय सांगतेस, आरजे वर्कशॉप पुन्हा एकदा? हो, खास लोकाग्रहास्तव रेडिओ विश्वास तुमच्यासाठी घेऊन आले आहेत दिनांक 29 आणि 30 मे रोजी आरजे वर्कशॉप। तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आरजे वर्कशॉप ची दुसरी बॅच आम्ही घेऊन आलेलो आहोत। यामध्ये तुम्ही शिकू शकणार आहात व्हॉइस मॉड्युलेशन, डबिंग, प्रेझेंटेशन, प्रोनन्सिएशन आणि आरजे होण्यासाठीचं संपूर्ण ट्रेनिंग। यासाठी वयाची कोणतीही अट नाही। प्रवेश मूल्य फक्त 2000 रुपये। अधिक माहितीसाठी संपर्क 8800 16512 किंवा 02 5326 2726।

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 83800 16512 आणि 02-53-247-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला। सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला। सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी। प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30। तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला।

आता जीवन या परमानंदाच्याही पलीकडे गेलं. सद्गुरु कृपेची मूर्तिमंत प्रचिती आली. हा गुरुप्रसाद कुठला? लौकिक नश्वर कामनापूर्तीचा नाही, तर या कामनाच आता उरल्या नाहीत. हाच अस्तित्वाचं नितळ रूप सद्गुरूंनी दाखवलं. साक्षात परब्रह्म अनुभवलं. माया ममतेच्या गाठी सोडविल्या आणि विकाराच्या तिमिराचा समूळ लोभ झाला. आता उरला केवळ केवळ प्रकाश. सत्याच्या रविबिंबावर अज्ञानाचा तिळभरही अनुस्वार उरला नाही. हेच सद्गुरूचं देणं, जन्मजन्मांतरीचं हेच हृदयीचं लेणं. परमानंदाच्याही मोहात न गुंतणारं हे मन